0: वंदे मातरम।
1: सोलिव सुख।
2: परमार्थाचा हेतू हाच की या विश्वाचा चालक मालक जो भगवंत त्याला एकदा प्रत्यक्ष डोळ्या

दिनांक 14 ज्येष्ठ शके 1948 4 जून 2026. आजच्या प्रसारणाची सुरुवात करत आहोत सनईच्या मंगलसुरांच्या साथीनं.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 103.1 मेगाहर्ट्स या ध्वनी लहरींवर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला आता आम्ही सुरुवात करत आहोत. आमच्या आजच्या प्रसारणामध्ये आमच्या सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिन.

श्रोते हो, सनई वादन आत्ताच आपण ऐकलत हे आकाशवाणीचं सातारा केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतायत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

0: श्रोतेहो, आपल्या रम्य सकाळी आपल्या सोबत आहे सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनी लहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ऍपवर. सकाळचे 6:05 आणि 10 सेकंद झालेत. सुप्रभात सातारा अंतर्गत आमच्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. प्रसारित करतोय चिंतन. आज याचं लेखन केलंय संजीवनी तोफखाने यांनी. ऐकूया चिंतन.
1: सोलीव सुख. परमार्थाचा हेतू हाच की या विश्वाचा चालक मालक जो भगवंत, त्याला एकदा प्रत्यक्ष डोळ्यांनी बघावे, त्याचे दर्शन व्हावे. परंतु परमेश्वर निर्गुण निराकार आहे. ती चिच्छक्ती पाहण्याची नव्हे तर जाणून घेण्याची, अनुभवण्याची वस्तू आहे. समर्थ सांगतात, भगवंताला पाहणे म्हणजे आपण आपणासही पाहावे. म्हणजे जी शक्ती हे चराचर विश्व चालवते, तीच या देहाचे सर्व व्यापार चालवते, आणि तेही या देहात राहून. तिला पाहणे, तिला ओळखणे हेच मनुष्य जन्माचे विहित कर्तव्य आहे. या आधीच्या ओळीमध्ये कल्याण स्वामी सद्गुरूंना विनंती करतात की आपल्याला या बोलण्याचा मला प्रत्यय द्यावा. शिष्याची ही अनोखी मागणी ऐकून गुरूंची प्रतिक्रिया काय झाली ते सांगताना कल्याण स्वामी म्हणतात, ऐसा शिष्याचा प्रश्न ऐकोनी, ज्ञानाचे भरते आले स्वामी लागोनी, आसन सांडोनिया तये क्षणी, कडकडोनी भेटले. आत्मस्वरूपाला जाणण्याची शिष्याची तळमळ, त्याचा त्याविषयीचा प्रश्न ऐकून सद्गुरूंची दयाबुद्धी उचंबळून आली. अंतःकरण ज्ञानरूप झाले. आपल्या शिष्यावर अनुग्रह करायचा एवढीच वृत्ती राहिली. गुरूंचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. सद्गुरू आपल्या आसनावरून उठले, शिष्याला हृदयाशी धरले. मुळात

0: शिष्य आवडता त्याने विचारलेला प्रश्न अलौकिक. अशा वेळी सद्गुरू स्वतःचे आसन सोडून उठून येतात यावरूनच शिष्याची योग्यता अधिकार कळून येतो. कल्याण स्वामींची मागणी ऐकूनच त्यांची परमार्थातील उंची लक्षात येते. समर्थ रामदास स्वामींनी शिष्याची अध्यात्माची ओढ प्रगती पाहून त्याला योग्य मार्ग दर्शवण्याचे ठरवले. कल्याण स्वामी स्वतः आत्मज्ञानी होतेच, पण त्यांनी तुमच्या आमच्यासाठी स्वामींकडे हे मागणे मागितले आहे. कल्याण स्वामींचे हे आपल्यावर थोर उपकार आहेत. पुढील ओवीमध्ये समर्थांनी केलेला उपदेश ते सांगतात. हे बाळका ऐक निर्धार, तुझा प्रश्न तो वागदो रे, माझे कंठी बैसला साचार, बरे घेई निज वस्तू. समर्थ म्हणतात, हे वत्सा, मी तुझ्या बाबतीत केलेला निश्चय सांगतो तो ऐक. ज्या शब्दांनी तू मला विनंती रूप प्रश्न केला आहेस, त्या शब्दाचा मजबूत दोर बनून माझ्या मानेभोवती घट्ट आवळला गेला आहे. आता तुला तुझे खरे स्वरूप जाणून द्यावेच लागेल, स्वस्वरूपाचा अनुभव द्यावाच लागेल, तो तुझा तू घे. आत्मज्ञानी सद्गुरू आणि त्यांचा तितक्याच योग्यतेचा शिष्य यांच्यातील हा संवाद आहे. शिष्याची ज्ञानाप्रतीची तळमळ त्याच्या शब्दातून अशी काही प्रकट होते की गुरूंना त्याची मागणी पूर्ण करणे क्रमप्राप्तच आहे. शिष्याचा अधिकारच इतका मोठा आहे की त्याचे शब्द गुरूंना मागणी पूर्ण करण्याच्या बंधनात बांधून टाकतात. हाच तो शब्दांचा दोर. कल्याण स्वामींची गुरुभक्ती सर्वश्रुत आहे. त्यांची गुरुनिष्ठा सिद्ध करणाऱ्या अनेक कथा आहेत. जशी की सज्जनगडावरून गुरूंची उडालेली छाटी आणण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घेतलेली उडी. आजही ती जागा कल्याण छाटी म्हणून प्रसिद्ध आहे. जो शिष्य आपल्या गुरूंसाठी काहीही करायला तयार आहे, त्याच्यासाठी गुरुही त्याचे कोड पुरवल्याशिवाय कसे राहतील. परंतु या ओवीतील शेवटचे शब्द मात्र हे स्पष्ट करतात की घेई निज वस्तू, म्हणजे तुझे आत्मस्वरूप तुझे तुलाच जाणून घ्यायचे आहे. सद्गुरू मार्ग दाखवतील, पण प्रत्यक्ष वाटचाल साधकालाच करायची आहे आणि त्यासाठी उपासना दृढपणे आणि सातत्याने करणे आवश्यक आहे. जसे की आजच्या काळातही शिक्षक वर्गात सर्व मुलांना सारखंच शिकवतात, परंतु जो विद्यार्थी नियमित अभ्यास आणि सराव करतो तोच यशस्वी होतो. सामान्य माणसाला भौतिक जगातील सामान्य गोष्टी प्राप्त करायला कष्ट घ्यावे लागतात, मग असामान्य निर्गुण निराकार परब्रह्माला प्राप्त करायला नक्कीच अधिक कष्ट घ्यावे लागणार. तरीही सद्गुरू आपल्याला सोपा मार्ग सांगत आहेत, विना सायास आणि सहज साध्य असा भक्तिमार्ग. आणि या भक्तिमार्गामध्ये 9 प्रकारे साधक आपल्याला आवडेल जमेल त्या पद्धतीने भक्ती करू शकतो. श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन भक्ती, वंदन भक्ती, दास्य भक्ती, सख्य भक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती. ज्याला जमेल रुचेल ते त्याने स्वीकारावे, पण भक्तिमार्ग धरावा हेच परमार्थाचे गमक आहे. जय जय रघुवीर समर्थ.
1: आपण ऐकत होतात चिंतन, याचं लेखन केलं होतं संजीवनी तोफखाने यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:10 आणि 47 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया TD जानोरकर यांच्या स्वरात गुरुस्तोत्र.

टी डी जानोरकर यांच्या स्वरात श्रोतेहो आपण ऐकलं गुरुस्तोत्र. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत भूपाळी. रचना आहे होनाजी बाळा यांची आणि स्वर आहे लता मंगेशकर यांच्या समवेत पंडितराव नगरकर यांचा.

आत्ताच आपण ऐकलीत भूपाळी. रचना होती होनाजी बाळा यांची आणि स्वर होता लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांचा. प्रभात वंदना या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संत एकनाथ महाराज यांची भक्तिरचना सुरेश वाडकर यांच्या स्वरात.

संत एकनाथ महाराज यांची भक्तिरचना श्रोते आपण ऐकलीत सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. प्रभात वंदना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया पंडित नरेंद्र शर्मा यांची हिंदी भक्तिरचना लता मंगेशकर यांच्या स्वरात.

नरेंद्र शर्मा यांची हिंदी भक्तीरचना श्रोत्या आपण ऐकलीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. प्रभात वंदना या भक्तीसंगीताच्या कार्यक्रमाची सांगता करूया समूह स्वरातील देशभक्तीपर रचनेने.

देशभक्तीपर रचना श्रद्धेह आपण ऐकलीत समूह स्वरात. या रचनेबरोबरच आजचा प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे ठीक 6:35 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषीविषयक माहिती देणारं सदर कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: मॅडम नमस्कार.
3: नमस्ते
2: मॅडम. बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याच्याबद्दल आपण बोलतोय. काल आपण अल निनो या हवामान घटनेचा परिणाम शेतीवर कशा पद्धतीनं होऊ शकतो याच्याबद्दल बघितलं. असं बघता आपण या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या पिकासाठी काळजी घेणं महत्वाचं आहे किंवा खरीप हंगाम साधणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आधीपासून कशा पद्धतीने या परिस्थितीवर मात करता येईल.
3: तर शेतकऱ्यांनी थोडंसं अल निनो बद्दल जागरूकता दाखवली आणि आपल्या पेरणीपूर्वी काही बाबींचं पालन केलं तर याच्यावर मात करणं हे अशक्यही नसणार आहे शेतकऱ्यांना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेरणीचं योग्य नियोजन हे शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. पुरेसा पाऊस म्हणजे 75 ते 100 सेंटीमीटरच्या दरम्यान पाऊस झाल्यानंतरच पेरणी करायची. पेरणीची घाई करू नका. कमी कालावधीत येणाऱ्या आणि दुष्काळाला सहन करणाऱ्या वाणांचीच निवड तुम्ही केली पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की बीज प्रक्रिया करणं हे अगदी महत्वाचं आहे. पेरणीपूर्वी तुम्ही बियाण्यावर रासायनिक जैविक या बीज प्रक्रिया केल्या पाहिजेत. याच्यामुळे तुमची उगवण आहे ती चांगली होणार आहे. सुरुवातीलाच तुम्हाला रोगांपासून संरक्षण मिळणार आहे. तिसरी महत्वाची गोष्ट माती परीक्षणाच्या आधारेच खत व्यवस्थापनाचं नियोजन करून घ्या. शेतातल्या मातीचे नमुने तपासणीसाठी द्या. त्यानुसार आलेल्या अहवालानुसारच खतांचा वापर करा. सेंद्रिय खतांचा वापर त्याच्यामध्ये वाढवा. मातीतील सेंद्रिय कर्ब आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर डिजिटल कृषी सल्ल्याचा वापर घ्या.
2: बर
3: म्हणजे AI महाविस्तार ऍप डाऊनलोड करून घ्या. त्याच्यानुसारच तुम्हाला खत व्यवस्थापन कीड रोग यांचं नियंत्रण आणि आधुनिक काही गोष्टी आहेत याचा सल्ला तुम्ही यावेळी घेऊ शकता. पाचवी महत्वाची गोष्ट पाण्याचं तुम्ही संवर्धनाचे उपाय हे योजले पाहिजेत. शेततळे आहेत, विहीर पुनर्भरण आहे, बोरवेल आहे, इतर पाणी साठ्यांचा जपून आणि नियोजनपूर्वकच वापर केला पाहिजे. पाण्याची बचत करण्यासाठी ठिबक सिंचन आहे, मल्चिंग आहे, उताराला आडवी पेरणी आहे, कंपार्टमेंट बंडिंग आहे.

0: वेगवेगळ्या उपायांचा तुम्ही वापर केला पाहिजे. त्याचबरोबर पिकांची योग्य निवड ही देखील केली पाहिजे. कमी पाण्यात येणारी आणि कोरडवाहू परिस्थितीत सहन करणारे अशीच पिकं किंवा त्यांच्या वाण आहेत ते तुम्ही निवड केली पाहिजे. मिश्र पीक, आंतरपीक या पद्धतींचा वापर तुम्ही आता वाढवला पाहिजे. त्याचबरोबर कीड आणि रोग याचं व्यवस्थापन केलं पाहिजे. लागवड केल्यानंतर पिकांची नियमित पाहणी केली पाहिजे आणि कीड आणि रोग आढळल्यास त्वरित त्याच्याबद्दल उपाययोजना केली पाहिजे. त्याचबरोबर फळबागांची तुम्ही विशेष काळजी या कालावधीत घेतली पाहिजे. फळबागांमध्ये सुद्धा तुम्ही मल्चिंग केलं पाहिजे, ते जैविक असेल किंवा प्लास्टिक मल्चिंग. ठिबक सिंचन आहे, योग्य खतांचं व्यवस्थापन गरजेचं आहे. त्याचबरोबर झाडांच्या भोवती आच्छादन करून जमिनीत ओलावा टिकवून कसा ठेवता येईल याच्यावर थोडासा भर आणि अभ्यास करणं गरजेचं पडणार आहे. आणि खरीप हंगामासाठी योग्य पिकांची निवड आणि आंतरपिकांची पद्धत देखील तुम्ही थोडंसं हे केलं पाहिजे की कसं आहे. आता बाजरी आहे, ज्वारी आहे, तूर, मूग, उडीद, तीळ, सोयाबीन, भुईमूग ही सगळी पिकं आहेत. हे तुलनेनं कमी पाण्यात येणारी आहेत, म्हणजे अगदी सहज दुष्काळ सहन करणारी ही अशी पिकं असल्यामुळे अलनिनो परिस्थितीमध्ये अधिक सुरक्षित अशी ही पिकं असणार आहेत. तर ती पिकं मी पुन्हा एकदा सांगते, बाजरी असेल, ज्वारी आहे, तूर आहे, मूग आहे, उडीद आहेत, तीळ आहे, सोयाबीन आणि भुईमूग. आंतरपीक पद्धतीनं आपण इंटरक्रॉपिंग पद्धतीनं पेरणी केली पाहिजे. तूर आणि उडीद किंवा मूग, त्याचबरोबर सोयाबीन आणि तूर, बाजरी आणि तूर, भुईमूग आणि तूर, कापूस. आपल्याकडे कापूस होत नाही पण तरी जे कोणी कापूस करत असेल तर कापूस, मूग, उडीद हे अशा प्रकारे आंतरपीक पद्धत केल्यामुळे काय होतं, जमिनीचा योग्य वापर तुमचा होणार आहे. आणि एका पिकाचं जरी नुकसान झालं कीड रोग, कारण हवामानात बदल होणार आहे त्यामुळे कीड रोगाचं प्रमाण यावर्षी जास्त असण्याची शक्यता आहे, तरी दुसऱ्या पिकातून तुम्हाला आर्थिक सुरक्षितता मिळण्याच्या दृष्टीनं आंतरपीक पद्धतींचा वापर तुम्ही यावेळी करणं हे गरजेचं आहे.
1: थोडक्यात जरी अलनिनोची परिस्थिती असली तरी त्याच्यावर उपाय आहेत आणि त्या उपाययोजना जर आपण आधीपासून केल्या तर आपण हा खरीप हंगाम चांगल्या पद्धतीने साधू शकतो.
0: अगदीच अगदीच.
1: धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंना कृषी आणि कार्यक्रमात आताच आपण ऐकलं बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्य कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन. आपण ऐकत होतात कृषीविषयक माहिती देणारे सदर कृषीवाणी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र श्रोतेहो सकाळचे 6:20 झालेत. आता जाणून घेणार आहोत आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात माहिती रूपरेषेमध्ये. आज सकाळी 6:50 ऐकूया परिसर हे सदर. आज या सदरात आपण ऐकणार आहोत परिसंस्था साताऱ्याची, याचं लेखन आहे सुनील भोईटे यांचं. 6:55 ऐकूया दिनविशेष, संकलक आहेत सचिन प्रभुणे. सात वाजता आजचा सुविचार आपल्याला ऐकता येईल. आज सकाळी ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर आणि 7:45 अनुरूप विवाह संस्था हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपल्याला ऐकता येतील. सुगम संगीताचा आनंद घेऊया आज सकाळी 7:50. सकाळी ठीक 8 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज सकाळी 8:15 ओळख बाजारपेठेची आणि 8:25 आद्या ब्रेस्ट केअर सेंटर हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपल्याला ऐकता येतील. सकाळी ठीक 8:30 मराठीतून बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपल्याला घेता येईल आज सकाळी 8:40 तर आज सकाळी 9 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित केला जाईल.

0: आज सकाळी 9:30 अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत माझा साहित्यिक प्रवास या विषयावर राजेंद्र आफळे यांची मुलाखत. या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन केलंय अजय गिजरे यांनी. सकाळी 10:00 वेदांत हॉस्पिटल, 10:05 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद, 10:15 PN गाडगिळ अँड सन्स आणि 10:20 शर्विल होमिओपॅथी हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोतेहो आपल्याला ऐकता येतील. सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित केला जाईल आज सकाळी 10:30 तर 11:00 काही लोकगीतं आपल्याला ऐकता येतील. आज सकाळी 11:30 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपल्याला ऐकता येईल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि 3:00 प्रादेशिक बातम्या. आज सायंकाळी 5:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 5:30 युववाणी हा युवक केंद्रित कार्यक्रम आणि 6:00 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे आपल्याला ऐकता येईल. आज संध्याकाळी 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 कलाविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 किसानवाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात ऐकूया संवादात्मक कार्यक्रम शिवार गप्पा, याचं लेखन आहे निलिमा कदम, सचिव अवॉर्ड संस्था सातारा यांचं. सहभाग आहे सुप्रिया मोरे, श्रेया गोलीबडेकर आणि निलिमा कदम. याचबरोबर कृषीवाणीमध्ये हिमगौरी डेरे, सहाय्यक कृषी अधिकारी कोरेगाव यांचं बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयीचं मार्गदर्शन. आज रात्री 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 विशेष कार्यक्रम आणि रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ही होती रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. ऐकत रहा आकाशवाणीचं सातारा केंद्र. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे.
1: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
2: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
2: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
3: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
4: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
3: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
4: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
3: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
5: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
6: ऍट 64 अवेन्यू, 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72-94-94-64-64.
5: बुकिंग सुरू.
7: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
8: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
7: खरंच?
8: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
7: आणि पारंपरिक कोर्सेस?
8: BA, BCom, BCom.

0: MA, MCOM, MCOM IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही, आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
1: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, ओवाई नाका, सातारा. संपर्क 9895594464.
2: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
3: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
2: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
3: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
2: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार.
4: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपतीवाडी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
5: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
6: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
5: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स, साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
7: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा, सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत.
8: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत. नियम व अटी लागू.
7: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
8: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध. प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा, 86-68-84-14-43 आणि 77-96-39-36.
9: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूट ट्रीटमेंट्स.
10: तळपायाची जळजळ, आग होणे, पाय बधिर होणे, मुंग्या येणे, टाचणी टोचल्यासारखे किंवा करंट लागल्यासारखे होणे, इतर संभाव्य गुंतागुंत अशा पायासंदर्भातील मधुमेही व्याधींवर व्यापक उपचार.
9: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूट क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 9021-28-45-70.
11: आकाशवाणीचे हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:50 झालेत. प्रसारित करतोय परिसर हे सदर. याचं लेखन आहे सुनील भोईटे यांचं. ऐकूया परिसर.
12: नमस्कार श्रोते हो, कालच्या भागामध्ये आपण नद्यांबद्दल माहिती ऐकलीत. आजच्या भागामध्ये आपण सातारेची परिसंस्था या आपल्या मालिकेमधला आजचा जो भाग आहे तो आपण आता विवक्षित एका ठिकाणांबद्दल आणि तिथल्या पर्यावरणीय किंवा निसर्ग पर्यावरणीय महत्वांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर त्यातला आजचा जो आपला विषय आहे तो कास पठार, अर्थात पुष्प पठार. कास पठाराची रचना किंवा एकंदर त्याचं जर स्थान जर पाहिलं तर पश्चिम घाटातली ही जी काही सलग समतल पर्वतरांगेच्या माथ्यावर जी सलगपणे पसरलेली पठार आहेत तर यांना सडा म्हटलं जातं. या सड्यांवर असणारा जो काही लॅटराइटिक किंवा जांब्या खडकाचा प्रकार आहे ते इथल्या बाह्यकारकां किंवा वेदरिंगमुळे इथे या खडकाची झीज होते. अत्यल्प प्रमाणात असणारी माती आणि त्या जे काही याचे भंजन होऊन जे काही त्याच्या खाच खळगे तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये ती साठून राहते आणि ह्या अशाच साठून राहिलेल्या अल्प प्रमाणातील आणि अल्प पोषणमूल्य असणाऱ्या मातीमध्ये हंगामी वनस्पतींचा आवास किंवा अधिवास तुम्हाला दिसून येईल. आणि यापैकीच एक महत्वाचं ठिकाण म्हणजे आपलं कास पठार. आता कास पठारच का महत्वाचं? तर मित्र हो, कास पठार या पठारावर अत्यंत तुम्हाला सूक्ष्म हवामान पद्धती, प्रदेशानिष्ठ वनस्पतींचा वास हा तुम्हाला दिसून येईल. याचबरोबरीनं कास पठार हे ह्या सातारा जिल्ह्यातील सर्व पठारांप्रमाणेच परंतु विस्ताराने आकाराने मोठे असल्यामुळे एका आदर्श चराऊ कुरणाचे काम करते वन्यजीवांसाठी. याच्याबरोबरीनं काय होतं तर ज्या वेळेला ते चराव कुरणाचं काम करतं त्याच वेळेला ह्या वन्यजीवांसाठी ते आदर्श प्रजनन स्थळ म्हणून देखील काम करतं. प्रजनन स्थळाबरोबरच काय होईल तर जे काही मांसभक्षी आहेत किंवा शिकार करून गुजराण करणारे जे काही वन्यजीव आहेत त्यांच्यासाठी हे हंटिंग ग्राउंड म्हणजे शिकार स्थळ म्हणून सुद्धा मानलं जातं. आणि याचबरोबरीनं हे या वन्यजीव

0: साठी एक आदर्श निवारा किंवा आश्रयस्थान म्हणून सुद्धा मानलं जातं. ज्या वेळेला वनस्पती तिथं आहे त्या वनस्पतींच्या संख्येवर, वनस्पतींच्या प्रजातींच्या प्रसारावर नियंत्रणाचं किंवा त्याच्या अटकावाचं काम हे वन्यजीव, फक्त वन्यजीव तर मोठे वन्यजीवच नव्हे तर अत्यंत सूक्ष्म कृमी कीटकांपासून ते वाघांपर्यंतचे प्राणी करत असतात. आणि यालाच, या नैसर्गिक स्थितीलाच जैवनियंत्रण म्हणजे नैसर्गिक जैवनियंत्रण असं म्हटलं जातं. तर हे या कास पठाराच्या परिसरामध्ये तुम्हाला चांगलं दिसून येईल. आता याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट काय सांगायची तर 850 वनस्पती आपल्याला ह्या कास पठाराच्या परिसरामध्ये आढळून आल्या. यापैकी 624 प्रजाती या फक्त आणि फक्त पश्चिम घाटात आढळतात. त्या 850 पैकी अशा वनस्पतींचा आवास तुम्हाला या कास पठारावर दिसून येईल. त्या 624 पैकी 39 वनस्पती अशा आहेत की ज्यामध्ये त्या फक्त आणि फक्त कास पठारावरच आढळून येतात. यामध्ये तुम्हाला युलालिया श्रीरंगा, श्रीरंगी किंवा ओपनिगेटन सातारेन्सी सारख्या काही वनस्पतींची तुम्हाला नावं घेता येतील. याबरोबर सिरुबेजा जेनी नावाची एक खरतवडी म्हणलं जातं खरं तर याला, स्थानिक भाषेमध्ये याला सोमादा म्हणलं जातं. हा खरं तर भारतीय बटाटा आहे, कंदवर्गीय वनस्पती आहे. तर ही सुद्धा आपल्याला या कास पठारावर आढळून येईल. तिरड्याचे वेगवेगळे प्रकार, कास पठाराचं वैशिष्ट्य जर तुम्ही पाहिलं तर दर पावसाळा सुरू झाल्यानंतर दर 15 दिवसांनी तुम्हाला या पठाराचा रंग, पठाराच्या आच्छादनाचा रंग हा तुम्हाला बदललेला दिसून येईल. आणि ह्याच त्याच्या सगळ्या अत्यंत अनोख्या वैशिष्ट्यपूर्ण निसर्ग पर्यावरणीय रचनेमुळे याचा समावेश हा जागतिक नैसर्गिक वारसा स्थळामध्ये झालेला आहे. आता या जागतिक नैसर्गिक वारसा स्थळामध्ये काय झालं तर आपल्याला मानांकन मिळालं याचं. तर मित्र हो, आपण सर्वदूर आपल्या आजूबाजूच्या प्रदेशातून येणारे पर्यटक या सर्वांचं एक कर्तव्य बनतं की आपल्याला ह्या जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचं रक्षण करायचं आहे. तिथं जे काही त्या पठाराच्या नियंत्रणासाठी असणारे लोक आहेत, संबंधित शासकीय विभाग आहेत, तर कृपया या माध्यमातून मी आपल्याला विनंती करेन की आपल्या तिथल्या प्रवेशानं, आपल्या तिथल्या हालचालीनं तिथील प्रदेशाला जितकी कमीत कमी हानी पोहोचवता येईल या पद्धतीनं आपलं वर्तन असावं, जेणेकरून हा सातारा जिल्ह्यासाठी असणारा एक फार मोठा वारसा आपल्याला चिरंतन पुढील पिढ्यांपर्यंत राखता येईल. धन्यवाद.
1: आपण ऐकत होतात परिसर, याचं लेखन होतं सुनील भोईटे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:55 आणि 4 सेकंद झालेत. प्रसारित करतोय दिनविशेष, याचं संकलन केलंय सचिन प्रभणे यांनी. ऐकूया दिनविशेष.
2: श्रोतेहो नमस्कार. आज आहे 4 जून. भारतीय प्रकाशक तसंच पर्यावरणवादी भगत पुराण सिंग यांचा जन्म 4 जून 1904. चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म 4 जून 1936. सुमारे 4 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 80 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं, ज्यात रोमान्सपासून सामाजिक तसंच वास्तववादी नाट्य चित्रपटापर्यंतचे प्रकार आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नूतनला अनेकदा अपारंपरिक समजल्या जाणाऱ्या संघर्षग्रस्त स्त्रियांच्या पात्रांमध्ये त्यांच्या नैसर्गिक अभिनयशैलीसाठी ओळख मिळाली होती.

दाक्षिणात्य चित्रपटातले पार्श्वगायक आणि पद्मश्री तसंच पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित एस पी बालसुब्रमण्यम यांचा जन्म 4 जून 1946 एस पी बालसुब्रमण्यम यांनी 40,000 पेक्षा अधिक गाणी गायली होती. त्यांनी अभिनय संगीत दिग्दर्शन आणि चित्रपट निर्मिती या क्षेत्रातही उत्तम कामगिरी केली. गेल्या 40 वर्षांमध्ये केवळ तमिळच नाही तर संपूर्ण भारतातल्या श्रोत्यांना त्यांच्या मधुर आवाजानं मुग्ध केलं. तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, संस्कृत, हिंदी अशा अनेक भाषांमधून त्यांनी गीतांना आवाज दिला.

0: राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांची सुवर्णतुला झाली 4 जून 1674 रोजी. ट्रान्स कॉन्टिनेंटल एक्सप्रेस या अमेरिकेच्या 2 तीरांना जोडणाऱ्या रेल्वेची पहिली प्रवासी खेप झाली 4 जून 1876 रोजी. ऑट्टोमन साम्राज्यानं सायप्रस युनायटेड किंगडमच्या हवाली केलं 4 जून 1878 रोजी. आयएनएस म्हैसूर या युद्धविनाशिकेचं जलावतरण झालं 4 जून 1993 रोजी. इन्सॅट 2D या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचं फ्रेंच गयानातल्या कोरू इथून यशस्वी प्रक्षेपण झालं 4 जून 1997 रोजी. आणि इतिहास तज्ज्ञ डॉ अश्विन दासगुप्ता यांचं निधन झालं 4 जून 1998 रोजी. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: आपण ऐकत होतात दिनविशेष. संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपण ऐकताय आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर. रसिकांची सुरेलसोबत सातारा आकाशवाणी. श्रोते हो, आता ऐकणार आहोत आजचा सुविचार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
2: मेसर्स बाय एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: आजचा सुविचार. आपले ध्येय निश्चित करा, नियोजन करा आणि ध्येयपूर्तीसाठी निष्ठेनं काम केलं तर यश निश्चित मिळतं. आजचा सुविचार पुन्हा एकदा. आपले ध्येय निश्चित करा, नियोजन करा आणि ध्येयपूर्तीसाठी निष्ठेनं काम केल्यास यश निश्चित मिळतं. सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: ज्ञान मनोरंजन माहितीची अमोघवाणी ही आहे सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: 10वी 12वी ते 5वी पर्यंत
3: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
2: MSBT, मुंबई मान्यता प्राप्त.

0: डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
1: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
0: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
1: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
0: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
1: डिजिटल क्लासरूम,
0: साइट विजिट,
1: ST पास,
0: हॉस्टेलची सोय.
1: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
0: मोबाईल 9960139915,
1: 0162625245.
2: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
3: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवलंय. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
2: आणि कपडे?
3: अगं बाई, ते राहिलेच की.
2: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
3: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
2: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
3: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
4: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग, सातारा.
5: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
4: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
6: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग, सातारा. BSc नर्सिंग, तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: अरे राजेश भाई, आप तो छा गए हो रेडियो पे।
2: अक्षय, अरे ये ना।
1: अरे माझी बायको आणि आई केवढं कौतुक करत होते तुझं। किती छान बोलतोस म्हणे रेडिओवर, सोन्या चांदींच्या दागिन्यांबद्दल छान माहिती देतो, आणि तू म्हणे जिंगल पण केली तुझ्या दुकानाची।
2: अरे हो, किती प्रश्न बाबा।
1: मला पण सांग की एवढं साड्यांचं दुकान काढून बसलोय, एवढा माल विकतो, पण माझी नाही कधी तारीफ केली माझ्या घरच्यांनी। तू असं काय बोलतोस बाबा की लोकांच्या इतकं लक्षात राहतोस।
2: अरे काही नाही रे, जे रोज दुकानात आपण ग्राहकांशी बोलतो तेच मी फक्त रेडिओवर सांगितलं, आणि हे मला सांगितलं जोगळेकरांनी।
1: कोण जोगळेकर?
2: बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीच्या अमेय जोगळेकर आणि त्यांच्या टीमनं। व्यवसाय छोटा असो की मोठा, नवीन असो की पिढीजात, लोकांना कळायला हवा, त्यासाठी कार्यक्रमाच्या आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडले जा, आणि फक्त सीझनला जाहिरात न करता वर्षभर कमीत कमी बजेट मध्ये जाहिरात चालू ठेवा। अरे गेली 4 वर्ष मी त्यांच्या बरोबर जाहिरात करतोय, आता लोक माझा आवाज सुद्धा ओळखायला लागलेत, विश्वास वाढू लागलाय, आणि त्याचं रूपांतर
1: दिसलं ना मला। माझी आई आणि बायको काल तुझ्याकडून दागिने घेऊन गेले, कन्वर्जन झालं।
2: हा, अरे जिंगलची आयडिया पण त्यांनीच दिली। जोगळेकर फक्त जाहिरात करत नाही तर उत्तम मार्गदर्शन सुद्धा करतात।
1: मग मी पण एकदा जोगळेकरांना भेटतोच।
2: अरे नक्की भेट, साड्यांबद्दल कापडाबद्दल सगळी माहिती रेडिओवर सांग, बाकी सगळं मार्गदर्शन तुला जोगळेकर करतीलच।
1: नंबर दे ना त्यांचा।
2: हा गे, अमेय जोगळेकर 9920114917
1: 9920114917 आजच फोन करतो, मग बघू घरच्यांकडून माझं पण कौतुक होतंय का नाही ते।
2: अरे माझ्याही घरच्यांकडून होईल।
0: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 9920111517। बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या

0: प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
3: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:08 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत, थोडी प्रतीक्षा.
4: आपण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
5: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
6: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
4: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
7: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यरत ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र पुण्यातील निसर्ग छाया या संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर राजा माने आणि मंदा माने प्रस्तुत विशेष मालिका जय हो. गुरुवार दिनांक 4 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 5 जून रोजी दुपारी 2 वाजता अवश्य पहा मालिका जय हो.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
2: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याचं क्वांटम आणि डीप टेक धोरण लवकरच आणण्यात येणार. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह विविध क्षेत्रांमधल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार. मराठा आरक्षणासंदर्भात कक्षाची स्थापना आणि पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवण्याच्या उपक्रमांचं राज्यभरात आयोजन. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्राला अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पहिल्या महाराष्ट्र क्वांटम धोरण आणि महाराष्ट्र डीप टेक धोरण यांना मान्यता दिली आहे. संपूर्ण डीप टेक परिसंस्थेसाठी व्यापक धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल वर्षा निवासस्थानी या धोरणांसंदर्भात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात संशोधन, नवोन्मेष, गुंतवणूक आणि उच्च कौशल्याधारित रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ही दोन्ही धोरणं महत्वपूर्ण ठरणार आहेत. महाराष्ट्राला जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित करण्याच्या राज्य शासनाच्या व्यापक दृष्टिकोनाचा हा भाग आहे. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते विविध श्रेणीतील पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, बालकल्याण, जलसंधारण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय, पारदर्शक प्रशासन आणि महिला सक्षमीकरण या 9 प्रमुख विषयांवर आधारित कार्याचं मूल्यमापन करून पंचायतींना गौरवण्यात आलं. भंडारा जिल्ह्यातील इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. रायगड जिल्ह्यातल्या खारिवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. जलसंधारण आणि जलव्यवस्थापन क्षेत्रातील प्रभावी उपक्रमांमुळे या ग्रामपंचायतींना हा सन्मान मिळाला.

नाशिक जिल्ह्यातल्या निंबळे ग्रामपंचायतीनं सुशासन पंचायत श्रेणीत देशात द्वितीय क्रमांक मिळवत 75 लाख रुपयांचं पारितोषिक प्राप्त केलं. तसंच रायगड जिल्ह्यातील चांभार्ली ग्रामपंचायतीनं सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षा या श्रेणीत द्वितीय क्रमांकासह 37.5 लाख रुपयांचा सन्मान प्राप्त केला. याप्रसंगी पुरस्कार प्राप्त पंचायतींच्या उल्लेखनीय कार्यावर आधारित विशेष ई पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं. काही निवडक पंचायतींच्या उत्कृष्ट कार्यावर आधारित माहितीपटही यावेळी प्रदर्शित करण्यात आला. मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री

संदर्भात नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदींबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मदत वाहिनी क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. तसंच प्रमाणपत्रांसंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयातल्या कार्यालयात 93-26-56-28-15 हा मदत वाहिनी क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल असं त्यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व 17 अधिकृत उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल मुंबईत व्यक्त केला. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी समज गैरसमजातून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ते अर्ज बंडखोर मागे घेतील आणि महायुतीचेच उमेदवार विजयी होतील असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. सामंत यांनी काल नाशिकमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा दावा केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारची कर्जमाफी ही केवळ दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही असा आरोप केला आहे. ते काल नागपूर इथं बोलत होते. ही कर्जमाफी मार्च महिन्यापूर्वीच जाहीर होणं आवश्यक होतं. सरकारनं 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यापेक्षा जास्त रकमेचं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून भरायची हा मोठा प्रश्न आहे असं ते म्हणाले. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरी आणि व्यापारी वर्गामध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी 4 लाख मेट्रिक टनांहून अधिक कृषी मालाची उलाढाल होते. तसंच देशातल्या 11 राज्यांमधून इथं कृषी मालाची आवक होत असते. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या समन्वयानं हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्धपातळीवर राबवण्यास सुरुवात झाली आहे. या अभियानाची मुख्य संकल्पना सुदृढ मृदा समृद्ध पीक आनंदी शेतकरी अशी आहे. हिंगोलीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या मोहिमेचं नियोजन करण्यात आलं आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय मृदा विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार हिंगोली जिल्ह्याचा समावेश देशातल्या उच्च खत वापर आणि मध्यम ते उच्च सुपीकता असलेल्या विशेष 243 जिल्ह्यांमध्ये करण्यात आला आहे. हिंगोलीच्या मातीत स्फुरदचं प्रमाण आधीच पुरेशा प्रमाणात साचलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंब सोयाबीन हळद किंवा इतर पिकांसाठी डीएपी खताचा अवाजवी आणि अंदाधुंद वापर तातडीनं थांबवावा अशी शिफारस आयएससीआरनं केली आहे. त्यानुसार हिंगोलीतील मराठवाडा भागात स्फुरदाच्या रासायनिक मात्रेमध्ये 25% कपात करून त्याऐवजी पीएसबी आणि 5 टन प्रति हेक्टरी शेणखताचा वापर केल्यास पिकाचं उत्पादन घटत नाही आणि जमिनीचं आरोग्यही टिकून राहतं असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र हिंगोलीचे जिल्हा समन्वयक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ पी शेळके यांनी दिला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे विक्री केंद्रात फुले समर्थ या वाणाच्या कांदा बियाण्याची विक्री काल सुरू करण्यात आली. या वाणाला त्याच्या आकर्षक लाल रंगामुळे बाजारामध्ये इतर कांदा वाणापेक्षा जास्त बाजारभाव मिळत असल्याचं कुलगुरू डॉ खर्चे यांनी सांगितलं. कांदा बियाण्याची विक्री व्यवस्था ही कांदा बियाणं शिल्लक असेपर्यंत चालू राहणार आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव इथं बकरी ईदच्या दिवशी सुमारे 400 अधिक गोवंशाची निर्दयी आणि अमानुषपणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तातडीनं तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. जागतिक सायकल आणि पर्यावरण दिनानिमित्त राज्याच्या विविध भागात सायकल फेरींचं आयोजन करण्यात आलं. हिंगोली इथं सायकल चालवा भविष्य घडवा पर्यावरण वाचवा आरोग्य जपा झाडं लावूया जगवूया अशा घोषणा देत शहरातल्या पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या वतीनं भव्य सायकल फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये शहरातील डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते महिला आणि युवक युवती मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवणं लाभदायक आहे ही जाणीव नागरिकांमध्ये निर्माण करण्यासाठी परभणी शहरामध्येही माय भारत आणि परभणी सायकल क्लबच्या वतीनं सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं. गडचिरोली पोलीस विभागाच्या वतीनं शहरात काढण्यात आलेल्या सायकल फेरीमध्ये पोलीस अधिकारी अंमलदार नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन निरोगी जीवन आणि पर्यावरणाचा संदेश दिला. बदलत्या परिस्थितीनुसार प्रत्येकानं किमान 1 दिवस तरी सायकलचा वापर करावा असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी यावेळी केलं. भंडारा जिल्ह्यात तुमसर इथल्या सिरीनबाई नेत्रावाला स्कूल माडगी या शाळेत
आरटीई प्रवेश प्रक्रियेत

0: कथित गैरव्यवहार आणि बोगस प्रवेशांविरोधात पीडित पालकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन पुकारलं आहे. खोटे पत्ते आणि बोगस कागदपत्र सादर करून श्रीमंतांना प्रवेश देण्यात आला तर गोरगरीब आणि हक्काच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणी तक्रार करून 15 दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न केल्यानं पालकांनी तुमसर पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या लॉइड स्पोर्ट्स अकादमीच्या विद्यार्थ्यांनी गोव्यात आयोजित पहिल्या अखिल भारतीय इनडोअर तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली. ही स्पर्धा गोवा हौशी तिरंदाजी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आली होती. कोयना धरणातला उपलब्ध पाणीसाठा पुरवणं अत्यावश्यक असल्यानं सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत 4 ते 7 जूनपर्यंत शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या आणि बिगर सिंचन सर्व योजनांवर पाणी उपसा बंदी करण्याचा आदेश सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी काढला आहे. सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. राज्याच्या चारही विभागात तुरळक ठिकाणी विजा जोराचे वारे यांच्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याचं क्वांटम आणि डीपटेक धोरण लवकरच आणण्यात येणार. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार. मराठा आरक्षणासंदर्भात कक्षाची स्थापना आणि पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवण्याच्या उपक्रमांचं राज्यभरात आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र 103.1 MHz या ध्वनीलहरींवर तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर. रसिकांची सुरेलसोबत सातारा आकाशवाणी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेण.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
3: आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, आज आहे गुरुवार, तेव्हा आमच्या आजच्या एका कार्यक्रमाविषयी आता ऐकूया.
4: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम, तेव्हा जरूर ऐका प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी

0: 7 वाजता किसान वाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून।
1: आज संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणीमध्ये जरूर ऐका शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम। श्रोते हो, आज आहे 4 जून। अभिनेते अशोक सराफ यांचा आज जन्मदिवस। त्यानिमित्तानं आज सकाळी 8:40 मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अशोक सराफ यांच्यावर चित्रित काही बहारदार गाणी।

श्रोते हो, आज सकाळी 9:30 अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत माझा साहित्यिक प्रवास या विषयावर राजेंद्र आफळे यांची मुलाखत. जरूर ऐका आज सकाळी 9:30 अमृत कलश हा कार्यक्रम.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत थोडी प्रतीक्षा.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, दरवर्षी 31 मे हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. तंबाखूच्या व्यसनामुळे होणारे गंभीर दुष्परिणाम आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक आर्थिक प्रश्नांविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो. आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये विशेषतः तरुणांमध्ये गुटखा, पान मसाला, सिगारेट, ई सिगारेट यांचं वाढतं आकर्षण ही चिंतेची बाब ठरत चालली आहे. याच अनुषंगानं जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, दरवर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. या दिवसामागचा मुख्य उद्देश नेमका काय आहे?
1: मॅडम, जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यामागं असा उद्देश आहे की तंबाखूमुळे जे काय जगामध्ये आज मृत्यूमुखी लोक पडत आहेत किंवा ह्याच्यामुळे जे काही दुष्परिणाम लोकांच्यावरती होत आहेत, तर त्यामध्ये तंबाखू हे जे आज मोठं संकट जगावरती होत आहे आणि तिथं लाखो लोक मृत्यू पावत आहेत, त्या परिणामांची किंवा तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जनजागृती, लोकांच्या मध्ये त्याची अवेअरनेस निर्माण व्हावी यासाठी आणि त्याच्याबाबत जे काही कायदे आहेत ते समाज मान्य मध्ये निर्माण व्हावेत किंवा त्याची त्या जाणीव व्हावी म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. मॅडम, आपण जसा उल्लेख केलात की तरुणांच्या मध्ये व्यसनाबद्दल आकर्षण आहे, तर आपण बघता टीव्ही माध्यम किंवा इतर जे काय आहे वेगवेगळ्या पद्धतीचे आकर्षण व्यसनाच्या बाबतीत केली जातात, तंबाखू, सुगंधी द्रव्य, सुगंधी हे सुगंधी सुपारी. तर याच अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी 31 मे तंबाखू विरोधी दिवसाच्या अनुषंगाने एक थीम जाहीर करत असते. त्यानुसार यावर्षी त्यांनी थीम जाहीर केलेली असून ती जी थीम आहे ती अनमास्किंग द अपील काउंटरिंग निकोटिंग अँड टोबॅको ॲडिक्शन. म्हणजे काय? तर आकर्षणाचा बुरखा फाडणे आणि निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनांचा सामना करणे.
0: हा सर,

0: आजच्या तरुण पिढीत गुटखा, पान मसाला, सिगारेट किंवा ई सिगारेटचं आकर्षण वाढताना दिसतंय. यामागची प्रमुख कारण काय असतील असं आपल्याला वाटतंय?
1: नक्कीच ही खरोखर चिंतेची बाब आहे. आजचा तरुणामध्ये आकर्षण वाढण्यामागे काही प्रमुख कारण आहेत, त्यापैकी एक आहे मित्रांचा दबाव. अनेकदा काय होतं, आपण मित्रमंडळीमध्ये कूल दिसण्यासाठी किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी तरुण धूम्रपान किंवा गुटख्याची सुरुवात करतात. दुसरी गोष्ट आहे की आकर्षक जाहिराती आणि त्याचे उदात्तीकरण आपण आज पाहतो. चित्रपट, वेब सिरीज किंवा सोशल मीडियावरती हिरो हिरोईन सेलिब्रिटी धूम्र करताना दाखवले जातात. त्यामुळे तरुणांना काय वाटतंय की हे ग्लॅमरस आहे. आणि तिसरं जे म्हणाल तर आपण मानसिक तणाव स्ट्रेस, जो आजकाल अभ्यासाचा तणाव, करिअरची चिंता किंवा कौटुंबिक समस्यांमुळे तात्पुरता आराम मिळण्यासाठी तरुण या व्यसनाकडे आहारी जातात. त्यामध्ये नवीन ट्रेंड्स एक आपल्याला पाहायला मिळेल आजकाल, तो जो आहे ई सिगारेट. ही आधुनिक आणि कमी हानिकारक आहे असा एक मोठा गैरसमज पसरवला जात आहे आणि लोकांना मुलांना त्याकडे आकर्षित केलं जात आहे. अर्थात तंबाखू मुक्त आणि निरोगी समाज घडवणे हाच या दिवसाचा मुख्य उद्देश मानला जातो.
0: सर, अनेकांना असं वाटतं की तंबाखू थोडी घेतली तर काय होत नाही, पण प्रत्यक्षात तंबाखू सेवनामुळे शरीरावर आणि मनावर सुद्धा अनेक गंभीर परिणाम होत आहेत. याबद्दल सर आपण काय माहिती द्याल?
1: मॅडम, हा खूप मोठा गैरसमज आहे. थोडी तंबाखू खाल्ल्याने काही होत नाही, पण तंबाखूमध्ये निकोटीन नावाचे जे अत्यंत व्यसन लावणारे रसायन आहे त्याची छोटीशी सुरुवात ही माणसाला गुलाम बनवत असते. मग त्याचे शारीरिक काही दुष्परिणाम होत असतात, त्यामध्ये प्रामुख्याने कॅन्सर. तंबाखू हा तोंडाचा, जिभेचा, गळ्याचा, फुफ्फुसाचा किंवा कर्करोगाचे मुख्य कारण तंबाखू मानलं जातं. दुसरी गोष्ट आली की हृदयविकार. तंबाखूमुळे दुसरा जो आजार होणार आहे त्यात हृदयविकार एक आहे. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होणे, त्यामुळे रक्तदाब, ब्लड प्रेशर वाढणे आणि हार्ट अटॅक सारखे किंवा ब्रेन स्ट्रोक याचा धोका काही पटाने यामध्ये वाढतो. किंवा त्यामध्ये तिसरा विषय आहे श्वसनाचे विकार पण होतात तंबाखू खाल्ल्याने. मग त्यामध्ये फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होऊन दमा, COPD यासारखे गंभीर आजार होतात. आणि तिसरी गोष्ट म्हटली तर मानसिक आजार सुद्धा. तंबाखू खाणाऱ्या लोकांच्या मध्ये तंबाखू माणसाची मानसिक स्थिती अस्थिर होते. जेव्हा व्यसनी व्यक्तीला तंबाखू मिळत नाही तेव्हा तो फार चिडचिड करतो, त्याला नैराश्य आणि अस्वस्थता जाणवू लागते. तंबाखू तात्पुरता आनंद देते पण दीर्घकाळात मानसिक आरोग्य पूर्णपणे खालावते.
0: हो खरंय सर. सर, तंबाखूच्या व्यसनामुळे कर्करोगाबरोबरच अनेक आजार उद्भवत आहेत. सर, याचा कुटुंब आणि समाजावर ही कशा पद्धतीने परिणाम होतोय?
1: मॅडम, आपण जाणता आजचे तरुण हे आपल्या देशाची भावी पिढी जे आहे ते आधारस्तंभ म्हणा किंवा देशाचं भविष्य आपण मानलं जातं. तर हीच जर का पिढी व्यसनाच्या आहारी जाते त्यामध्ये त्यांना अँझायटी येते, डिप्रेशन येतं. त्यामुळे कुटुंबामध्ये एकाच्या व्यसनामुळे फार परिणाम होत असतात. त्याचं कुटुंब पूर्ण अस्वस्थ होतं. त्यामध्ये त्यांची घरात चिडचिड झाल्यामुळे कौटुंबिक स्वास्थ्य सगळं पूर्ण त्यांचं अस्वस्थ होतं. याचा परिणाम त्याचबरोबर आर्थिकही त्यांची हानी होते. एखाद्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्यांचं पैशाची बर्बादी होते, आर्थिक फायनान्शियल त्यांना अडचणींना सामोरं जावं. आणि यामुळे त्याचा परिणाम होतो की सामाजिक, कौटुंबिक आणि जे काही आर्थिक जे आहे हे सर्व एकंदरीत ह्या एका व्यसनामुळे त्याचा परिणाम आपल्याला जाणवायला सुरू होतो.
0: हो खरंय सर. सर, तरुणांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी शासन आणि आरोग्य विभागामार्फत अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मागील वर्षभरात राज्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोणते महत्वाचे उपक्रम राबवण्यात आले आहेत?
1: आपल्या इकडे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष म्हणून प्रत्येक जिल्ह्यातच हा जिल्हा रुग्णालयामध्ये उघडलेला असतो. त्या ठिकाणी त्यानंतर एक जिल्हा सल्लागार असतात, त्यानंतर एक सामाजिक कार्यकर्ता आणि समुपदेशक असतो. यांचं कार्य असं चालत असतं. तर त्या यांचं कार्याचं काय हे असतं स्वरूप, तर तंबाखू मुक्त शाळा आणि महाविद्यालय मोहीम करणे, तर शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरामध्ये तंबाखू विक्रीवर कडक बंदी आणून त्या शाळांना तंबाखू मुक्त कसं घोषित करता येईल यासाठी तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रयत्नशील असतं. ग्रामीण भागामध्ये जनजागृती करत असतात. यामध्ये आपल्या आशा स्वयंसेविका असतात, अंगणवाडी सेविका असतात. या माध्यमातून गावागावांमध्ये पथ्यनाट्य, रॅली, समुपदेशन अशी शिबिरं घेऊन या माध्यमातून समाज जागृती केली जाते. तिसरी गोष्ट, आपला जो काय कोटपा ऍक्ट आहे, सिगारेट आणि अदर टोबॅको ऍक्ट जो आहे, त्यामार्फत पोलीस विभागामार्फत गुन्हेगारी अन्वेषण किंवा LCB

0: म्हणतो आपण दंडात्मक कारवाई मार्फत पण याच्यावरती बंदी आणायचा आपण प्रयत्न करत असतो. याच्यामध्ये अन्न प्रशासन विभाग, FDA, पोलीस प्रशासन आणि आरोग्य यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या आणि बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या लोकांवर छापे टाकून त्यांच्याकडनं दंड वसुली करण्यात येतो. दंड वसूल करणे हा आपला उद्देश नाही, तर दंड हा वसूल करण्याचं कारण म्हणजे त्या लोकांना त्यापासून परावृत्त करणे किंवा कायद्याच्या भीतीनं तरी निदान व्यसनापासून लोकांनी परावृत्त होणे हा विषय असतो. त्यानंतर लास्ट आपला जो आहे तो डिजिटल मीडिया. तर ह्या सोशल मीडिया, FM रेडिओ, आज आपण बोलतोय त्याप्रमाणे या अशा माध्यमातून तरुणांपर्यंत थेट संवाद साधून त्यांच्यापर्यंत व्यसनमुक्तीचा किंवा तंबाखू विरोधी गोष्टी न करण्याचा, तंबाखूपासून दूर राहण्याचा आपण संदेश पोहोचवत असतो.
1: सर, तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्रांमध्ये नेमकं कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं आणि या समुपदेशनामुळे लोक खरंच व्यसनमुक्त होत आहेत का?
0: TCC सेंटर प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये राज्यभर चालवलं जातं. तर याच्या TCC म्हणजे काय? टोबॅको सिजेशन सेंटर, म्हणजे व्यसनमुक्ती, तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र. तर या केंद्रामध्ये काय असतात, एक डेंटिस्ट दंत शल्य चिकित्सक असतात, त्यांना एक असिस्टंट असतो, फुलफिल असतं, आणि त्या ठिकाणी जे येणारी लोक आहेत, OPD आहे, त्या लोकांना OPD किंवा बाह्यरुग्ण विभाग चेक केला जातो आणि नागरिकांना किंवा तंबाखूपासून त्यांना मुक्त होण्यासाठी कार्य केलं जातं किंवा त्या पद्धतीनं त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. तर ह्याच्यामध्ये काय होतं की त्यामध्ये एक चार स्टेप आहेत. तर पहिली पायरी काय आहे, तर मानसिक पायरी असते. कुठल्याही व्यक्तीचे आपल्याला कुठलंही व्यसन सोडवताना आपण त्याची मानसिक तयारी करून घेतली जाते. त्याआधी त्या व्यक्तीच्या व्यसनाची पातळी तपासली जाते आणि समुपदेशक त्याला काय करतो, त्याच्याशी संवाद साधतो, मग त्याला व्यसन सोडण्याची मानसिक प्रेरणा देतो आणि जेणेकरून त्याला ते व्यसन सोडण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न करतो. दुसरं आहे निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, त्याला आपण NRT म्हणतो. याच्यामध्ये काय असतं, तीव्र व्यसन असल्यास एखाद्या व्यक्तीला निकोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी निकोटीन गम जे असतं किंवा पॅचेस दिले जातात, ज्यामुळे तंबाखूची जी काही त्याच्यासाठी तळमळ जी असते ती कमी व्हायला त्यामुळे मदत होते. तिसरी गोष्ट आहे वर्तवणूक उपचार केले जातात किंवा बिहेव्हिअरल थेरपी त्याला आपण म्हणतो. तंबाखू खाण्याची इच्छा कधी होते, उदाहरणार्थ चहा पिल्यानंतर किंवा तणाव ताणतणावात असताना, मग हे आपण त्या केंद्रामध्ये शोधून घेतो किंवा शोधून काढलं जातं, जो तिथं आमचे कर्मचारी कार्यरत आहेत किंवा जे डेंटिस्ट आहेत ते. आणि त्यावेळी काय करतात की त्याचं मन दुसरीकडं कसं वळवायचं किंवा त्याचं दुसरीकडं मन कसं बिझी राहील यासाठी त्याला ट्रेनिंग दिलं जातं. चौथी गोष्ट आहे यशस्वीतेचं याचं प्रमाण किती आहे. तर होय, नक्कीच याचं योग्य मार्गदर्शन आणि प्रबळ इच्छाशक्ती जर का त्या पेशंटची असेल आणि मला व्यसन सोडायचंच आहे, असे हजारो लोक दरवर्षी व्यसन सोडण्यासाठी यशस्वी होत आहेत. हे जे काय आम्ही TCC केंद्रामार्फत जे काही उपचार केले जातात याचा फॉलोअप घेतला जातो आणि फॉलोअप घेतल्यानंतर असल्यानंतर अशा व्यक्तीला व्यसनाच्या आहारी जाण्यापासून शक्यता फार कमी होते. मग तर या आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 17 TCC सेंटर आहेत. तर याच्यामध्ये टोबॅको सिजेशन सेंटर आहेत, आपले जे 17 ग्रामीण रुग्णालय आहेत तिथं फंक्शनल आहेत. त्या ठिकाणी नागरिकांनी त्या सुविधेचा लाभ घ्यावा, त्या ठिकाणी जावेत, आमचे डेंटिस्ट तुम्हाला मदत करतील. तुम्हाला खरोखर तुमची तंबाखू सोडायची इच्छा असेल, प्रबळ इच्छा, तुम्ही निर्णय घ्या आणि तंबाखू सोडायची इच्छा असेल तर तुम्ही त्या सेंटरमध्ये जा, आपल्याला तिथं मदत करायला आमचे डेंटिस्ट आहेत आणि त्यानुसार आपण तंबाखू सोडायसाठी प्रयत्न करू.
1: तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्रांमध्ये तंबाखूचं व्यसन, त्याचे दुष्परिणाम आणि शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध जनजागृती उपक्रमांविषयी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉ विक्रम आरडेकर यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. सर, धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, तंबाखूचं व्यसन हे केवळ एका व्यक्तीच्या आरोग्याचं नुकसान करत नाही तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे तंबाखू मुक्त जीवन ही आजची गरज आहे. आजच्या भागासाठी इतकंच. पुढील भागात आपण तंबाखू मुक्ती समुपदेशन विद्यार्थ्यांसाठीचे विशेष उपक्रम, कायदेशीर कारवाई, पॅसिव्ह स्मोकिंगचे धोके आणि पालकांची भूमिका याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. श्रोतेहो, आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय आकाशवाणीचं सातारा केंद्र 103.1 MHz या ध्वनी लहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ऍपवर.
2: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक, परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046.

0: आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: 17 मजली।
1: हो 17 मजली। कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: नमस्कार श्रोते हो, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत 17 मजली लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, 17 मजली इमारत ही सातारातली पहिली वहिली उंच इमारत आहेच, पण जसं तिथे रेसिडेन्शियल फ्लॅट्स अवेलेबल आहेत तसंच कमर्शियल शॉप सुद्धा अवेलेबल आहेत आणि त्याच संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत। आपल्या बरोबर आहेत संतोष शेडगे सर। नमस्कार सर।
4: नमस्ते, बोला, काय म्हणताय, कशा आहात तुम्ही?
3: लँडमार्क टॉवर्स या इमारतीमध्ये तुम्ही एक शॉप बुक केलेला आहे, तर बेसिकली काय तुमच्या मनामध्ये याबद्दलचा विचार होता, तिथेच बुकिंग का केलेला आहे, कसं सोयीचं आहे, या सगळ्याबद्दल आम्हाला सांगा।
4: मुळातच सातारा शहरामध्ये माझी 5 दुकानं आहेत, हे माझं आता 6वं दुकान मी चालू करतोय। ग्राहकांची वाढती मागणी व ग्राहकांना आता तुम्ही बघताय की पूर्वी 2-व्हीलरचा क्लास असायचा, तर वाढती गर्दी आपण बघतोय शहरामध्ये, त्या अनुषंगाने आपल्याकडे काय करावं लागेल, तर बाबा आपल्याकडे पार्किंगची सुविधा असेल तर कस्टमर जास्त वाढेल।
3: बरोबर,
4: कस्टमरला कन्व्हिनियंट होतं ते, पण सगळेच कस्टमर 2-व्हीलर वरती येत नाहीत, तर काही 4-व्हीलर असतात आणि 2-व्हीलर मध्ये आले तरी त्यांना पार्किंगची व्यवस्था असावी लागते दुकानासमोर। आता ह्या बेसिक गोष्टी झाल्यात। आपण आता बघतो की वेगवेगळे मॉल वाढतात पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी किंवा शहरांमध्ये, पार्किंग असेल म्हणून आपण जातो आणि तिथं खरेदी करतो। मग हाच एक विचार डोक्यात घेतला, मग तसाच मी विचार करून विचार केला की बाबा मला अशी कोणती जागा आहे साताऱ्यात की जिथं माझं एक दुकान चालू करीन आणि ग्राहकांना सोयीचं पडेल। म्हणजे सगळ्यात महत्वाची पार्किंग आणि अद्ययावत बिल्डिंग, अशा 2 गोष्टींचा मी विचार केला आणि म्हणूनच मग मला लक्षात आलं की कंगराळकर साहेबांचं लँडमार्क टॉवर्स जे माझ्या दुकानापासून जवळच आहे मला कन्व्हिनियंट पडलं आणि बिल्डिंगची क्वालिटी बघितली, त्याच्यानंतर तिथं आसपास असलेला त्यांचा मेंटेनन्स त्यांनी ज्या पद्धतीनं केलाय, ग्रीनरी बघितली, आणि निश्चितच कुणालाही भुरळ पडेल की आपलं स्वतःचं एक तिथं दुकान असावं

0: म्हणून मी त्या ठिकाणी बालाजी मोबाईलचा एक ब्रँच चालू सुद्धा केली दुकान घेऊन. मुळातच आपण एखादं दुकान चालवतो त्यावेळेस आपण असा विचार करतो की बाबा हा माझं दुकान चांगलं चाललंय आणि मला काही फरक पडत नाही. पण ज्यावेळेस आपण एखादं नवीन गोष्ट करतो, बदल करतो, तर माझ्या ग्राहकांचा किंवा माझे जे जुने कस्टमर होते किंवा आता नवीन पण होत आहेत या कस्टमरचा चांगला उदंड प्रतिसाद मिळतोय. म्हणजे काय की त्यांना आवडतंय की आम्हाला कन्व्हिनियंट आहे, एकाच जागेवरती 148 शॉप्स आहेत तिथं, त्याच्यामुळे त्यांना एका दुकानात खरेदी केली तर अजून बाजूला काय त्यांच्या रिलेटेड गोष्टी असतील तिथं खरेदी करता येते. म्हणजे एक मार्केट तयार झालंय तिथं आणि अशा मार्केटमध्ये फक्त माझ्या एकट्याचा फायदा नाही तर ग्राहकांचा सुद्धा फायदा होतो की बाबा एक गोष्ट घ्यायला गेल्यानंतर चार गोष्टी तिथं उपलब्ध होत आहेत. त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद अगदी चांगला आहे. ग्राहकांचा प्रतिसाद
1: वा वा. श्रोते हो, पुन्हा भेटूयात. कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रस्तुत 17 मजली लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: 17 मजली
1: हो 17 मजली कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
2: ओळख 17 मजली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता प्रसारित करत आहोत अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
5: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार श्रोतेहो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
7: नमस्कार
6: गौरीताई. अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि यावर्षी सुद्धा युएस मध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
7: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही युएस मध्ये हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात, त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये आणि हे दरवर्षीच होत असतात, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
6: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतायत किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
7: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईटवरती किंवा ऍपमध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
6: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार
7: आहे? न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे. आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
6: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोतेहो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www

0: www.anurupaviwah.com. गौरीताई, आत्ता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे युएसमध्ये थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: ही आत्ताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली युएसमध्ये आहेत तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच. त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आत्ताच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
0: अगदी. तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोतेहो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नावनोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 7:50 झालेत. आता आनंद घेऊया सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया राम मोरे यांची रचना सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात, संगीतकार दशरथ पुजारी

0: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
1: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
0: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
1: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
2: अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
3: मंदार ट्रेडर्स: हँड टूल्स, पॉवर टूल्स, वेल्डिंग मशीन्स, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, प्रेशर गेजेस, कंज्युमेबल्स, ॲडेसिव्स, लुब्रिकंट्स, सेफ्टी इक्विपमेंट्स, स्प्रे पेंट्स, न्यूमॅटिक प्रोडक्ट्स आणि बरच काही.
4: मंदार ट्रेडर्स, 30 वर्ष अनुभवी इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1, H39, जुनी MIDC, सातारा, 98-22-801-804.
5: आदेश्वर ज्वेलर्स: सुवर्ण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिवपेठ, सातारा.

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
2: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
1: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स म्हणजे
2: चांदीची खाण आनंदाचं वाण.
3: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा.
4: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे बीए इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
5: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
4: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
5: संपर्क 83 29 72 94 98.

श्रोतेहो, ही रचना होती सुधीर मोखे यांची. स्वर होता चंद्रशेखर गाडगीळ यांचा आणि संगीतकार होते बाळ कर्वे. या रचनेबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आज सकाळी 10:30 आमच्या केंद्रावरून सुगम संगीताचा कार्यक्रमाचा आनंद आपल्याला पुन्हा एकदा घेता येईल. ऐकत रहा आकाशवाणीचं सातारा केंद्र 103.1 MHz या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ऍपवर. सकाळचे 8 वाजतात. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: अमर उजाला ने संपादकीय लेख में संयुक्त राष्ट्र की हालिया रिपोर्ट के हवाले से चिंता व्यक्त करते हुए टिप्पणी की है। जून से अगस्त 2026 के बीच अल नीनो सक्रिय होने की 80% और नवंबर तक बने रहने की आशंका है। मेघालय के चेरापूंजी में सेवन सिस्टर्स और किनरेम वाटरफॉल में लगातार हो रही बारिश की मनमोहक तस्वीर दैनिक भास्कर में है। पौष्टिक आहार के फायदों की याद दिलाते हुए लोक सत्य ने टिप्पणी की है, याददाश्त बढ़ाने में सहायक पौष्टिक आहार।
1: धन्यवाद सर फिरोजी। अब अंत में मुख्य समाचार एक बार फिर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नई दिल्ली में वेनेजुएला की कार्यवाहक राष्ट्रपति डेल्सी रोड्रिगेज के साथ वार्ता करेंगे। गृह मंत्री अमित शाह आज शिलांग में उत्तर पूर्वी परिषद के 73वें पूर्ण सत्र की अध्यक्षता करेंगे। अमेरिका के विदेश मंत्री मार्को रूबियो ने कहा, अमेरिका और भारत बहुप्रतीक्षित व्यापार समझौते को अंतिम रूप देने से कुछ सप्ताह दूर। भारत ने भूटान को 1-0 से हराकर सैफ महिला फुटबॉल चैंपियनशिप के फाइनल में जगह बनाई। इसके साथ ही समाचार पत्र प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: आपण ऐकताय आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर। सकाळचे 8:15 वाजलेत। प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची।
3: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात
4: ओळख बाजारपेठेची। इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे।
3: आजच्या या धावपळीच्या जीवनात योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी गुंतवणूक करणं अत्यंत महत्वाचं बनलंय। साताऱ्यासारख्या झपाट्यानं विकसित होत असलेल्या शहरात विकासनगर हा भाग सध्या गुंतवणुकीसाठी एक प्रमुख हॉटस्पॉट ठरतोय। नव्या प्रोजेक्ट्समुळे या परिसराची किंमत दिवसेंदिवस वाढतीये। पण फक्त लोकेशनच नाही, तर आजच्या काळात घर खरेदी करताना एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे पार्किंगची सुविधा। कारण वाढत्या वाहन संख्येमुळे सुरक्षित, प्रशस्त आणि व्यवस्थित पार्किंग असणं ही आता लक्झरी नसून गरज बनलीय। आणि याच गरजेचा विचार करून तयार करण्यात आलेला एक खास आणि आकर्षक प्रोजेक्ट म्हणजे 99 अवेन्यू। नावातच एक वेगळी स्टाईल आणि क्लास जाणवतो, नाही का? पण फक्त नावच नाही, तर या प्रोजेक्टची स्मार्ट रचना, उत्कृष्ट लोकेशन आणि विशेषतः सुव्यवस्थित आणि सुरक्षित पार्किंगची सोय यामुळे हा प्रोजेक्ट खरोखरच वेगळा ठरतो। म्हणूनच चला तर मग वेळ न दवडता 99 अवेन्यूच्या शेखर पवार सरांसोबत थेट गप्पा मारूया आणि जाणून घेऊया या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती। नमस्कार सर।
5: नमस्कार
3: सर। मला आपल्या 99 अवेन्यू या प्रोजेक्ट बद्दल माहिती हवी होती।
5: हो सांगतो। विकासनगर येथे स्थित असलेला 99 अवेन्यू हा 21 गुंठ्यांमध्ये विस्तारलेला एक आकर्षक प्रोजेक्ट आहे। शहराच्या वाढत्या गरजा आणि ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन या प्रोजेक्टची सुयोग्य आखणी करण्यात आलेली आहे। यामध्ये आम्ही 1 BHK आणि 2 BHK असे दोन उत्कृष्ट पर्याय ग्राहकांना दिलेले आहेत। 1 BHK 47 तर 2 BHK 52 फ्लॅट्स असे या प्रोजेक्टमध्ये उपलब्ध आहेत।
3: ओके सर, या फ्लॅट्सचा स्क्वेअर फूट एरिया नेमका किती असणार आहे?
5: 1 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 462 स्क्वेअर फीट तर 2 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 631 स्क्वेअर फीट पासून पुढे आहे। इमारतीच्या नकाशामध्ये दिल्याप्रमाणे हॉल आणि बेडरूममध्ये मोठ्या विंडोज दिल्या आहेत, ज्यामुळे भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि उत्तम व्हेंटिलेशन मिळते। तसेच प्रोजेक्टमध्ये उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात येणार आहे।
3: खूपच छान सर, या प्रोजेक्टमधील इतर सुविधा आणि लोकेशनचे फायदे याच्याबद्दल काय सांगाल?
5: 99 अवेन्यूची एक मोठी जमेची बाजू म्हणजे प्रत्येक फ्लॅट धारकाला इथे स्वतंत्र पार्किंगची सुविधा दिली जाते। याशिवाय 24 तास पाणी पुरवठा आणि पॉवर बॅकअप असणारी लिफ्ट अशा सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत। लोकेशनच्या दृष्टीने पाहिलं तर सातारा रेल्वे स्टेशन, मेडिकल कॉलेज, बाजारपेठ, मंडई आणि दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं संगम हौली मंदिर हे सर्व अगदी जवळ आहे। विकासनगर हा नावाप्रमाणे अगदी झपाट्याने विकसित होत असल्याने येथील प्रॉपर्टीचे दर वाढत आहेत, त्यामुळे इथे गुंतवणूक करणं हे गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे।
3: ग्रेट सर, या प्रोजेक्टसाठी कोणकोणत्या बँकांकडून होम लोनची सुविधा उपलब्ध आहे?
5: नामांकित राष्ट्रीयकृत तसेच सर्व प्रायव्हेट बँकांकडून तुम्हाला होम लोन

0: मिळू शकतं आणि तेही 90% लोन प्रक्रियेबाबतीत आमच्याकडून पूर्ण मार्गदर्शन केलं जातं.
1: वा, पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी काहीच टेन्शन नाही मग तर. सर, 99 अव्हेन्यू मधील फ्लॅटच्या किमतीबद्दल थोडस सविस्तर सांगाल?
0: नक्कीच. आमच्या 99 अव्हेन्यू प्रोजेक्ट मध्ये 1 BHK फ्लॅटची सुरुवातीची किंमत फक्त 17,25,000 तर 2 BHK फ्लॅट तुम्हाला साधारण 24,20,000 तेही सर्व खर्चांसहित उपलब्ध होतात. सध्याच्या मार्केटनुसार पाहिलं तर या किमतीमध्ये इतक्या सुविधा आणि लोकेशन मिळणं हे खरंच एक चांगली संधी आहे.
1: ग्रेट. सर, या प्रोजेक्टला 99 अव्हेन्यू असं नाव का दिलं?
0: खूपच छान प्रश्न विचारला. तर हा प्रोजेक्ट 99 फ्लॅटचा असल्या कारणाने आपण या स्कीमला 99 अव्हेन्यू असं नाव दिले. आणि हो, साधारण 26 एप्रिलला 99 अव्हेन्यूचं भूमिपूजन झाल्यावर लगेचच काम सुरू होणार आहे आणि साधारण 1.5 ते 2 वर्षात फ्लॅट धारकांना पोझेशन देखील मिळणार आहे.
1: मी माझ्या मित्रमैत्रिणींना नक्कीच ही माहिती शेअर करेन. सर, मला तुमचा नंबर देता?
0: हो, 97972999.
1: 97972999. थँक यू सर. सो फ्रेंड्स, तुम्ही देखील दर्जेदार बांधकाम असलेल्या प्रशस्त 1 BHK आणि 2 BHK च्या शोधात असाल तर आजच सातारच्या विकास नगर इथल्या 99 अव्हेन्यू प्रोजेक्टला अवश्य भेट द्या आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोते आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण.
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
2: संपर्क 84082993994. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.
0: ज्ञान मनोरंजन माहिती आणि गप्पा आणि गाणी आपल्यासाठी सादर करते सातारा आकाशवाणी. श्रोतेहो, आमचे विविधरंगी कार्यक्रम आपण नेहमीच ऐकत असता त्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कशा पोहोचवायच्या याविषयीचं निवेदन आता ऐकूया.
3: नमस्कार श्रोतेहो. श्रोतेहो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोतेहो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोतेहो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा

किसान. स्पेलिंग आहे एस ए टी ए आर ए के आय एस ए एन ऍट द रेट जीमेल डॉट कॉम. तेव्हा आपल्या ईमेलची आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

0: आकाशवाणीचे हे सातारा केंद्र श्रोतेहो सकाळचे 8:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत आद्या ब्रेस्ट केअर सेंटर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोतेहो, आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर स्नेहल.
3: नमस्कार.
2: अजून एक मैत्रिणींच्या मनामध्ये असा समज असतो की ज्यांची ब्रेस्ट मोठी आहे, साईज मोठा आहे, त्यांना ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता जास्त आहे, त्रास जास्त आहे, रिस्क जास्त आहे, आणि ज्यांच्यामध्ये हा साईज कमी आहे त्यांना रिस्क कमी आहे, त्रास कमी आहे. तर हे खरं आहे का?
3: आपण हे वारंवार बोललोय की ब्रेस्ट कॅन्सर होण्यामागचे वेगळे वेगळे कारण आहेत, पण डेफिनेटली ब्रेस्ट साईज यावरून ब्रेस्ट कॅन्सर होणार की नाही याची रिस्क आहे का नाही असं कुठेही जास्त प्रोवन नाहीये. पहिलं तर समजून घेतलं पाहिजे की ब्रेस्ट मध्ये नक्की काय काय आहे. ब्रेस्टच्या ग्रंथी आहेत, फॅट आहे, वरती स्किन आहे, हे सगळं आहे. त्यामुळं ब्रेस्ट साईज मोठी आहे म्हणजे खूप ग्रंथी आहेत आणि मला खूप शक्यता आहे कॅन्सर होण्याची असं नाहीये. इनफॅक्ट ब्रेस्ट खूप मोठी असली पण दाट असली तर आजार किंवा गाठ सापडणं, पेशंटला हाताला लागणं इझिली थोडंसं अवघड जाऊ शकतं.
2: ओके.
3: तेच ब्रेस्ट छोटी असली तर गाठ पटकन हाताला लागेल, एवढाच त्या गोष्टीचा चेंज आहे. किंवा साईजने मॅटर, साईज कुठे मॅटर करते तर एवढीच की छोट्या ब्रेस्टमध्ये गाठ लवकर लागेल हाताला, मोठ्या ब्रेस्टमध्ये गाठ स्लिप होण्याची किंवा पेशंटच्या इझिली लक्षात येण्याची शक्यता कमी आहे. पण साईज पेक्षा जास्त ब्रेस्टची डेन्सिटी मॅटर करते. जसे आपण तरुण असताना दाट असतात ब्रेस्ट, कडक असतात, त्याशा ब्रेस्ट मध्ये सुद्धा गाठ इझिली लागत नाही. आणि तेच वर्सेस सॉफ्टर ब्रेस्ट मध्ये गाठ इझिली हाताला लागते.
2: ओके.
3: सो डेफिनेटली साईज मुळे ब्रेस्ट कॅन्सर जास्त होतो का नाही असं नाही, कुठेही प्रोवन असं नाही, पण ब्रेस्ट साईज मुळे इझिली गाठ हाताला लागणं थोडंसं प्रॉब्लेमॅटिक असू शकतं.
2: ओके.
3: म्हणून उलट लार्ज ब्रेस्ट असलेल्या लोकांनी डेफिनेटली सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशनची सवय ठेवावी. व्यवस्थित लक्षपूर्वक स्वतःचं ब्रेस्ट महिन्यातनं एकदा चेक करावं आणि काही आढळल्यास किंवा एक रुटीन म्हणून 6 मंथ्समधून एकदा क्लिनिकल चेकअप पण करून घ्यावं.
2: मैत्रिणींनो, ब्रेस्ट कॅन्सर बद्दलच्या अधिक माहितीसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83-800-43-536, 83-800-43-536, 8380-43-536. मग डॉक्टर स्नेहल, या साईज मुळे मॅमोग्राफी मध्ये सुद्धा काही फरक पडतो का?
3: मोठ्या ब्रेस्ट असणं म्हणजेच डेन्स असणं असं नाही. मॅमोग्राफी मध्ये जे महत्वाचं असतं ते डेन्सिटी ऑफ ब्रेस्ट असते.
2: ओके.
3: इनफॅक्ट मोठी ब्रेस्ट जरी असली तरी ती सॉफ्ट असली तर मॅमोग्राफी व्यवस्थित होते आणि मॅमोग्राफी मध्ये डायग्नोसिस सुद्धा इझिली होऊ शकतं.
2: ओके.
3: कारण सॉफ्ट ब्रेस्ट ही व्यवस्थित मॅमोग्राफी मशीन मध्ये ठेवता येते, ती व्यवस्थित कंप्रेस होते आणि एक्सपोजरही चांगलं होतं.
2: ओके.
3: त्यामुळे उलट मोठी असली तरी सुद्धा मॅमोग्राफी तपासणी ही व्यवस्थित आणि फ्रुटफुल, आपल्याला त्याचा व्यवस्थित रिझल्ट मिळेल अशी होऊ शकते. इनफॅक्ट मॅमोग्राफीच्या बाबतीत जर ब्रेस्ट छोटी असली तर थोडस पेशंटला उभं राहणं, ब्रेस्ट त्या मशीन मध्ये प्लेस करणं, कंप्रेशन, हे सगळंच थोडस अवघड होत जातं.
2: ओके.
3: आणि मगाशी म्हटलं तसं साईज पेक्षा जास्त डेन्सिटी मॅटर करते, म्हणजे ती किती दाट आहे. सो जेवढी डेन्स ब्रेस्ट आहे, जेवढी छोटी आहे, दाट आहे, कडक आहे, तेवढं

0: सोनोग्राफी इनफ नसते. मॅमोग्राफी सोनोग्राफी दोन्ही ऍडवाइस करतो आपण, किंवा मॅमोग्राफीचा रिझल्ट तितका फक्त मॅमोग्राफीवरतीच इनफ आहे आणि यातनच डायग्नोसिस होईल असं नसतं. उलट ब्रेस्ट मोठी असली, सॉफ्ट असली, कमी डेन्स असली, कमी दाट असली, तर मॅमोग्राफी ही जास्त विश्वास ठेवण्यासारखी असते, जास्त व्यवस्थित त्याचा रिझल्ट आपल्याला मिळू शकतो. जर छोटी आणि डेन्स ब्रेस्ट असली तर फक्त मॅमोग्राफी इज नॉट इनफ, सोबत सोनोग्राफी सुद्धा करतो.
1: मैत्रिणींनो, ब्रेस्ट कॅन्सर बद्दलच्या अधिक माहितीसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536, 83 800 43 536, 8380403536. पुन्हा भेटूयात. आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात डॉक्टर स्नेहल पाटील यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आद्या ब्रेस्ट केअर सेंटर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोते आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजतात. मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात. आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान मोदी आज नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये ऊर्जा सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्यसेवा, औषध उद्योग, नवीकरणीय ऊर्जा आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज या 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या असून भारत आणि व्हेनेझुएला दरम्यानचे संबंध अधिक मजबूत होण्यासाठी त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहरात आज आणि उद्या ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील. या बैठकीमध्ये वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञ चर्चा करणार आहेत. तसंच या बैठकीदरम्यान काशीच्या जगप्रसिद्ध जीआय टॅग प्राप्त उत्पादनाचं एक विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात वाराणसीच्या समृद्ध हस्तकला परंपरेचं प्रदर्शन कारागीर करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मेघालयमधील शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार असून त्याचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या परिषदेत पूर्वोत्तर राज्यातील विविध विकास संबंधी मुद्द्यांवर व्यापक चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास, शेती, बागा, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प आदी विविध क्षेत्रांचा समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 याबाबत व्यापक चर्चा होणार आहे. या परिषदेत पूर्वोत्तर राज्य विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, राज्यमंत्री सुकांत मुजुमदार, ईशान्य भारतातील आठ राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी 2 दिवसांच्या त्रिपुरा दौऱ्यावर जात आहेत. या दरम्यान ते लंकामुरा इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीचं उद्घाटन करणार असून पुष्पदंत पॅलेस हॉटेलचा शिलान्यासही करणार आहेत. तसंच अमित शहा राज्य आणि केंद्रीय सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांना

ऑक्टोबर उच्चस्तरीय बैठक करणार आहेत. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत बैठकीनंतर पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विविध निर्णयांबाबत माहिती दिली. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यामध्ये 2.5 पटीनं वाढले आहेत. विमान कंपन्यांना देण्यात येणारा 10,000 कोटींचा हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल. विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असंही वैष्णव यांनी सांगितलं. याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही कालच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याची अंमलबजावणी दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल. राजधानी दिल्ली क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटरच्या सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी 8,300 कोटी रुपये खर्च येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच या कराराला अंतिम स्वरूप दिलं जाईल आणि येत्या काही आठवड्यात तो पूर्ण होईल असा विश्वास अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या परदेशी व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा अमेरिकेचा महत्वपूर्ण धोरणात्मक भागीदार असल्याचं त्यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यामध्ये आपण भारतासोबतच क्वाड देशांच्या गटातील ऑस्ट्रेलिया जपान यांच्याबरोबरही सागरी व्यापार वाढवण्यासंदर्भात चर्चा केली असल्याचं मार्को रुबिओ यांनी सांगितलं. जगभरात योगासनांना प्रचंड लोकप्रियता मिळत असून आज गुजरातमधल्या अहमदाबाद इथं पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 होत आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. ते या कार्यक्रमामध्ये आज आभासी माध्यमातून सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतील एक महत्वपूर्ण टप्पा आहेत असं सांगत स्पर्धेचं आयोजन करणाऱ्यांना आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या जागतिक योगासन स्पर्धा 8 जूनपर्यंत चालणार असून त्यामध्ये जगातल्या 60 देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. पश्चिम बंगालमधल्या विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्पांच्या कामाला गती देण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव येत्या शनिवारी कोलकाता इथं भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राज्याचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. या बैठकीला रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक देखील उपस्थित राहतील. या बैठकीत चर्चेचा मुख्य भर राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांवर असणार असून यामुळे रेल्वे विकासाच्या संदर्भात केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथं काल एका हॉटेलला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 21 झाली आहे. यामध्ये 12 परदेशी नागरिक तर 9 भारतीयांचा समावेश असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. आतापर्यंत 49 जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यातील 21 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 8 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केला असून इमारतीचा मालक लोकेश बजाज याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते झाला. भंडारा जिल्ह्यातील इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं

0: बालस्नेही पंचायत श्रेणीत देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं, तर रायगड जिल्ह्यातील खारीवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. गोव्यातल्या मडगाव इथं सुरू असलेल्या सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत काल यजमान भारतीय संघानं उपांत्य फेरीमध्ये भूतानचा 1-0 पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला. सामन्याच्या 58व्या मिनिटाला संफिदा नोंगक्रमनं निर्णायक गोल करत भारताला 6 वर्षांनंतर पहिल्यांदाच महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचवलं. या स्पर्धेत 5 वेळा विजेतेपद पटकावलेला भारत आता येत्या शनिवारी विजेतेपदाच्या लढतीमध्ये गतविजेत्या बांगलादेशच्या संघासमोर बरोबर अंतिम सामना खेळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: रसिकांची सुरेल सोबत ही आहे सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ऍपवर. सकाळचे 8:40 आणि 26 सेकंद झालेत. ही वेळ आहे मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. श्रोत्याहो, हास्याची एक वेगळीच दुनिया उभी करणारे, आपल्या सहज सुंदर अभिनयानं घराघरात पोहोचलेले मराठी चित्रपटसृष्टीतले लाडके अभिनेते विनोदी कलाकार अशोक सराफ यांचा आज वाढदिवस. भारतीय चित्रपटसृष्टीत ते मामा म्हणूनही ओळखले जातात. मराठी चित्रपटसृष्टीचे महानायक अशी ओळखही त्यांनी मिळवली आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि आजच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया त्यांच्यावर चित्रित काही गाणी. गम्मत जम्मत या चित्रपटातलं हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं. अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरातलं हे गीत संगीतबद्ध केलंय अरुण पौडवाल यांनी.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: 0-21-62-22-45-45.
1: श्रोते हो, अशोक सराफ यांना पडद्यावर कोणतीही भूमिका निभावताना पाहिलं की एक खास गोष्ट जाणवते. ते म्हणजे ते कधीही अभिनय करत नाहीत, त्यामुळं ते आपल्यातलेच कुणीतरी वाटतात. कधी मित्र, कधी शेजारी, तर कधी आपल्या घरचंच माणूस. हे गीत आहे धुमधडाका या विनोदी चित्रपटातलं. सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे गीत संगीतबद्ध केलंय अनिल अरुणी यांनी, आणि गीतकार आहेत शांताराम नांदगावकर.

0: अरे राजेश भाई, आप तो छा गए हो रेडिओ पे.
1: अक्षय, अरे ये ना.
0: अरे माझी बायको आणि आई केवढं कौतुक करत होते तुझं. किती छान बोलतोस म्हणे रेडिओवर, सोन्या चांदींच्या दागिन्यांबद्दल छान माहिती देतो, आणि तू म्हणे जिंगल पण केली तुझ्या दुकानाची.
1: अरे हो, किती प्रश्न बाबा.
0: मला पण सांग की एवढं साड्यांचं दुकान काढून बसलोय, एवढा माल विकतो, पण माझी नाही कधी तारीफ केली माझ्या घरच्यांनी. तू असं काय बोलतोस बाबा की लोकांच्या इतकं लक्षात राहतोस.
1: अरे काही नाही रे, जे रोज दुकानात आपण ग्राहकांशी बोलतो तेच मी फक्त रेडिओवर सांगितलं, आणि हे मला सांगितलं जोगळेकरांनी.
0: कोण जोगळेकर?
1: बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीच्या अमेय जोगळेकर आणि त्यांच्या टीमनं. व्यवसाय छोटा असो की मोठा, नवीन असो की पिढीजात, लोकांना कळायला हवा, त्यासाठी कार्यक्रमाच्या आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडले जा, आणि फक्त सीझनला जाहिरात न करता वर्षभर कमीत कमी बजेट मध्ये जाहिरात चालू ठेवा. अरे गेली 4 वर्ष मी त्यांच्या बरोबर जाहिरात करतोय, आता लोक माझा आवाज सुद्धा ओळखायला लागलेत.

0: विश्वास वाढू लागलाय आणि त्याचं रूपांतर
1: दिसलं ना मला. माझी आई आणि बायको काल तुझ्याकडून दागिने घेऊन गेले, कन्व्हर्जन झालं.
0: हा अरे जिंगलची आयडिया पण त्यांनीच दिली. जोगळेकर फक्त जाहिरात करत नाही तर उत्तम मार्गदर्शन सुद्धा करतात.
1: मग मी पण एकदा जोगळेकरांना भेटतोच.
0: अरे नक्की भेट, साड्यांबद्दल कापडाबद्दल सगळी माहिती रेडिओवर सांग, बाकी सगळं मार्गदर्शन तुला जोगळेकर करतीलच.
1: नंबर दे ना त्यांचा.
0: हा गे, अमेय जोगळेकर 9920114917
1: 9920114917. आजच फोन करतो, मग बघू घरच्यांकडून माझं पण कौतुक होतंय का नाही ते.
0: अरे माझ्याही घरच्यांकडून होईल.
2: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 9920111917. बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोतेहो, अशोक सराफ म्हणजे फक्त विनोद नाही, तर अशोक सराफ म्हणजे परफेक्ट टायमिंग. त्यांचा प्रत्येक संवाद आणि त्यावरची त्यांची रिॲक्शन हेच त्यांच्या कॉमेडीचं गणित आहे. कॉमेडी करता करता त्यांनी काही गाणीही गायली, त्यापैकीच हे सहगायक म्हणून असलेलं गाणं एकापेक्षा एक या चित्रपटातलं. शांताराम नांदगावकर यांचं गीत, अरुण पौडवाल यांचं संगीत आणि गायक कलाकार आहेत सुरेश वाडकर, शुभा जोशी, निशिगंधा वाड आणि अशोक सराफ.

0: प्रेमाचं नाटक चांगलं ओळखून मी. माझ्यावर तुझं मूल्यच प्रेम नाहीये.
1: अगं तुझ्यावरच्या माझ्या प्रेमात शक्ती तर आहेच पण भक्ती सुद्धा आहे. निशिदी.

0: अष्टमीची
1: काय झालं?
2: लग्न आधीच्या माझ्या वाढदिवसाला मला सिनेमाला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: सुंदर साडी आणून दिली होतीस.
1: दिली होती.
2: बागेत फिरायला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: हॉटेलात जेवायला नेलं होतं.
1: नेलं होतं.
2: मग आता काय झालं?
1: काय झालं
2: मलाच विचारतोस?
1: डोंट वरी, आज मी तुला माझ्या हातानं जेवायला करून घालीन. नो टेन्शन. अटेन्शन अबाउट टर्न टू किचन.

श्रोतेहो, भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार, महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान महाराष्ट्र भूषण, व्ही शांताराम पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आलंय. अशा अभिनेत्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करूयात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 9:10 झालेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, श्रीपती पंडिताराध्युला बालासुब्रमण्यम यांचा आज वाढदिवस आहे असं म्हटलं तर फारसं काही लक्षात येत नाही, पण ज्येष्ठ पार्श्वगायक SP बालसुब्रमण्यम असं म्हटलं की आपल्यासमोर उभे राहते एक भारतीय पार्श्वगायक, टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता, अभिनेता, संगीतकार, डबिंग कलाकार आणि फिल्म निर्माता. SP बालसुब्रमण्यम यांचा आज वाढदिवस. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण त्यांच्यावर चित्रित काही गाणी ऐकणार आहोत. SP बालसुब्रमण्यम यांनी तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायक म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायन क्षेत्रात पाऊल टाकताच राष्ट्रीय फिल्मफेअरचा उत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार एक दुजे के लिए या चित्रपटातील गाण्यांसाठी त्यांनी मिळवला. ऐकणार आहोत हेच एक दुजे के लिए या चित्रपटातलं हे गीत.
1: लिफ्ट बीच में क्यों रोक दी?
2: तुम्हारा साथ ज्यादा ज्यादा बहुत ज्यादा देर रहने के लिए.
1: ओ माय गॉड, मेरी तो हिंदी कविता की क्लास है.
2: हिंदी कविता है ना?
1: हाँ.
2: वो मैं तुमको टीच करता हूँ.
1: तुम और हिंदी कविता?
2: तुम समझता मैं हिंदी कविता नहीं जानता? मेरे जीवन साथी, प्यार किए जा, जवानी दीवानी, खूबसूरत जिद्दी पड़ोसन, सत्यम शिवम सुंदरम बेनहर. वो इंग्लिश.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
2: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवलंय. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
1: आणि कपडे?
2: अगं बाई, तू राहिलेस की हो?
1: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी सुटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
2: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
1: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
2: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी, फक्त म्हसवडकर.

0: सक्सेस मध्ये. मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय.
1: मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
0: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
1: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
2: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग, तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90-96-05-93-15 किंवा 99-75-86-70-99.
3: श्रोते हो, 90s च्या दशकात SP बालसुब्रमण्यम यांचा आवाज म्हणजे सलमान खान या अभिनेत्याचा आवाज अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. सलमान खान यांच्यासाठी अनेक गाणी SP गायलेली आहेत. ऐकूया मैने प्यार किया या चित्रपटातलं असद भोपाली यांचं गीत, संगीतकार राम लक्ष्मण.

0: अधिक मास अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये। जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव, चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह। मग अधिक मासात अधिक फायदा, तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये। म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा।
1: 10वी 12वी ते 5वी पर्यंत
2: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
1: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
2: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
1: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा।
2: 11वी 12वी करण्याची गरज नाही,
1: डिप्लोमा नंतर थेट 13वी मध्ये प्रवेश।
2: डिजिटल क्लासरूम,
1: साइट विजिट,
2: ST पास,
1: हॉस्टेलची
2: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा।
1: मोबाईल 99 60 13 59 15,
2: 0162 22 45 45।
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती
4: साताऱ्यात, वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
4: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
4: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
4: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95 185 68 006।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: पार्श्वगायक एस पी बालसुब्रमण्यम यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देतोय आणि ऐकतोय त्यांनी गायलेली काही गाणी. हे गीत आहे रोजा या चित्रपटातलं. एस पी बालसुब्रमण्यम यांच्या समवेत हे गीत गायले चित्रा यांनी. पी के मिश्रा यांचं गीत संगीतबद्ध केलंय ए आर रेहमान यांनी आणि चित्रपट रोजा.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी.
3: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज. 3 वर्ष डिग्री.
2: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
3: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
2: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
3: महा DBT, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
2: स्वधार योजना. देश विदेशात नोकरीची संधी.
3: स्मार्ट क्लासरूम.
2: ST पास. हॉस्टेलची सोय. IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
3: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
2: आजच प्रवेश निश्चित करा.
3: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
2: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
3: मोबाईल 99 60 13 59 15.
2: 0 21 62 22 25 45.
4: मला करिअर हवंय. हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर. त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग, सातारा.
5: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
4: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
6: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग, सातारा. BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99.
7: श्रोते हो, उत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून राष्ट्रीय फिल्मफेअरचे पुरस्कार, पद्मभूषण, पद्मश्री आणि मरणोत्तर पद्मविभूषण अशा अनेक पुरस्कारांनी SP बालसुब्रमण्यम यांच्या कार्याला गौरवण्यात आलं. 16 भाषांमध्ये 50,000 अधिक गाणी गाऊन त्यांनी सर्वाधिक गाणी गायल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही केलेला आहे. ऐकूया हम आपके है कौन या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि SP बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं देव कोहली यांचं गीत. संगीतकार

श्रोतेहो, हे गीत होतं हम आपके है कौन या चित्रपटातलं. देव कोहली यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं राम लक्ष्मण यांनी आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्यासोबत स्वर होता लता मंगेशकर यांचा. एस पी बालसुब्रमण्यम या पार्श्वगायकाचा आज जन्म.

0: दिवस त्यानिमित्तानं त्यांच्या आठवणींना आपण उजाळा दिला आणि त्यांनी गायलेली काही गाणी आपण ऐकलीत. हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आमच्या केंद्रावरून आपण पुन्हा घेऊ शकाल आज सकाळी 11:30 तेव्हा जरूर ऐका. आज सकाळी 11:30 हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात अभिनेत्री नूतन यांच्यावर चित्रित काही गाणी. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9:30 प्रसारित करत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. याचं सूत्रनिवेदन केलंय अजय गिजरे यांनी.
1: श्रोत्यांनो नमस्कार. अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. श्रोते हो, साताऱ्यातील शिक्षक वर्तुळामध्ये एक नामवंत यशस्वी शिक्षक तसंच विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय शिक्षक म्हणून आयुष्यामध्ये नावलौकिक प्राप्त केला आहे ते नी इंग्लिश स्कूलमधून काही वर्षांपूर्वी निवृत्त झालेले शिक्षक श्रीयुत राजेंद्र आफळे सर. त्यांनी जोपासलेली अध्यापनशैली त्यातून घडलेले आयुष्यामध्ये यशाचं शिखर सर केलेले अनेक विद्यार्थी हा जसा एक पैलू आहे त्याच पद्धतीनं आयुष्यामध्ये छंदापोटी त्यांनी जपलेली लेखनशैली हाही एक आगळा वेगळा पैलू आहे. अनेक वेळा डिजिटल संवाद माध्यमातून ते आपल्या लेखांद्वारे आपल्याला भेटत आलेले आहेत, भेटत असतात. काही प्रबोधन, कधी चिमटे, कधी काव्य, तर कधी सामाजिक समस्येशी थेट भेट असं लिखाण आणि त्यावर खूप साऱ्या प्रतिक्रिया हे आता नित्याचं आहे. इतपत लेखन प्रपंच त्यांनी चालू ठेवलाय. तर अध्यापन कार्याव्यतिरिक्त त्यांनी जोपासलेल्या याच छंदाविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. राजेंद्र आफळे सर, स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे.
2: नमस्कार.
1: आपलं अध्यापन कौशल्य तर आहेच, त्यात काही वादच नाही. तत्पूर्वीपासून हा छंद आहे का त्याच्यानंतर, म्हणजे निवृत्त झाल्यानंतर लिखाण प्रपंच चालू केलं काय?
2: नाही, लेखनाचं मला आवड पूर्वीपासून होती. एकतर मुळात घरात आमच्या परंपरा चांगली होती. माझ्या वडिलांची भाषा अत्यंत उत्तम होती. तसंच माझे बंधू जे पत्रकार होते त्यांची लेखनशैली आणि काव्यशैली चांगली होती. माझ्यापेक्षा आणखीन एक मोठे बंधू की जे आपल्याला सिरियल्समधून भेटत असतात, नाटकांमधून भेटत असतात, त्यांची भाषाशैली चांगली. तर या सगळ्यांचा नकळत परिणाम मी सगळ्यात छोटा असल्यामुळे माझ्यावर होत गेला. त्याच्यामुळे लेखनाची आवड आणि वाचनाची आवड अगदी फार पूर्वीपासून होती. त्यामुळे शब्द भांडार भरपूर झाला. आणखीन एक आपल्याला आभार मानले पाहिजे त्या युगाचे, याचं कारण त्या काळामध्ये कुठली माध्यमं नव्हती, त्याच्यामुळे पुस्तकांशिवाय का पर्याय नसायचा.
1: बरोबर.
2: त्यामुळे भरपूर वाचलं गेलं जेणेकरून भाषा समृद्ध झाली. मला जे काही भाषेतलं कळतं ते त्या काळामुळे कळतं असं मला वाटतं.
1: मी या सगळ्यामध्ये आवडीचे लेखक, आवडीचे कवी असाही काही विषय होता?
2: भरपूर. मला खूप लेखकही आवडतात, खूप कवी पण आवडतात. पण विशेषतः तरुण वयामध्ये कविता करण्याचा छंद हा बहुतेक सर्व तरुणांना असतोच. याचं कारण तरुण वय हे असं वय आहे की जे जडणघडणीचं जसं वय असतं तसंच ते प्रेमाचं वय पण असतं. म्हणजे हे कोणीच नाकारू नये. सगळेजण केव्हा ना केव्हा तरी अगदी अव्यक्तपणे का होईना पण प्रेमात पडलेलेच असतात. आणि अशा वेळेला मग प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम काय तर शब्द. बऱ्याचदा कविता आधुनिक मुलं शेरशायरीचा आधार घेतात, कुठून तरी वाचलेली असेल किंवा स्वतः तोडक्या मोडक्या शब्दात केलेली असेल, कधी चांगल्या शब्दात सुद्धा केलेली असेल. असं काव्यरचना करण्याचा एक छंद सगळ्यांना असतो. आणि मला संगीताचं पण अंग असल्यामुळं बऱ्याचदा चाल लावत असताना कधी कधी काही शब्दांची गडबड झाली तर ते शब्द दुरुस्त करण्यासाठी सुद्धा कधी कधी गरज लागायची. म्हणजे आम्ही संगीताच्या भाषेमध्ये एखादं गाणं मीटरमध्ये नीट बसत नाही असं म्हणतो. याचा अर्थ त्याचं वृत्त किंवा त्याचा छंद अगदी अचूक नसतो, त्या चालीला अचूक नसतो. अशा वेळी थोडीशी फेरफारही करावी लागते.
1: असं यशवंत देवांच्या बाबतीत सांगितलं जातं की मी खरा काही कवी नव्हतो पण हे संगीत देता देता त्याच्यामध्ये माझ्याकडनं गाणी लिहून झाली.
2: बरोबर आहे. कारण यशवंत देवांचा हा मी किस्सा ऐकला की रिपेअरिंग वर्कशॉप ते खोलता खोलता हळूहळू मीही गीतकार झालो आणि त्यांनी अतिशय उत्तम उत्तम काव्य लिहिली. माझा मित्र एक चांगला कविता करत असे, मग त्याच्या कवितांना चाल लावण्याची जबाबदारी माझ्यावर असायची. तर त्या काळामध्ये मग मी त्याला सुचवायचो की हे असं आपण करून बघूया, याच्याऐवजी हा शब्द घेऊन बघूया, म्हणजे आपल्याला बरं पडेल. आणि मान्य करायचं.
1: पण ज्या वयाचा मगाशी तुम्ही उल्लेख केला त्या वयामध्ये कविता काही झाल्या नाहीत असं म्हणायचं?
2: हा फार नाही झालेल त्या कविता त्या काळामध्ये कविता, पण आवड मात्र तेव्हापासूनच होती. त्या काळात आवडते कवी कवी ग्रेस किंवा मंगेश पाडगावकर, यशवंत देव सुद्धा, असे अनेक कवी त्या काळामध्ये सुद्धा आवडीचे होते. आणि पारंपरिक तर ज्ञानेश्वर तुकाराम.

0: राम मीराबाई यांचं तर काव्य त्या काळामध्ये म्हणजे स्वतः हेतुपूर्वक अभ्यास नाही केला परंतु ऐकले भरपूर, त्यामुळे त्याची एक नकळतपणे आवड निर्माण झाली.
1: मग एखादी कविता घेऊन आपण पुढे जाऊया?
0: अगदी जरूर. काही स्वरचित कविता माझ्या आहेतच, त्या व्यतिरिक्त खूप मोठ्या लोकांच्या आवडलेल्या परंतु इतर भाषेतल्या कविता आपल्या भाषेत आणत असताना आपल्या भाषेचा रंग त्याला कसा चढेल या पद्धतीने मी प्रयत्न केला. एक गुलजार साहेबांची एक कविता आहे, तर ती कविता मी आता सादर करतो आणि ती कविता कवितेविषयीच आहे. गुलजार साहेब असं म्हणतात, कंधे झुक जाते है जब बोझ से इस लंबे सफर के, हाव जाता हूं मैं चढ़ते हुए तेज चढ़ाने सांसे रह जाती है, जब सीने में एक गुच्छा होकर और लगता है दम टूट जाएगा यहीं पर, एक नन्ही सी नज्म मेरे सामने आकर मुझसे कहती है, मेरा हाथ पकड़कर मेरे शायर, ला मेरे कंधों पे रख दे मैं तेरा बोझ उठा लूं. इतकं सुंदर त्यांनी अर्थात त्यांनी हे थोडंसं मुक्त छंद स्वरूपात लिहिलंय, पण मी त्याला थोडंसं छंदाचं स्वरूप दिलेलं आहे की जबाबदारीच्या ओझ्याने खांदे झुकून जातील जेव्हा, चढणीवर चढताना माझे श्वासच गोळा होतील जेव्हा, जणू वाटे की शरीरामधून जीवच मुक्त होईल तेव्हा, एक छोटूशी कविता येते हात हातात घेऊन म्हणते, ओझे दे मज मनातले ते तुझी वेदना मीच वाहते. अशा रीतीने आपल्या मनातले जे काही भावभावना असतात त्या कवितेच्या स्वरूपात शब्दांमध्ये व्यक्त होतात.
1: आणि खऱ्या अर्थानं तसंही म्हटलं तर हे सगळं जे काही जडपण आलेलं असतं हे कविता हलकं करू शकते, एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे.
0: असते 100%.
1: पण मग हे आपण इतरांच्या ज्या कविता आहेत त्याचा आपण काहीतरी अनुवाद करावा, ह्या मोठ्यांचं जे काय म्हणणं आहे ते आपल्या मराठीत आणावं. बरं, त्याला नुसतं मराठी शब्द जुळून उपयोग नाही, तो भाव तसा उतरवता आला पाहिजे त्याच्यामध्ये. तर हे कधी वाटलं असेल?
0: खरं तर एक विल्यम वर्ड्सवर्थ यांचं एक फार प्रसिद्ध वाक्य की पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स, म्हणजेच उत्कट भावनांचा आविष्कार किंवा एक उत्स्फूर्त प्रवाह म्हणजे कविता. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला उत्स्फूर्ततेनं वाटेल की कविता होते तेव्हाच ती होऊ द्यावी. म्हणजे नित्यकर्म केल्यासारखे मी रोज सकाळी उठतो, रोज ब्रश करतो, आंघोळ करतो, कामाला जातो, तसं कविता करतो असं करण्यात काही अर्थ नाही. कधीतरी मनातून ते आलं पाहिजे की त्याच वेळेला ती कविता स्फुरते. तर तसं काही वेळेला होतं की काही कवींच्या कविता वाचल्यानंतर, शब्द वाचल्यानंतर, अगदी गद्यसुद्धा वाचल्यानंतर असं वाटतं की नाही हे आपण शब्दबद्ध केलं पाहिजे. कधी कधी एखादी घटना घडते त्या घटनेचं रूपांतरण मध्ये सुद्धा कवितेमध्ये करावं असं वाटतं. तर तसंही मी काही केलेले आहेत. काही घटनाच्या अवतीभोवती घडतात, त्याच घटना कधी कधी साध्याशाच असतात, परंतु ती घटना ऐकल्यानंतर अनुभवल्यानंतर असं वाटतं की अरे याचं हे असं असं कवितेमध्ये रूपांतरण होऊ शकतं. त्यामुळे मी केलेले आहेत. आमचे मित्रमंडळी जी वर्गमित्रमंडळी आहेत, प्रेमकविता मी जसं एकामागोमाग एक आमच्या मित्रमंडळीनं ऐकवू लागलो तसं ते म्हणाले की हां असं प्रेमात पडलात का काय. तर खरं तर तसं काही नसतं. अगदी पूर्वीच्या काळी मला मुक्त छंद खूप आवडत असे आणि एक तरुण वयात बंडखोरी असतेच की काही छंदाबिंदाचं मला बंधन नकोय, मी माझ्या पद्धतीने मला जसं हवं तसं मी लिहिणार आहे. म्हणजे मुक्त छंद मला त्याज्य नाही, चांगला आहे तो सुद्धा. परंतु नंतर जसं जसं वाचत गेलो तसं मला असं लक्षात आलं की छंदोबद्ध काव्यामध्ये तोच भाव आणणं फार कठीण आहे. म्हणजे त्याला दोन्ही गोष्टी आवश्यक असतात, एक तर आपल्या भावना अतिशय ताकदवान हव्यात किंवा अतिशय उत्कट हव्यात, आणि दुसरी गोष्ट तुमचं शब्दांचं योजना फार अचूक असणं आवश्यक असतं. मुक्त छंद लागत नाही असं नाही, परंतु छंद थोडं चालू शकतं. पण आशयगण मुक्त छंदही चांगले असतात, परंतु छंदबद्ध काव्याला मात्र जास्त कस लागतो असं मला वाटतं.
1: जसं तुम्ही मगाशी गुलजार साहेबांची कविता ऐकवली तसं तुम्ही गुलाम अलींची पण वगैरे काही गझल मराठीमध्ये करण्याचा प्रयत्न केला होता.
0: त्यांच्या वाचता वाचता असं मला वाटलं, एकदम एक ओळ सुचून गेली आणि असं वाटलं की अरे हे होऊ शकेल. आणि मुळात आता गझलचं वरून तुम्ही विषय काढला म्हणून आधी सांगतो की गझल हा गायन प्रकार नसून तर काव्य प्रकार आहे. गुलाम अली खान साहेब किंवा पंकज उदासजी किंवा जगजीत सिंग साहेब यांच्या सादरीकरणामुळे असं आपल्याला वाटतं की ते हार्मोनियम, खांद्यावर शाल आणि ते विशिष्ट प्रकारे सादरीकरण म्हणजेच गझल. तर असं नाही, गझल हा मुळात काव्य प्रकार आहे. जसा अभंग हा काव्य प्रकार आहे, ओवी हा काव्य प्रकार आहे, तसा गझल हा काव्य प्रकार आहे. ज्यांना माहिती आहे त्यांचा प्रश्न नाही, परंतु सामान्य लोकांना ज्यांना माहिती नाही गझल त्याचा विषय अगदी थोडक्यात सांगतो की गझल ही एक कविता आहे की ज्याच्यामधले कडव्यांना शेर असं म्हणतात आणि प्रत्येक शेर हा दोन ओळींचा असणं आवश्यक असतं. हे दोन दोन ओळींचे कितीही शेर असू शकतात, त्यातला जो पहिला शेर असतो त्याला मतला असं म्हणतात.

0: सगळ्यात शेवटचा जो शेअर असतो, कन्क्लुडिंग शेअर म्हणजे निरोपाचा शेअर, त्याला मक्ता असं म्हणतात. आता मतला जो असतो त्या मतल्यातल्या दोन्ही ओळीमध्ये दोन्ही ओळीतले शेवटचे शब्द जुळणं आवश्यक असतं, त्याच्या अलीकडच्या शब्दातलं शेवटचं अक्षर जुळणं आवश्यक असतं, आणि त्या शेवटच्या अक्षराच्या आधीचं म्हणजे उपांत्य अक्षर ते समान प्रकारचं असावं लागतं. म्हणजे आकारांत, इकारांत, उकारांत जे काय असेल ते समान प्रकारचं असावं लागतं. म्हणजे एक साधं उदाहरण घेतो, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे, अजूनही वाटले मला की अजूनही चांद रात आहे. आता हा झाला त्याचा मतला. या दोन्ही ओळींच्या म्हणजे पहिल्या शेराचे दोन्ही शेवटचे शब्द आहे असे आहेत बघा, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या अजून मी गीत गात आहे आणि चांद रात आहे असं शेवट आहे जुळला. ते दोन्ही शब्द जुळणं आवश्यक असतं. अलीकडे त जुळलाय, गात आहे रात आहे. त्यानंतर गात मध्ये गा आकार आणते आणि रात मध्ये रा आकार आणते, म्हणजे नीत आहे नाही चालणार किंवा पीत आहे नाही चालणार. तर ही रचना असते गझलची. आता पुढच्या शेरांमध्ये मात्र पहिल्या ओळीला जुळवण्याची आवश्यकता नाही, पण दुसऱ्या ओळीला मात्र जुळवणं आवश्यक आहे. तुझे हसू आरशात आहे, मग आरशात आहे आहे जुळला आणि त जुळला, शा आकार आणते तेही जुळलं. अशा रीतीने हे सगळं जुळवणं आवश्यक आहे. मराठीमध्ये गझल आणली ती सुरेश भटांनी आणली आणि सुरेश भट त्याचं प्रबोधनही करत असत. बऱ्याचदा गझल लेखन करू इच्छिणाऱ्या तरुणांना ते गझलेची बारा खडी म्हणून एक पत्रही पाठवत असत. याप्रमाणे गझलची रचना असणं आवश्यक आहे. अर्थात सगळ्या गझल इतक्या अगदी काटेकोरपणेच लिहिल्या जातात असं नाही, काही वेळेला थोडस त्याच्यामध्ये ढिलाई पण चालते.
1: पण आता जसं तुम्ही सुरेश भटांचं ह्या गाण्याच्या ओळी सांगितल्या, त्याचा एक अभ्यास तुम्ही सांगितलं त्याच्या मागचा, तसं मग भाऊसाहेब पाटणकरांचा विचार केला तर त्यांचं एक वेगळं प्रकार आहे असं कुठं म्हणता येईल का?
0: आहे, त्यांनी पण गझल काही केलेली आहे आणि त्यांचं थोडस मिश्किल शैली आहे. आता गुलाम अली खान साहेबांच्या त्यांनी गाऊन अजरामर केलेली ती आहे म्हणजे हंगामा आहे किंवा बर्फ, तर त्याचं मी मराठीकरण केलंय ते कसं आपल्याला वाटतंय बघा. हंगामा है क्यों बरपा, थोड़ी से जो पीली है, डाका तो नहीं डाला, चोरी तो नहीं की है. आता खरतर है त्याच्यामध्ये जुळला, परंतु अलीकडचं अक्षर जुळलंय असं नाहीये. चोरी तो नहीं की है, पीली है म्हणजे की आणि ली काय जुळलेलं आहे. परंतु असं काही वेळेला थोडस कवी स्वातंत्र्य घेतात काही वेळेला.
1: पण मग मराठीत तुम्ही आणताना हे सगळं सांभाळले
0: शक्यतो मी, हा म्हणजे आता या गझलमध्ये नाही सांभाळलेलं, त्याच्यात जसं त्यांनी थोडस डिलाई केलेली तशी
1: सवलत तुम्ही घेतलेली.
0: निष्कारण इतका कांगावा थोडीशी तर सुरा घेतली, सुरा म्हणजे मद्य. कुठे न मी घातला दरोडा, कुठेच नाही चोरी केली. सोडून द्यावी मदिरा सत्वर, अनुभवा वीण त्यांचा सल्ला. त्यांचा सल्ला म्हणजे की जे सांगतात की अजिबात मद्य प्राशन
1: जाणार,
0: त्यामुळे त्यांचा सल्ला म्हणजे सोडून द्यावी मदिरा सत्वर, अनुभवा वीण त्यांचा सल्ला. कसा कळावा रंग सुरेचा, पुसा तयासी कधी प्राशिली. हे त्यांना पूछो जो कभी पी लिहिये असं ते गुलावाली म्हणतात. अर्थात गझलमध्ये आणखीन एक वैशिष्ट्य असतं की सगळे शेर एकाच विषयाचे असतील असं नाही, प्रत्येक शेर ही स्वतंत्र कविता असते. त्यामुळे कधी कधी एका विषयावरची पण गझल असते आणि अगदी भिन्न भिन्न विषय हाताळलेली पण गझल असते. तर तशी यापैकी आता पुढचा शेर कसा आहे बघा. सूर्यावरती डाग कसा हा, चमत्कार नियतीचा कैसा. साधू म्हणती नास्तिक मजला, इच्छा परमेशाची झाली. म्हणजे साधू मला नास्तिक म्हणतात ही परमेश्वराची इच्छा. आता नास्तिकडे हे थोडासा विरोधाभास आहे यामध्ये. किंवा विश्वामधला एक एक कण ईश कृपेने चमकत राही, हर जर्रा चमकता आहे अनवार इलाईसे असं त्यामध्ये ओळ आहे. विश्वामधला एक एक कण ईश कृपेने चमकत राही, श्वास बोलती आम्ही आहो म्हणून देवोत्पत्ती झाली. म्हणजे आम्ही जिवंत आहोत म्हणून खरं परमेश्वर आहे असं उलट म्हटलेलं, असं काही विरोधाभास त्यामध्ये मांडलेले.
1: खरं तर तुमच्याशी वेगळ्या वेगळ्या विषयांवरती खूप बोलायचा वेळ कमी आहे, त्यामुळे काव्य प्रकारामधून थोडं आपण बाहेर पडून तुम्ही जे इतर साहित्य निर्मिती केली असं म्हणूया आपण. खूप मोठे लेखही लिहिले, बऱ्याच वेळेला आपण फेसबुकवरती वगैरे वाचायला इथे मिळतात. तर या लेखामागची संकल्पना काय होती, म्हणजे खरं समाजामध्ये काही परिवर्तन आणायचं असं काही होतं का, लेखणी लिहिती ठेवायची म्हणून हे सगळा प्रपंच मांडला, तर काय होतं?
0: आता परिवर्तन आणण्याच्या दृष्टीने मी खूप छोटा माणूस आहे, परंतु
1: नाही, पण एक लिखाणामधून बाबा समाजामध्ये प्रबोधन व्हावं की हा विषय अशा पद्धतीने होतो हा नको असं तरी किमान मांडलं जावं, मत मांडणं ज्याला आपण म्हणतो.
0: मत मांडण्याचं काम मात्र मी जरूर करतो. मला जे खटकतं ते मांड, म्हणजे विशेषतः आता ध्वनी प्रदूषणावर लिहितो किंवा एक नागरिकत्वाची जाणीव ज्याला आपण सिव्हिक सेन्स

0: त्याच्यावर आधारित मी काही वेळेला लिहितो, त्याला लोकांच्या प्रतिक्रिया येतात. एक सरळ साधी गोष्ट आहे की माझ्या कुठल्याही वर्तनाचा इतर कुठल्याही व्यक्तीला त्रास न होणे म्हणजे नागरिकत्वाची जाणीव. परंतु याचा विचार आपल्याकडे केला जात नाही, म्हणजे आम्हाला आनंद झालाय त्याचा त्रास तुम्हाला झालाच पाहिजे. तर ते फार मनातून तो अत्यंत त्रास होतो, त्याच्यावर लिहिण्याचा मी प्रयत्न नेहमी करतो.
1: मग त्याच्या मागचा विचार हाच आहे का की परिवर्तन व्हावं यातून?
0: परिवर्तन झालं तर फारच उत्तम, पण किमान आपल्या मनातलं आपण व्यक्त केलं आणि ते कोणा चार लोकांपर्यंत पोहोचलं ह्याचं तरी किमान समाधान त्यातनं मिळतं.
1: असंही काही उदाहरण कधी झाले का की या लिखाणातून कमी टक्केवारीमध्ये असेल पण काहीतरी बदल झालाय असं कुठं कधी जाणवलंय असं?
0: खरं तर फार अगदी रेअर, म्हणजे एखादा टक्का झाला असेल तरी बदल झाला असेल. किंवा म्हणजे पार्किंग करत असताना हा आता उद्यापासून आम्ही अशी गाडी लावू
1: अच्छा
0: असं म्हणणारे अगदी थोडेसे लोक असतात, अन्यथा आपल्याकडे अशी परिस्थिती नाहीये. प्लास्टिक संदर्भात मी खूप बलदा लिहिण्याचा प्रयत्न करतो की प्लास्टिक संकलन करणं आवश्यक आहे. आमचेच काही विद्यार्थी आहेत की जे हे काम अतिशय उत्तम रीतीने करतात, की घरात साचलेलं कोणत्याही प्रकारचं प्लास्टिक असेल तर ते गोळा करतात, रिसायकलिंगला नेतात, जेणेकरून घंटागाडीतला कचरा कमी होईल.
1: मग हे असं मांडत असताना कधी तुम्हाला टीकेला तोंड द्यावं लागलं असं कधी होतं?
0: झालंय काही वेळा टीका सहज आलेली. काही वेळा करतात लोक टीका, उलटही म्हणतात की सर तरुणाई आहे, मग त्यांनी आता नाही केलं तर काय केव्हा करणार? म्हणजे उदाहरणार्थ आपल्या सण समारंभामध्ये होणार ध्वनी प्रदूषण, तर याच्यामध्ये मुळात त्या बोलणाऱ्या लोकांचा गैरसमज असा झाला की सण समारंभाला विरोध नाहीच आहे, विरोध आहे तो त्याच्यातून होणाऱ्या कुप्रथेला. कारण होतं कसं नेहमी की एखादी कुप्रथा सुरू होते, त्याची नंतर प्रथा बनते, त्याची नंतर काही दिवसांनी परंपरा होते.
1: बरोबर.
0: म्हणजे आता जी लहान मुले आहेत त्या लहान मुलांना असं वाटतं की मोठा आवाज पाहिजे, मग ते जेव्हा मोठे होतील तेव्हा ते म्हणतील की ही आमची परंपरा आहे, तेव्हा असं होणं आवश्यक आहे असं त्यांना वाटायला लागेल. तर त्या संदर्भात मी एका सभेमध्ये बोललो होतो, लिखाण सुद्धा केलं होतं, तर त्यावेळेला मला असं सांगण्यात आलं की अहो नाही असं नाही, आपली परंपरा आहे, त्याशिवाय जनजागृती कशी निर्माण होणार? तर असं नाही, जनजागृती निर्माण होऊ शकते. मी एक साधी गोष्ट मांडली की 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर होते, त्यांच्यावर कुठं होते स्पीकर? तरी इतके वर्ष परंपरा चालू राहीच की नाही. तुकाराम होते, नंतर त्यांच्यावर कुठं होते स्पीकर? तरी परंपरा चालू राहीच की नाही. म्हणजे मोठ्या आवाजातले स्पीकर, मोठा आवाज किंवा मोठा इव्हेंट म्हणजे प्रबोधन नाही. तर हे टाळता आलं तर जास्त योग्य होईल, पण त्यावेळेला काही वेळा अशी थोडी टीका पण सहन करावं लागते.
1: त्यातला विचार किती तुमचा सखोल आहे किंवा त्याच्यात किती ताकद आहे त्याच्यावर हे किती टिकणार हे सगळं आवडतं.
0: अगदी अगदी बरोबर,
1: मोठ्यांनी सांगण्यापेक्षा असं आपण म्हणूया. थोडासा गंभीर विषय होत चाललाय तर थोड्या चारोळ्या घेऊन आपण पुढे जाऊ. त्याच्याही काही रचना तुम्ही केलेली आहेत तर ते थोडं घेऊन आपण पुढे जाऊ.
0: तर चारोळी म्हणजे की ज्याच्यामध्ये अगदी कमीत कमी ओळी, कमीत कमी शब्दांमध्ये जास्त आशय मांडलेला असतो. अशा काही एक दोन तीन चारोळ्या फक्त मी सादर करतो. मनात येईल बोललं की ते दुखावतात, नेमकं आता या अनुषंगाने झालं. बरोबर. मनात येईल ते बोललं की ते दुखावतात आणि त्यांना बरे वाटल ते बोललं की चौकावतात. बिनदिक्कत खोटं बोललं की मनात आपल्याच दंभाचा कचरा असतो, तो काढून टाकण्यासाठी मग बिनदिक्कत खरं बोलतो. दुसरी आहे, मीही माणूस खरा चांगला, मीही माणूस वाईट खोटा. प्रत्येकामध्ये रामरावण असतात, फक्त त्याच्यातला कुठला प्रबल आहे त्यानुसार माणूस सज्जनिकेने ठरतो. मीही माणूस खरा चांगला, मीही माणूस वाईट खोटा, गूढ मनाचे कसे कळावे वरून समतल उरात लाटा. म्हणजे वरून जरी किती असला तरी उरात लाटा चाललेल्या असतात. किंवा या संदर्भात की जिथे पणीना कधी पाहिले ढुंकणच्या माणसाकडे, तोच कावळा बनून येतो अन्न स्पर्शण्यात त्यासाकडे. म्हणजे जिवंतपणे त्या माणसाचं कधी काय बघितलेलं नसतं, मात्र मृत्यूनंतर ते कावळा शिवण्यासाठी वाट बघत बसतात. म्हणजे ते प्रथा म्हणून ठीक आहे, त्याचा हरकत नाही, पण जिवंतपणे त्याची काळजी घ्यायला पाहिजे ना,
1: महत्वाचं आहे.
0: आणि शेवटी, बोलायाचे होते मजला, मूक राहणे पसंत केले, गैरसमज इतका झाला की वदले नचते तिने ऐकले. म्हणजे मी बोललो काहीच नाही, परंतु मी जे काही बोललो नाही ते पण तिला ऐकू आलं आणि तिचा गैरसमज होऊन बसला, अशा अर्थाने.
1: पंडित जितेंद्र अभिषेक यांचं वाक्य तसं काय, माझे बोलणे ही विपरीत होत.
0: बरोबर आहे. काटारुते कुणाला,
1: काटारुते कुणाला. शांता शेळके.
0: बरोबर आहे.
1: नुकतंच आपण रामायणातील निरूपण निवेदनाकडेही वाटचाल केलेली आहे, तर ती संकल्पना, त्याच्या मागची प्रेरणा आणि तो प्रयोग, हे सगळं काय आहे?
0: खरं तर मी त्याच्यामध्ये सुद्धा लिहू शकेन असं मलाच वाटलं नव्हतं, परंतु आमच्या तरुण काही मित्रांनी

0: मला गळ घातली आणि मला त्याच्यामध्ये पण लिहायला लावलं. आणि गंमत म्हणजे मी लिहिलं बरंच, त्या काव्यरचनांपैकी एखादी छोटीशी काव्यरचना, कारण ती कार्यक्रमामध्ये त्या सगळ्या प्रसंगासकडे ऐकणं केव्हाही जास्त चांगलं असतं.
1: ते रामायण नव्याने मांडलं असं आपण काही म्हणायचं का?
0: वेगळ्या प्रकारे मांडला, तर नव्यानं काही मांडणं अवघड आहे, कारण वाल्मिकींनी लिहून ठेवलेलं आहे किंवा अनेक लोकांनी लिहिलेली आहेत रामायण, खूप प्रकारची झाली. त्यापैकी सगळ्यात आदर्श रामायण मानलं जातं ते वाल्मिकींचं मानलं जातं. गदिमांनी त्याच्यानंतर गीत रामायणामध्ये रूपांतरण केलं, पण गदिमांनी स्वतःच्या प्रतिभेचा आविष्कार त्यामध्ये बराच केलेले. तर तसं मला सुद्धा जे जे वाटलं ते मी केलं. जसं की मी सीता स्वयंवरावर आधारित एक प्रसंग आहे, तर त्याच्यावर आधारित मी काही रचना केली, त्याच्यावर नृत्य केल्यानंतर ते छान वाटतं बघायला एकदम.
1: अच्छा, म्हणजे तुम्ही त्या गाणं आणि निरूपण याला नृत्याची जोड दिली असं?
0: हा, बरोबर आहे. आणि नुसतं गद्यात निवेदन न करता थोडस पद्यात्मक निवेदन केलं.
1: अच्छा.
0: आणि विशेष म्हणजे मला सांगायला खूप आनंद वाटेल की गदिमांचे चिरंजीव आनंद माडगुळकर यांनी ह्या शैलीचं अगदी हेतुपूर्वक स्टेजवर उभारून कौतुक केलं की फार छान रचना झाली म्हणून.
1: तुम्हाला खूप मोठी शाबासकी मिळाली.
0: हो केव्हाही. आणि मला अपेक्षितही नव्हतं की ते माझ्याविषयी इतकं बोलतील, पण छान बोलले ते. आता सीता स्वयंवराचा प्रसंग आहे, याच्यात थोडीशी काल्पनिक पण मी काही वाक्य घातलेली. यज्ञ मंडपी बाहुबलींनी शिवधनुष्य आणले, जनकाने सुस्पष्ट वाणीने आव्हान दिले. आजवरी जे असाध्य ऐसे जो नृपकृत्य करील, धनुष्यास प्रत्यंचा लाविल सीता त्यास वरील. धारिष्ट्याने अनेक राजे धनु उचलण्या आले, मात्र तयासी अवजडते धनु तसुभर ना हालले. अशी एक आख्यायिका की रावण सुद्धा त्या स्वयंवरला आला होता. पराक्रमी रावण मग उठून रुबाबात चाले, सहजच प्रत्यंचा मी लावीन असे तया वाटले. हात लावला धनुष्यास अनभावतयाचे स्फुरले, बळ लावून ते उचलायाचे यत्न बहु केले. तोल जाऊनी तो कोसळला व्यर्थ होत सायास, फजिती झाली दशाननाची गिळले अवमानास. विश्वामित्र मुनींना वंदन करुणी राघव उठले, द्यावी अनुज्ञा मजसी राघव जनकासी वदले. विनम्रतेने मान झुकवनी जनक अनुज्ञा देई, वंदन करता धनुष्यासते सीता सलज्ज पाही. शिवधनुष्य लीलया उचलता सभा अचंबित झाली, प्रत्यंचा लावण्या धनुष्या वाकविले त्या खाली. कडाड ऐसा ध्वनी जाहला विद्युल्लते समान, श्रीरामांच्या बळे मोडले शांकर धनु महान. अशी रचना. आता याला मी मीटरमध्ये असणारी रचना असं म्हणतो की ज्याला कुठला तरी रिदम आहे, त्या रिदममध्ये लिहिणं आवश्यक असतं. बऱ्याचदा लोकांचा एक समज असतो की मी मीटरमध्ये लिहितोय, पण साधारणतः समान लांबीच्या ओळी आणि शेवटची अक्षर समान म्हणजे यमक जुळली की ते छंदबद्ध काव्य होत नाही, हे लक्षात येणं आवश्यक आहे. त्यासाठी मी बऱ्याचदा हाही संदर्भ सांगतो की मिलिंद जोशींचे काही एपिसोड्स आहेत यावर आधारित की छंदबद्ध काव्य कसं लिहावं. तर जे हौशी लोक आहेत त्यांनी जरूर ते बघावानं ऐकावं, ते चांगले.
1: एकूणच कार्यक्रमाला तर तुमच्या शाबासकी खूप मोठी मिळाली आहे. एकूण ज्या रसिकांनी हा कार्यक्रम अनुभवला असेल त्यांच्याकडून मिळालेली दाद प्रतिसाद, सगळ्यात जास्त तुम्हाला कार्यक्रम करायला आवडला ज्या ठिकाणी वगैरे, असे एकूणच त्याविषयीचे अनुभव थोडे?
0: सगळेच आवडला, पण आपल्या होम पिचर म्हणजे साताऱ्यातल्या प्रेक्षकांनी श्रोत्यांनी अप्रतिम दाद दिली. त्या पाठवणा मला पुण्याचाही कार्यक्रम अत्यंत आवडला की पुण्यातले लोक आधी मुळातच चोखंदळ असतात आणि त्यांच्याशी त्या पद्धतीने संवाद साधल्यानंतर त्यांनी भरपूर दाद दिली. नाशिकमध्ये दोन कार्यक्रम झाले, तिथे सुद्धा अतिशय उत्तम दाद मिळाली.
1: पुढचं नियोजन काय आहे?
0: पुढचं नियोजन म्हणजे खरं तर मी गझलचा अभ्यास सध्या करतोय, तितका अजून मला वेळ देता येत नाही पण दिला पाहिजे. गझल दर्पण नावाचं एक विनय वायकरांचं एक चांगला माझं संदर्भ पुस्तक आहे ते आहे. त्यानंतर आईनाय गझल एक आहे, तर त्याचा अभ्यास करून जास्तीत जास्त गालिब साहेबांच्या गझला जर मराठीत आणता आल्या तर ते करण्याची माझी खूप इच्छा आहे.
1: मिर्झा गालिब.
0: मिर्झा गालिब, करेक्ट. मराठीमध्ये अर्थात तितक्या तोलामोलाच्या शब्दांमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे मी स्वतः खरं तर मी काही कवी समजत नाही, कारण जितके मोठे मोठे कवी आहेत आणि त्यांचं मी शब्द वाचलेले आहेत, ऐकलेले आहेत, समोरासमोर सुद्धा ऐकलेले आहेत, तर त्यामुळे आपण फार छोटे आहोत. परंतु ही एक मनात इच्छा आहे की जास्तीत जास्त गझल आपण मराठीत आणून बघूया.
1: असं काही आपण म्हणूया का की बहुतेक ही सगळी जी नावं आपण घेतली, सुरेश भट, इलाही जमादार वगैरे, सगळे विदर्भातले कवी जास्त, तसं पश्चिम महाराष्ट्रातले म्हणून बाबा राजेंद्र आफळे सर गझलकार म्हणून पुढे खूप मोठं काही काम चालू आहे त्यांचं या संदर्भामध्ये, असं काही आपण म्हणूया का?
0: परमेश्वराची कृपा झाली तर ते होईल सुद्धा छान, कदाचित प्रयत्न तर तसा आहे नक्की.
1: त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली, आपण एखादी कविता घेऊया आणि या मुलाखतीचा समारोप करूयात.
0: हरकत नाही. एक काव्य आहे.

0: माझं स्वतःच आहे, साधारण गझलच्याच स्वरूपाचं आहे. आधी गद्य म्हणून दाखवतो म्हणजे ते गझल आहे की नाही आधी कळेल तुम्हाला, कारण गझलचं स्वरूप कसं असतं मी तुम्हाला सांगितलं. पाखरांनी बहरलेले झाड झाले मोकळे, पाखरांचे अटळ जाणे झाड झाले मोकळे.
1: आपण नवीन पिढी तयार झाली आणि
0: अगदी अगदी बरोबर, म्हणजे विशेषतः साताऱ्यातल्या सर्व आता माझ्या वयाच्या किंवा अन्य माझ्यापेक्षा ज्येष्ठ असणाऱ्या नागरिकांना हे जाणवणारी समस्या आहे की मुलं नोकरीच्या निमित्तानं परगावी जातात आणि मग झाड मोकळं होतं.
1: खरं
0: अशा अर्थाचं आहे ते.

0: छान जबरदस्त. राजेंद्र आफळेसर एक शिक्षक म्हणून तर आपली कारकीर्द उल्लेखनीय राहिलेली आहेच, परंतु आपण आपल्या छंदातूनही एक उंची प्राप्त केली. ही उंची अशीच सदैव वाढत जाऊ, आपल्याकडून उत्तमोत्तम साहित्य निर्मितीही होत राहो अशा शुभेच्छा मी तुम्हाला देतो. आज आपण आलात, या छंदाविषयी तुम्ही जो काही आज परिचय करून दिलात त्याबद्दल धन्यवाद. आज इथंच थांबूयात, पुढच्या भेटीसाठी प्रतीक्षा राहील.
1: मनपूर्वक धन्यवाद.

अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकलत. याचं सूत्रनिवेदन केलं होतं अजय गिजरे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: अरे राजेश भाई, आप तो छा गए हो रेडियो पे.
3: अक्षय, अरे ये ना.
2: अरे माझी बायको आणि आई केवढं कौतुक करत होते तुझं. किती छान बोलतोस म्हणे रेडिओवर, सोन्या चांदींच्या दागिन्यांबद्दल छान माहिती देतो, आणि तू म्हणे जिंगल पण केली तुझ्या दुकानाची.
3: अरे हो, किती प्रश्न बाबा.
2: मला पण सांग की एवढं साड्यांचं दुकान काढून बसलोय, एवढा माल विकतो, पण माझी नाही कधी तारीफ केली माझ्या घरच्यांनी. तू असं काय बोलतोस बाबा की लोकांच्या इतकं लक्षात राहतोस.
3: अरे काही नाही रे, जे रोज दुकानात आपण ग्राहकांशी बोलतो तेच मी फक्त रेडिओवर सांगितलं, आणि हे मला सांगितलं जोगळेकरांनी.
2: कोण जोगळेकर?
3: बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीच्या अमेय जोगळेकर आणि त्यांच्या टीमनं. व्यवसाय छोटा असो की मोठा, नवीन असो की पिढीजात, लोकांना कळायला हवा, त्यासाठी कार्यक्रमाच्या आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडले जा, आणि फक्त सीझनला जाहिरात न करता वर्षभर कमीत कमी बजेटमध्ये

0: जाहिरात चालू ठेवा. अरे गेली 4 वर्ष मी त्यांच्या बरोबर जाहिरात करतोय, आता लोक माझा आवाज सुद्धा ओळखायला लागलेत, विश्वास वाढू लागलाय. आणि त्याचं रूपांतर
1: दिसलं ना मला, माझी आई आणि बायको काल तुझ्याकडून दागिने घेऊन गेले, कन्वर्जन झालं.
0: हा अरे जिंगलची आयडिया पण त्यांनीच दिली. जोगळेकर फक्त जाहिरात करत नाही तर उत्तम मार्गदर्शन सुद्धा करतात.
1: मग मी पण एकदा जोगळेकरांना भेटतोच.
0: अरे नक्की भेट, साड्यांबद्दल कापडाबद्दल सगळी माहिती रेडिओवर सांग, बाकी सगळं मार्गदर्शन तुला जोगळेकर करतीलच.
1: नंबर दे ना त्यांचा.
0: हा गे, अमेय जोगळेकर, 9920114917,
1: 9920114917. आजच फोन करतो, मग बघू घरच्यांकडून माझं पण कौतुक होतंय का नाही ते.
0: अरे माझ्याही घरच्यांकडून होईल.
2: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना, 9920111917. बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी, 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोते, आता प्रसारित करीत आहोत काही ग्राहक केंद्रित कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया वेदांत हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, वेदांत हेल्थकेअर सेंटर प्रस्तुत सांध्यादुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. वेदांत हेल्थकेअर सेंटरचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर अमोल ढवळे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
4: नमस्ते.
3: आपल्या पेशंट आहेत माया जोशी, त्यांचा अभिप्राय आधी ऐकूयात आणि मग त्याबद्दल बोलूयात.
5: नमस्कार जोशी काकू.
6: हो नमस्ते.
5: तुमची वेदांत हेल्थकेअर सेंटरमध्ये सर्जरी झाली होती तर त्याबद्दल जाणून घ्यायचंय. किती दिवस गुडघेदुखीचा त्रास होत होता तुम्हाला?
6: मला बरेच दिवस गुडघेदुखी त्रास होत होता. जवळजवळ 10-15 वर्ष झाली माझे गुडघे दोन्ही दुखत होते. खूप दिवस मी अंगावर काढले, गुडघे खूपच दुखायला लागले, वजनही खूप वाढलं माझं आणि मला अगदी छोटी पायरी सुद्धा उतरायला येत नव्हती. त्यामुळे म्हणलं आता ते ऑपरेशन करायचा मी निर्णय आमदारच्यानी निर्णय घेतला. म्हणजे
5: बरं,
6: मग आम्हाला वेदांत अमोल सरांच्या बद्दल कळलं.
5: आणि जी भीती होती सर्जरी बद्दलची ती गेली का?
6: आधी तेवढ्यासाठी आम्ही बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो होते. ऑपरेशन टाळायचं होतं पण ते दोन्ही गुडघे माझे हे झाले होते त्यामुळं मला ऑपरेशन करायलाच लागणार होतं.
5: हो हो.
6: त्यामुळे मग शेवटी मन घट्ट केलं आणि तरी सुद्धा मी महिनाभर पुढे ढकलो.
5: बरं बरोबर
6: बरोबर झालं. पण मला काहीही त्रास झाला नाही. डॉक्टर अतिशय छान आहेत. स्टाफ टॉप छान आहे.
5: बरं.
6: मुदांचा आता माझी तब्येतही छान आहे. मी आता रोज फिरून येते. रोज एक चक्कर तरी मी मारूनच येते ट्रॅकवर. मला ट्रॅक परत फिरायला जायची इच्छा होती. वजन पण माझं कमी झालं. आता 7 किलो तरी जवळजवळ कमी झाले माझं वजन.
5: छान वाटलं तुमचा हा अभिप्राय ऐकून आणि तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा काकू. थँक्यू.
3: श्रोते हो, सांधेदुखी त्या संबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिये संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थकेअर सेंटरला सातारा इथे. संपर्क 95185-68006, 95185-68006, 9518568006. डॉक्टर ढवळे सर, जसं आता जोशी काकूंचा अभिप्राय आपण ऐकला आणि त्या म्हणाल्या की 10-12 वर्ष जवळजवळ दुखणं अंगावर काढलं कारण भीती होती आणि ऑपरेशन टाळायचं होतं म्हणून बाकीचे भरपूर प्रयत्न त्यांनी केले, तर ही लोकांची मानसिकता असते की ऑपरेशन नाही करायचं किंवा ते टाळायचं, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
4: म्हणजे जर मी 10 पेशंट तपासले त्यातल्या 9 लोकांना ऑपरेशन टाळायचंच मनात इच्छा असते. हे साहजिक आहे की ऑपरेशन म्हटलं की कुणालाही म्हटलं तर भीती असतेच, कुणाला आवडत नाही. पण भीती वेगळ्या कारणाने रुजलेली आहे की ऑपरेशन झालं की आपण चालणारच नाही. ही जी मिसकन्सेप्शन आहे ती जास्त लोकांना ऑपरेशन टाळायसाठी
3: प्रवृत्त करते.
4: ऍक्च्युली ऑपरेशन नंतर पेशंट चालतात फिरतात, सगळं त्यांचं लाईफस्टाईल नॉर्मल होतं हे जेव्हा लोकांना कळतं की घरात कोणाचं किंवा

0: शेजारी झालं ना की त्या लोकांना तेवढी टाळण्याची भीती नसते.
1: बर,
0: आमच्या दृष्टीने आम्हाला तरुण लोकांचं ऑपरेशन आम्हाला पुढे ढकलायचं असतं की ते जेवढं पुढे ढकलता येईल ते त्याच्या लाईफ साठी ते चांगलं. पण ज्यांना खरंच गरज आहे की साठीतला पेशंट आहे आणि तो 70 पर्यंत त्या दुखण्यात काढतो हे बघितलं की आम्हाला नक्कीच वाईट वाटतं. खरं पाहता ऑपरेशन नंतर लोकांचं लाईफस्टाईल सुधारतं, त्यांचं चालणं फिरणं सुधारतं, त्यामुळे हेल्थ एकदम चांगली राहते आणि त्यासाठी आपण ही शस्त्रक्रिया करतो. हे जर लोकांपर्यंत पोहोचलं आणि तुमच्या माध्यमातून हे पोहोचेलच तर लोक स्वतःहून प्रवृत्त होतील ऑपरेशनसाठी आणि अननेसेसरी टाळणार नाहीत. जेव्हा गरज आहे ना, तुमचं 40-45-55 वय आहे, तेव्हा टाळण्यासाठी नक्की प्रयत्न करा. पण जेव्हा खरंच एक्सरे वरती झीज झालेलीच आहे आणि आपल्याला दुखणं आहे आणि उगाच काहीतरी आपल्याला पेन किलर खाऊन दुखणं लांबवण्यापेक्षा ती योग्य वेळी शस्त्रक्रिया करणं हे पेशंटच्या हिताचं असतं.
1: अगदी, म्हणूनच श्रोते हो, असं दुखणं अंगावर काढण्यापेक्षा त्यावर वेळीच योग्य ती शस्त्रक्रिया केली तर तुम्ही देखील जीवनाचा आनंद उपभोगू शकता. सांधेदुखी, त्यासंबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थ केअर सेंटरला सातारा इथे. संपर्क 95-185-68-006, 95-185-68-006, 9518568006. पुन्हा भेटूयात. वेदांत हेल्थ केअर सेंटर प्रस्तुत सांधेदुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात डॉक्टर अमोल ढवळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: वेदांत हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोते आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता प्रसारित करतोय श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
6: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये आपल्याला पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे हे डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याची माहिती देत असतात. गेल्या काही भागामध्ये आपण पंडुरोग असेल किंवा ताप किंवा ज्वर असेल, अंगावरून जाणं म्हणजेच अत्यार्तव असेल किंवा सतत डोळे लाल होणं असेल, अशा काही विकारांबद्दलची माहिती जाणून घेतली होती. तर डॉक्टर, या भागामध्ये आपण आम्ल पित्ताबद्दल बोलणार आहोत. आम्ल पित्त हा जरी आपल्याला अगदी पित्त झालाय असा सहज सोपा विकार वाटत असला तरी त्याचे परिणाम जे ते वेगवेगळ्या अवयवांवर अगदी डोळ्यावर सुद्धा होताना आपण बघतो. तर नेमकं आम्ल पित्त म्हणजे काय आणि त्याचे परिणाम डोळ्यावर कसे होतात याविषयी सांगाल का?
7: खरं तर आम्ल पित्त म्हणजे पित्ताला आम्लता येणं, विकृत झालेल्या त्या पित्तामुळं आम्ल पित्तामुळं शरीरावर बाधा यायला लागणं. मग काही पेशंटमध्ये छाती जळजळ, पोटात जळजळ, उलटी होणं, डोकं चढणं, कानाला कांठळ्या बसणं किंवा ह्याच पित्ताच्या ओकऱ्या होऊन थकवा यायला लागणं, अंगाला खास सुटणं किंवा गांधी येणं, असे त्याचं स्वरूप आहे. आम्ल पित्त हे बऱ्याच अंशी शहरी भागात जे आपल्याला सापडतं ते आपल्या दिनचर्येतल्या त्रुटींमुळं होतं. आम्ल पित्ताकडे तसा विकार हा दुर्लक्षित आहे. दुर्लक्षित ह्या अर्थी म्हणतोय, जोपर्यंत अँटॅसिड घेतोय तोपर्यंत त्रास देत नाही अशी त्याची समज असतो लोकांचा. म्हणजे आम्ल पित्त कोणालाही विचारा, साधी उलटी झाली, पित्त जळजळ मळमळलं की तो जातो. अँटॅसिडची नावही लोकांना पाठायत, जायचं त्या औषधाचं नाव सांगायचं, ते औषध घ्यायचं, त्यानं घेतलं की बरं वाटतं. काही लोक काही औषधं किंवा काय कॅप्सूल स्वरूपात काही औषधं अशी मिळतात की वर्षानुवर्ष खाणारी लोक आहेत. पण इथं हे सगळं करत असताना ज्यावेळेस सजगता असते तुमची एखाद्या आम्लपित्ताबद्दल औषधं मेडिकलमधनं आणून ठेवायची, चपळता जी दिसते तुम्हाला की त्याला महिन्याच्या सुरुवातीलाच महिन्याला मला एवढ्या गोळ्या लागतील पित्ताच्या अँटॅसिडच्या म्हणून आणून ठेवायची, तेवढी चपळता तुम्ही जर त्याचं निदान मूळ करण्याकडे लावली किंवा दिनचर्येतल्या काय त्रुटी आहे ज्याच्यामुळे पित्ताचा विकार होतोय हे बघण्याकडे जर तेवढी जागरूकता दाखवली तर त्याचे दुष्परिणाम दिसणार नाहीत. खरं तर आज विकार तो घेण्यामागचा उद्देशच आहे. आम्लपित्त एवढा दुर्लक्षित ठेवण्यासारखा विकार नाही. त्वचा विकार आहे किंवा पोटाशी संबंधित मोठे विकार आहेत किंवा कोणत्याही मोठ्या विकारांचा त्रास इतका भयंकर असतो की त्याच्याकडे आपण तीव्रतेनं तेवढ्या लक्ष देतो आणि त्याची ट्रीटमेंट करतो. पण हे पित्त बिघडायला तुमच्या दिनचर्येतलं म्हणजे शिळं खाणं आहे, दुपारचं झोपणं आहे, रात्रीचं जागरण आहे किंवा अननेसेसरी औषध उपचार कुठले तरी घेणे आहे, ह्या गोष्टींचा परिणाम ज्यावेळेला पित्ताच्या हिशोबानं व्हायला लागतो त्यावेळेला हे आम्ल पित्ताची लक्षणे दिसायला लागतात. आणि ज्यावेळेला अँटीऍसिड सतत घ्यायला लागतो त्यावेळेला हे पित्त जिरायला लागतं आणि त्याचा परिणाम शरीरावरती, शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरती आणि पर्यायानं डोळ्यावरती आपल्याला दिसत असतो, ज्याचा विचार आधुनिक शास्त्र कधीच करत नाही. योग्य वेळी आम्लपित्ताची ट्रीटमेंट केली गेली, योग्य वेळी निदान केले गेले तर त्याचा परिणाम जो डोळ्यावरती येतोय तो आपल्याला नक्की टाळता येऊ शकतो.
6: आम्लपित्त म्हणजे नेमकं काय?

0: बद्दलची तुम्ही माहिती दिलीत, पण तरी सुद्धा अजून आपल्याला जाणून घ्यायचंय आम्लपित्त आणि त्याचा डोळ्यावर होणारा परिणाम, तर तो जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादर इथे, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे आपल्याला भेटू शकतात. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 9825261998225261998 9852561999.
0: तर डॉक्टर अजून आम्लपित्ताबद्दल काय सांगता?
2: रक्तात पित्त वाढले, शरीर सुरुवातीला सिमटम दाखवतो, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं तर काही दिवस, काही वर्ष, काही महिन्यानंतर त्याचा परिणाम आत्यारत्वासारखा दिसायला लागतो. पित्त रक्तात बाहेर पडायला लागतं, शरीर फेकून द्यायला लागतं. तसं ज्या वेळेला सुरुवातीला जवळजवळ मळमळ पर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, पण ज्या वेळेला हे वाढून वाढून नंतर ओकाऱ्यापर्यंत यायला लागतं, सांध्यांना सूज यायला लागते, अंगावर गांध्या यायला लागतात, असं ज्या वेळेला किंवा दात आंबायला लागतात, अशी मोठी लक्षणं दिसायला लागतात, त्यावेळेला मात्र शहाणवायची वेळ आली. कारण ही मोठी लक्षणं आम्लपित्त हा विकार दाखवायला लागलाय. पण हे करत असताना, आपण आधुनिक शास्त्राची औषधं घेत असताना ते पित्त सप्रेस करतोय, ते दाबून टाकतोय, याचा साधा विचारही कुणाच्या डोक्यात येत नाही. हे पित्त तसंच जिरायला लागतं. खरं तर उषपान म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी पाणी पिणं, त्याच्या नावाखाली सूर्योदयानंतर पाणी पिणारे लोक असू देत किंवा रात्रीचं जेवण झाल्यानंतर परत झोपेपर्यंत किंवा मध्यरात्री उठून पाणी पिणारे किंवा दूध पिणारे, दूध चांगलं असेल तरी दूध पिणारे लोक आहेत. हे द्रव पदार्थ चालत नाहीत कफकाळात. असं व्हायला लागलं की मग ह्या लोकांचं पित्त तात्पुरतं स्वरूपात कमी होतं, पण शरीरात वेगवेगळ्या भागांमध्ये त्याचं रिफ्लेक्शन सूजेच्या अनुषंगाने दिसायला लागतं.
0: डॉक्टर, आम्लपित्ताचा सुद्धा डोळ्यावर कसा परिणाम होऊ शकतो त्याची माहिती तुम्ही देताय, अजूनही माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादर इथे, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे आपल्याला भेटू शकतात. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 9825261998.
0: डॉक्टर, ह्याविषयी अजून काय सांगता येईल?
2: जसं मी आता सांगितलं की ह्याच्यात दिनचर्येतल्या त्रुटी काढाव्यात, ह्याच्यातल्या आहारातल्या त्रुटी काढाव्यात, निद्रेतल्या त्रुटी काढाव्यात. वैद्याकडे जायचीच गरज नाही. म्हणजे भीती काय वाटते किंवा व्याख्यान ऐकले की लोकांना काय वाटतं की हे म्हणजे व्यवसायासाठी केलं जातं, ते नाही आहे. हे लोकांच्या मार्गदर्शनासाठी हे व्याख्यान आहे. कोणत्याही वैद्याकडे सुरुवातीला जायचीच गरज नाही. तुम्हाला आम्लपित्तासारखे विकार आहेत आणि डोळ्यांचा विकार होऊन येत असं वाटत असेल, डोळ्यांचाच नाही शरीरावरती त्या आम्लपित्ताचा कोणता परिणामच नको असेल, तर तुम्हीच कुठंतरी वैद्यांच्या फक्त सल्ल्यानं आहाराचं नियोजन केलं, विहाराचं नियोजन केलं, औषधोपचार घ्यायचीच सुरुवातीला गरज नाही. पण ज्या वेळेला बाल्यावस्थेत आम्लपित्त आहे, ज्यावेळेला नुसतं आम्लपित्त विकार आहे, त्यावेळेला तुम्ही फक्त आहार विहाराचं नियोजन करून तो विकार बरा करू शकता.
0: बरोबर.
2: जेवणाची वेळ काय असावी, रात्री झोपेची वेळ काय असावी, सकाळ संध्याकाळच्या जेवणाच्या वेळा काय असाव्या, झोपायचंय दुपारी, पुणेकर दुपारी झोपतात, तर झोपायचं तर त्यासाठी जेवण आधी कधी करावं आणि झोप दुपारी कधी झोपावं,
0: तर जेवण काय घ्यावं,
2: हा जेवण काय घेतलं पाहिजे, दही असावं की न असावं, ह्या सगळ्या गोष्टींचा सांगोपांगही विचार करून जर आहार विहाराचं नियोजन केलं तर आम्लपित्तच होत नाही. पण ज्याला आम्लपित्त झालाय, तो जिरलाय, त्याचा परिणाम शरीरावरती, लिव्हरवरती, डोळ्यावरती आलाय, त्याला मात्र ट्रीटमेंट करणंच गरजेचं आहे. कारण त्या शरीरात जिरलेलं पित्त काढणं गरजेचं आहे. जसं स्पंजमध्ये पाणी ऍब्झॉर्ब होतं, तसं हे पित्त सततच्या अँटी ऍसिडमुळे शरीरात पूर्ण ऍब्झॉर्ब झालेलं असतं आणि शरीरात फाकून, पूर्ण शरीरात पसरून त्याचा सांध्यांवरती, त्वचेवरती, लिव्हरवरती आणि डोळ्याच्या पडद्यावरती परिणाम झालेला असतो. ती सूज काढणं तितकीशी सोपी नसते. अशा रुग्णांना आधी एका बाजूला आम्लपित्ताची ट्रीटमेंट तर करावीच लागते, पण त्याच्यासोबत आपल्याला पंचकर्मही करावं लागतं. काही लोकांना अवमन करावं लागतं, काही लोकांना विरेचन करावं लागतं, काही लोकांना बस्ती द्यावा लागतो. हे एका बाजूला शरीरशुद्धीचे प्रकार करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र जो डोळ्यावरचा परिणाम आहे तो कमी करण्यासाठी, त्या डोळ्याच्या पित्ताचा डोळ्यावर झालेला परिणाम कमी करण्यासाठी डोळ्यासाठी काही ठराविक स्पेसिफिक पंचकर्म सांगून ठेवले. लोकांना डोळ्याची पंचकर्म वाटलं की हेच वाटतं, वमन विरेचन बसती, म्हणजे उलटी जुलाब आणि बसती, असं नाहीये. डोळ्याची वेगळी पंचकर्म सांगून ठेवली. डोळ्यावरती लेप केला जातो, डोळ्यावरती वेगळ्या औषधांचा पाला धारण केला जातो, डोळ्यावरती वेगळ्या औषधांची धार सोडली जाते, डोळ्यात औषध ड्रॉप टाकले जातात, नस्य केलं जातं.

जळू लावल्या जातात, पायाला लेप लावला जातो, कपाळावरती लेप लावला जातो, पूर्ण डोक्यावरती लेप लावला जातो, मुखलेपला सांगून ठेवलेले आहेत. हे नाना तऱ्हेनं आपल्याला आम्लपित्तामुळं, या पित्ताचा परिणाम रक्तावर झाल्यामुळं आणि त्या रक्तात दूषित रक्तानं डोळा बाधित केल्यामुळं जी पडदे लसू झाली कमी करण्यासाठी, हे शमन चिकित्सा, शरीर शुद्धीचे प्रयोग आणि डोळ्याला सांगलेले पंचक्रम, या सगळ्याचा व्यवस्थित विचार करून मेळ घालून ट्रीटमेंट केली गेली तर आम्ल पित्तामुळं जो पडद्यावरती परिणाम झालाय तो सुजीच्या हिशोबाने असो की रक्तस्रावाच्या हिशोबाने असो, तो आपल्याला कायम स्वरूपी काढता येतो.

0: अवयव डोळ्यांसकट सगळ्यावर आम्लपित्ताचा परिणाम आपल्याला दिसायला लागू शकतो.
1: बरोबर.
0: या भागामध्ये आपण आम्लपित्त या विषयावरची माहिती घेतली. पुढच्या भागात आपण आणखी एका वेगळ्या विकारावरची माहिती घेणार आहोत. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादर इथे, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे आपल्याला भेटू शकतात. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 9822526199 9822526199 98 22 51 99.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
4: संकल्पना आणि निर्मिती अमेय जोगळेकर.
5: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर श्रोते हो आता ऐकूया पी एन गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
6: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
7: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
8: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या पी एन गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
9: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
8: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
9: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
8: आजच भेट द्या पुणे गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
7: श्रोते हो, आता या कार्यक्रम मालिकेत आपण सोन्याच्या बांगड्यांचे विविध प्रकार पाहत आहोत. तर एक वेगळा प्रकार म्हणजे खिळ्याच्या बांगड्या किंवा खिळ्याच्या पाटल्या. या प्रकारच्या बांगड्यांचं वैशिष्ट्य काय याची माहिती आपल्याला देण्यासाठी आले आहेत पूना गाडगीळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
10: नमस्कार. आता बांगड्यांचे भरपूर प्रकार जे आता आपण आजपासून रोजच बघणार.
7: हो, हो.
10: तर खिळ्याच्या बांगड्या हे फार पारंपरिक आहे. खिळ्याची बांगडी म्हणजे एक प्लेन बांगडी बनवली जाते आणि त्याच्यावरती खिळे ठोकून त्याचं एम्बॉसिंग केलं जातं
7: आणि
10: मग त्याच्यामधले जे आकार असतात ते वेगवेगळे आकार असतात. म्हणजे त्याच्यामध्ये पानं, फुलं, स्वस्ती, कोयरी, तीन पानं, दोन पानं मध्ये फुल, म्हणजे जे आपले ट्रॅडिशनल शुभचिन्हांचे आकार आहेत ते बरेचसे आकार त्याच्यामध्ये असतात. त्या जनरली फार थीन नसतात, म्हणजे जाड नसतात, पातळ असतात. साधारणपणे चार बांगड्या आणि दोन पाटल्या असं जर बनवायचं म्हटलं तर साधारणपणे 30 ग्रॅम मध्ये दोन पाटल्या, 40 ग्रॅमच्या बांगड्या असं 70 ग्रॅम मध्ये बांगड्या आणि पाटल्या बनतात. आताच्या आधुनिक काळामध्ये एक बांगडी किंवा एक पाटलीच घालायचं आहे की दोन्ही हातात एक एक पाटली घालतात किंवा दोन्ही हातामध्ये एक एक बांगडी घालतात. पूर्वीच्या काळामध्ये दोन दोन बांगड्या दोन हातात आणि एक एक पाटली प्रत्येक हातात घालणं हे असं स्त्रियांच्या दृष्टीने किंवा ग्राहकांच्या दृष्टीने सर्वात जिव्हाळ्याचा त्यातला जो विषय आहे मजुरी प्रत्येक दागिन्यात. तर खिळ्याच्या बांगड्यांची मजुरी सर्वात कमी असते, 4-5% मजुरीच असते. इतर गोष्टींमध्ये 12-14% मजुरी असते पण खिळ्याच्या बांगड्यांमध्ये मात्र मजुरी ही साधारणपणे 4-5% असते.
7: मोडक सर, खिळ्याच्या बांगड्या आणि पाटल्या ह्याच्याविषयी तुम्ही सांगितलं पण माझ्या आठवणीप्रमाणे पैलू पाटली आणि पैलू बांगडी हा सुद्धा थोडासा ट्रॅडिशनल किंवा पारंपरिक प्रकार आपण म्हणतो, तर याविषयी आम्हाला सांगा.
10: जसं खेळाच्या बांगड्यांमध्ये बनवणं सोपं होतं त्यामुळे जास्त मशिनरी लागणं वगैरे असं काही नाही, हातगडाईमध्ये बनतात. तसं पैलू पाटली हातगडाईमध्येच बनते की त्याच्यामध्येही बेस एक बांगडीचा किंवा पाटलीचा गोल असतो आणि त्याच्यावरती जसं वरती मी सांगितलं खेळाच्या यांनी वेगवेगळे आकार केले जातात त्याच्यामध्ये हाफ राऊंड चे आकार असतात.
7: बर.
10: मग ते एकतर सलग हाफ राऊंड असतो किंवा तिरक्यात असतो किंवा उभ्यामध्ये असतो. तो म्हणजे पैलू झाला. ज्याप्रमाणे साड्यांमध्ये बुट्टे असतात ना तसे हे बुट्टेच, म्हणजे थोडेसे त्याला घळीसारखा आकार देऊन वगैरे बनवलेले असतात आणि ती प्रॉपर मध्ये ती बांगडी दिसावी म्हणून त्याला परत बाजूनी त्या कानस बांगड्या ज्या मी म्हटलं अगदी थीन तारेसारख्या त्या त्याला सोल्डर केलेल्या असतात त्यामुळे ते उठून दिसतं आणि त्याला हाय पॉलिश केलेलं असतं कारण ते जे बुट्टे किंवा पैलू असतात ते उठून दिसायत. म्हणून साधारण बांगडी म्हणाल याच्यातली तर ती साधारणपणे 15 ग्रॅम पर्यंत बनते.
7: बर.
10: पाटली म्हणाल तर 20-22 ग्रॅम पर्यंत बनते.
7: ओके.
10: त्यामुळे 45 ग्रॅमच्या दोन पाटल्या आणि 40 ग्रॅमच्या 4 बांगड्या असं म्हटलं तर 65-70 ग्रॅम पर्यंत एकत्रितपणे बनतं. आणि परत मगाचा आवडीचा विषय मजुरी केवळ 4-5%
7: आणि साईज प्रमाणे त्याचं वजनही बदलतं.
10: साईज प्रमाणे

0: वजन बदलतं, फक्त ते डायमीटर बदलणार असतो, म्हणून थिकनेस सगळ्यांचा सारखाच असतो.
1: सारखा असतो. हा खूपच महत्वाचा आणि इंटरेस्टिंग विषय आहे, कारण पाटल्या बांगड्या महिलांच्या जिव्हाळ्याचे असतात. याविषयी अजून माहिती घेणार आहोत पुढील भागात. अमित मोडक सर, तुम्ही आज आलात आणि माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN कारगिल अँड संस्च्या जवळच्या शोरूमला.
3: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
2: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
3: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
2: आजच भेट द्या पुणे कारगिल अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगी आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगी आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
4: पुन्हा गाडगिळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता प्रसारित करतोय शर्विल होमिओपॅथी हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी. श्रोतेहो नमस्कार, मी शिवराज सणस आपण सर्वांचं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याचे प्रकार हे वाढलेले आहेत, जीवनशैली बदललेली आहे आणि त्यामुळं पोटाच्या विकारातही वाढ झालेली आहे. आणि याबद्दलच अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी डॉक्टर योगेश पाटोळे आज आपल्याबरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
6: नमस्कार
5: डॉक्टर. पहिला प्रश्न आपल्यासाठी असा आहे की आम्लपित्त म्हणजे नक्की काय आणि त्याची काय लक्षणं सांगता येतील आपल्याला?
6: खरं तर सर्वसामान्य लोकांना आम्लपित्त खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे. ॲसिडिटी होणं हे खूप कॉमन टर्म किंवा खूप कॉमन संज्ञा आजकालच्या रोजरोजच्या व्यवहारामध्ये वापरली जाते. पण जळजळ होणं किंवा पोटात जळजळ होणं, छातीत जळजळ होणं, उलटी होऊन किंवा अणबट करबट ढेकर येणं, अपचन होणं, डोकेदुखी होणं हे म्हणजेच आम्लपित्त आहे असं नाही. खरं तर आम्लपित्त किंवा पित्तविकार याची व्याप्ती जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला असं लक्षात येतं की पित्त प्रकृती असणं किंवा पित्त बिघडणं हे आपल्या आरोग्याला किती हानिकारक आहे. ज्याप्रमाणे ब्रह्मांडित पिंडी हा अशी एक संज्ञा आहे, म्हणजेच काय, सूर्य, चंद्र आणि वारा हे जसं निसर्गामध्ये उपलब्ध आहेत तीच तत्व वात, पित्त, कफ या रूपाने आपल्या शरीरामध्ये काम करत असतात. पण वात, पित्त आणि कफ ह्या त्रिदोष सिद्धांताप्रमाणे जर यापैकी कुठलंही एक तत्व आपल्या शरीरातलं बिघडलं तर आपल्याला लक्षणांची सुरुवात होते. मुळात पित्त म्हणजे काय, तर पित्ताचं जे कार्य असतं ते म्हणजे पाचन करणं किंवा आपण जे अन्न खाल्लेलं आहे ते व्यवस्थित पचवणं. पण ह्या पित्ताच्याही खूप वेगवेगळे प्रकार आहेत. उदाहरणार्थ झालं तर जठराग्नीमध्ये असतो तो म्हणजे पाचक पित्त, आलोचक पित्त, रंजक पित्त, साधक पित्त आणि प्राजक पित्त. ह्या वेगवेगळ्या संज्ञा जरी असल्या तरी या पित्ताचं स्वरूप, काम करण्याचं जे स्वरूप आहे हे यकृताशी म्हणजेच लिव्हरशी संदर्भात आहे, आतड्यांशी संदर्भात आहे, त्वचेशी संदर्भात आहे, दृष्टी या संदर्भात आहे. जर आपण लक्षात घेतलं की पाचक पित्त म्हणजे काय, की जे आपण अन्न खातो त्याची व्यवस्थित घुसळण होणं, ते अन्नपदार्थ व्यवस्थित पचवणं, त्याच्यातून आपल्याला योग्य प्रकारचा सार म्हणजेच काय, पोषक तत्व आपल्या शरीराला मिळणं आणि झालेली विष्ठा शरीरातून एकाच वेळी व्यवस्थित बाहेर काढणं, हा संपूर्ण प्रवास जो आहे हा पचनक्रियेचा प्रवास आहे. पण पित्त बिघडतं म्हणजे काय होतं, आम्लता येते म्हणजे काय होतं, याचं अगदी साधं आणि सोपं उदाहरण जर द्यायचं झालं तर जसं दूध नासतं, बऱ्याच वेळा असं होतं की दुधाचं भांडं जर आपण व्यवस्थित साफ केलं नाही आणि त्याच्यामध्ये स्वच्छ दूध जर आपण घातलं तर ते विरजण्यासारखं ते भांडं त्यासाठी काम करतं. अशीच अवस्था आपल्या वेगवेगळ्या अवयवांची, उदाहरणार्थ आतड्यांची होते किंवा जठराची होते, की ज्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की आपण कितीही बॅलन्स डायट घेतला, कितीही सकस आहार घेतला, कितीही पथ्य पाळली तरी मात्र आपल्याला पित्ताचा त्रास खूप होतो आहे. म्हणजेच काय की आम्लपित्त, पित्त बिघडणं ही फक्त एक नाममात्र सुरुवात असते. मग या सुरुवातीमध्ये काय होतं, काही कार्यात्मक बदल घडतात आणि काही रचनात्मक बदल घडतात. मग बऱ्याचशा वेळा रुग्णांना असं वाटतं की मी सगळ्या तपासण्या केलेल्या आहेत, मी माझ्या ब्लडची तपासणी केली, एंडोस्कोपी केली, कोलोनोस्कोपी केली आहे, MRI केला आहे, CT स्कॅन केलं आहे, नाही नाही त्या सर्व प्रकारच्या तपासण्या माझ्या करून झालेल्या आहेत, परंतु तरी देखील मला आम्लपित्ताचा त्रास होत आहे. अशा वेळी आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही सुरुवात आहे कार्यात्मक बदलाची, की ज्याच्यामध्ये रक्तदोष तयार झाल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे आजार, वेगवेगळ्या पद्धतीचे लक्षणं आपल्याला समोर येताना दिसतात. नक्कीच आम्लपित्त हे जरी एक क्षुल्लक असं आजार वाटत असला तरी तो पुढे जाऊन खूप गहन होऊ शकतो.

0: किंवा खूप त्रासदायक आणि खूप कष्टदायक होऊ शकतो.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल
2: तर आमच्या सातारा इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या.
1: आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
3: डॉक्टर, आम्लपित्त म्हणजे काय आणि त्याची काय कारण याची माहिती आपण आता दिली, तर आम्लपित्ताची विविध लक्षणं कुठली कुठली दिसतात त्याबद्दल आपण काय सांगाल?
0: खरं तर विविध लक्षणांमध्ये आपल्याला खूप सर्वांगीण व्यापक विचार करणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण पाहिलं की पाचक पित्त आहे, आलोचक पित्त आहे, रंजक पित्त आहे, साधक पित्त आहे, प्राजक पित्त आहे, ह्या सगळ्या पित्तांमध्ये ज्यावेळेस दोष निर्माण होतो त्यावेळेस आपल्याला खूप विविध प्रकारची लक्षणं दिसून येतात. अगदी क्षुल्लक उदाहरण जर घ्यायचं झालं तर त्वचा विकार होणं, त्वचेला कोरडी खाज होणं, शीतपित्त होणं किंवा अंगावर खूप मोठ्या मोठ्या गांधड्या उठणं, बऱ्याच वेळा लोक असं समजतात की हा ॲलर्जीचा प्रकार आहे. बऱ्याचशा तरुण मुलांची केस अवेळी पांढरे होणं, केस गळणं, केस पातळ होणं, केस कोरडे पडणं, केसांना फाटे फुटणं हा देखील आम्लपित्ताचा एक लक्षणाचा प्रकार आहे. बऱ्याचशा महिलांना वातविकार होतात किंवा आमवात जडतो किंवा हाडांची दुखणी सुरू होतात हा देखील आम्लपित्ताचंच एक लक्षण आहे की ज्याच्यामुळे हाडांची घनता कमी होण्याचं काम होतं. हाडांची ज्या प्रकारे घनता कमी होते त्याचप्रमाणे ते ठिसुळही व्हायला लागतात. मग हाडांमध्ये कडकड आवाज येणं, सांध्यांना सूज येणं, सांध्यांना जडत्व येणं, रोजच्या हालचाली किंवा उठण्या बसण्याच्या ज्या सवयी असतात ह्या करणं देखील त्यांना खूप अवघड जातं. शौचाला बसण्याचा खूप त्रास होतो. गुडघेदुखी, पाडदुखी, कंबरदुखी, मणक्याचे आजार किंवा कमरेचे आजार हे देखील त्यातून उद्भवतात. आम्लपित्ताचे दुष्परिणाम म्हणून त्वचा विकार तर होतातच, परंतु सुरुवातीला डोळ्याभोवती काळी वर्तुळ येणं किंवा त्वचा खूप रुक्ष होणं, त्वचा कोरडी पडणं, त्वचेला कोरडी खाज येणं, डोक्यामध्ये बसण्याच्या ठिकाणी फुटकुळ्या येणं, पोळ्या येणं हे देखील प्रकार आम्लपित्ताचे दुष्परिणाम म्हणून आपल्याला दिसून येतात. ज्याप्रमाणे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काही कार्यात्मक बदल घडतातच, परंतु ज्यावेळेस रचनात्मक बदल घडतात त्यावेळेस काही लोकांना पुढे जाऊन गॅस्ट्रायटिस, गॅस्ट्रिक अल्सर, पेप्टिक अल्सर, डिओडिनायटिस म्हणजेच काय लहान मोठ्या आतड्यांचे विविध प्रकारचे आजार घडून येतात. बऱ्याचशा रुग्णांना पित्ताशयाच्या खड्यांचा देखील त्रास होतो. सुरुवातीच्या काळामध्ये फक्त शौचाच्या सवयी बदलतात. शौचाला कधी कडक होते, कधी गरम होते, कधी पातळ सांडास होते, कधी पातळ सांडासोबत आव पडते, कधी हीच आव रक्तमिश्रित देखील असू शकते. सांडासला अनावश्यक जास्त वेळ लागणे हा देखील यामध्ये त्रास होऊ शकतो. आणि अशीच कडक आणि गरम सांडासला होत राहिली तर पुढे जाऊन अशा रुग्णांना मूळ व्याधाचा त्रास किंवा फिशरचा त्रास देखील उद्भवतो. बऱ्याचशा रुग्णांना पोटाला फुगारा येतो. काही थोडं जरी अन्न खाल्लं तरी पोट अगदी फुकतं की जेणेकरून छातीचा आणि पोटाच्या मधला जो पडदा असतो त्याच्यावर एक प्रकारे दाब पडतो. मग बेचैनी होणं, घाबरणं, दडपण येणं, बीपी वाढणं ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात तिथूनच होत असते. निश्चितच बीपी वाढला की कालांतराने अशा रुग्णांना किडनीचा किंवा किडनी फेल्युअर होण्याचा त्रास हा देखील उद्भवतो. म्हणजे आता आपल्या लक्षात येईल की ह्या खरोखर आम्लपित्त हे जरी क्षुल्लक वाटत असेल तरी दैनंदिन जीवनामध्ये जर आपण त्याच्यावर तात्पुरते उपचार केले किंवा या आम्लपित्ताला आपण जर समूळ नाहीसं करू शकलो नाही तर ते पुढे जाऊन किती त्रासदायक ठरू शकतं. आम्लपित्ताचे अजूनही काही लक्षणं आपल्याला सांगता येतील. ज्या पद्धतीने दृष्टीदोष तयार होतात, काही लोकांना जर चष्म्याचा नंबर असेल तर तो झपाट्याने वाढतो, तोंडाला एक प्रकारची दुर्गंधी सुटते, दात किडणं किंवा दात सडणं हे देखील प्रकार घडू शकतात, जिभेवर एक प्रकारचा पांढरट पिवळसर थर तयार होतो, कितीही तो साफ केला तरी ती दुर्गंधी जात नाही किंवा तो थर हा साफ होताना आपल्याला दिसत नाही. बऱ्याचशा मुलींना अचानक चक्कर येणे हा देखील त्रास आपल्याला आम्लपित्तामुळेच उद्भवला आहे असे आपल्याला दिसून येते. काही रुग्णांना ॲलर्जीचा म्हणजे वारंवार सर्दी पडशाचा त्रास जाणवतो. हे कफप्रदोष आम्लपित्ताची काही लक्षणं आहेत की ज्याच्यामुळे सर्दी, सायनसायटिस असे त्रास होतातच, घशाचेही त्रास होतात, पण कालांतराने हा त्रास पुढे जाऊन ब्रॉन्कायटिस किंवा दम्यामध्ये परिवर्तित होऊ शकतो. आता आपल्याला लक्षात येईल की आम्लपित्त हे जरी क्षुल्लक आजार असेल तरी याची व्याप्ती ही सर्वांगीण आहे. आपल्या शरीरातला कुठलाही अवयव किंवा कुठलीही संस्था यापासून वेगळी राहू शकत नाही. याचं मुळातच कारण काय की पित्त हा आपला मूलधर्म आहे. ज्यावेळेस मी बऱ्याच वेळा सांगत असतो की पित्त प्रकृतीची लक्षणं किंवा पित्त प्रकृतीचा माणूस हा खूप बुद्धीने तल्लख असतो, त्याची आकलन करण्याची शक्ती खूप चांगली असते, तो मुळातच खूप हुशार असतो, चुणचुणीत असतो, पण ज्यावेळेस आम्लपित्ताचा त्रास

0: तो त्यावेळेस आपल्याला काही मानसिक लक्षणे देखील दिसून येतात. याची सुरुवात होते स्मृतीभ्रंशापासून. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात न राहणं, दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टी विसरणं किंवा आकलन करण्याची ग्रास्पिंग पॉवर कमी होणं, मुळात हे मुलांमध्ये खूप दिसून येतं. की कितीही शिकवलं किंवा कितीही समजावून सांगितलं तरी याच्या लक्षातच राहत नाही. ही अशी वेगवेगळी लक्षणं आपल्याला आम्लपित्त किंवा पित्तविकारामध्ये दिसून येतात.
1: डॉक्टर, आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना आम्लपित्त विकार त्याबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल
1: तर आमच्या सातारा इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या.
2: आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
3: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
4: शर्विल होमिओपॅथी हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोते आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. श्रोते हो, सकाळचे 10:31 आणि 34 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत सुरेश भट यांची रचना आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत दिले पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
2: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
1: खरंच?
2: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
1: आणि पारंपरिक कोर्सेस?
2: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
3: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, ओवाई नाका, सातारा. संपर्क 98-90-55-94-64.
4: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची पाचवी विंग सुरू.
2: ऍट 64 अवेन्यू 1BHK 2BHK फ्लॅट्स मेडिकल कॉलेज शेजारी सातारा 72 94 94 64 64.
1: बुकिंग सुरू.
3: सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया गुरुनाथ शेणई यांची रचना अपर्णा मयेकर यांच्या स्वरात संगीतकार श्रीनिवास खळे.

0: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा। डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट ट्रीटमेंट्स।
1: तळपायाची जळजळ, आग होणे, पाय बधिर होणे, मुंग्या येणे, टाचणी टोचल्यासारखे किंवा करंट लागल्यासारखे होणे, इतर संभाव्य गुंतागुंत अशा पाया संदर्भातील मधुमेही व्याधींवर व्यापक उपचार।
0: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा। सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा। 9021 28 45 70।
1: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू। NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट।
2: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग।
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
2: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा। 97-66-86-37।
3: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी।
4: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री।
3: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष,
4: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष।
3: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती,
4: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
3: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
4: स्मार्ट क्लासरूम,
3: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट।
4: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी।
3: आजच प्रवेश निश्चित करा।
4: 30 वर्षांची यशस्वी परंपरा।
3: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा।
4: मोबाईल 99-60-13-59-15,
3: 0-21-62-22-45-45।
2: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग।
5: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी।

0: संधि
1: हॉटेल मैनेजमेंट एंड केटरिंग एट छत्रपति शिवाजी कॉलेज सातारा प्रवेश सुरू
0: संपर्क 83 29 72 94 98।
2: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
3: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी। अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले, तुमच्यासारखं नाही फक्त आठवण करायची।
2: आणि कपडे?
3: अगं बाई, ते राहिलेस की हो।
2: चला आता मसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी। जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ।
3: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली।
2: हा, तुमच्यासारखं नाही फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो।
3: चला। अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त मसवडकर ड्रेसेस मध्ये।
0: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
0: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
0: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
0: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट।
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95 185 68 006। अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये। जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव। चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा। तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये। म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा। गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं, रडणं, बोबडं बोबडं बोलणं,
5: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं। होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।
6: सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात मधुकर जोशी यांची रचना। ही रचना संगीतबद्ध केली आहे वसंत प्रभू यांनी।

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. मसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: आला अधिक महिना मास, सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
3: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
2: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
3: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
2: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
4: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
5: देत आहे 18 महिने मुदतीची
4: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
5: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
4: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
5: संपर्क 84082993994. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
4: नियम आणि अटी लागू.
2: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा. सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत.
6: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत. नियम व अटी लागू.
2: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
6: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध. प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा. 86 68 84 14 43 आणि 77 0 96 0 39 36.
7: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज.
8: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
7: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
8: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
7: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज. गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार.
9: मंदार ट्रेडर्स. हँड टूल्स, पॉवर टूल्स, वेल्डिंग मशीन्स, मेजरिंग इंस्ट्रुमेंट्स, प्रेशर गेजेस, कंज्युमेबल्स, एडेसिव्स, लुब्रिकंट्स, सेफ्टी इक्विपमेंट्स, स्प्रे पेंट्स, न्यूमॅटिक प्रोडक्ट्स आणि बरंच काही.
10: मंदार ट्रेडर्स, 30 वर्ष अनुभवी इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1 H39 जुनी MIDC सातारा, 98228108004.
11: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
12: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
11: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स NX म्हणजे
12: चांदीची खाण, आनंदाचं वाण.
13: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक, सातारा. शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा.
14: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
15: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
14: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
15: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.

बरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 11:17 झालेत. आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मधुकर अरकडे यांचं लोकगीत, संगीतकार देवदत्त साबळे.

0: दहावी बारावी ते पदवी पर्यंत
1: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा
0: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
1: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
0: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
1: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
0: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
1: डिजिटल क्लासरूम,
0: साइट विजिट,
1: ST पास,
0: हॉस्टेलची सोय.
1: संपर्क मयूर चेंबर्स, 2रा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
0: मोबाईल 9960139915,
1: 0121622245.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
4: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.

आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
2: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.

0: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
1: देत आहे 18 महिने मुदतीची
0: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
1: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
0: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
1: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
0: नियम आणि अटी लागू.
2: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
3: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
2: खरंच?
3: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA BCom IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम
2: आणि पारंपरिक कोर्सेस
3: BA BCom BCom IT MA MCom MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
4: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, ओवाई नाका सातारा. संपर्क 98905594464.
5: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपतीवाडी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
6: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
7: ऍट 64 Avenue, 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी सातारा. 72 94 94 64 64.
6: बुकिंग सुरू.
8: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी JK देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
9: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
8: JK देवी अँड सन्स ज्वेलर्स, साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारी.

0: सिटीज सातारा. डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट ट्रीटमेंट्स.
1: तळपायाची जळजळ, आग होणे, पाय बधिर होणे, मुंग्या येणे, टाचणी टोचल्यासारखे किंवा करंट लागल्यासारखे होणे, इतर संभाव्य गुंतागुंत अशा पाया संदर्भातील मधुमेही व्याधींवर व्यापक उपचार.
0: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.
2: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त.

0: आर्टिफिशियल इंटेलिजेंस एंड मशीन लर्निंग, ऑटोमेशन एंड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनियरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियरिंग.
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
0: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
2: लोकसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया उत्तरा केळकर यांनी गायलेलं कल्याण इनामदार यांचं गीत, संगीतकार प्रभाकर पंडित.

0: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग
1: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस त्याला साजेसं किचन हाऊसकीपिंग डेमो रेस्टॉरंट बँकवेट तज्ञ प्राध्यापक स्टार रेंजचे अनुभव माफक फी 100% नोकरी संधी
0: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा प्रवेश सुरू
1: संपर्क 83 29 72 94 98
2: रोज रोज हवे हवे
3: ताजे ताजे नवे नवे
2: हेल्दी बाईट हॅपी लाईफ रुची अँब्रोसिया
4: अँब्रोसिया फूडची दर्जेदार बेकरी उत्पादने
1: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज
5: कमीत कमी कागदपत्र सोन्याचे योग्य मूल्यांकन त्वरित मंजुरी मोफत विमा संरक्षण नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट नो एनी हिडन चार्जेस
1: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज
5: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत
1: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार
6: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत
7: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत नियम व अटी लागू
6: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग डिजिटल क्लासरूम
7: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा 86 68 84 14 43 आणि 77 0 96 0 39 36
8: मंदार ट्रेडर्स हँड टूल्स पॉवर टूल्स वेल्डिंग मशीन्स मेजरिंग इंस्ट्रुमेंट्स प्रेशर गेजेस कंज्युमेबल्स ॲडेसिव्स लुब्रिकंट्स सेफ्टी इक्विपमेंट्स स्प्रे पेंट्स न्यूमॅटिक प्रोडक्ट्स आणि बरच काही
9: मंदार ट्रेडर्स 30 वर्ष अनुभवी इंडस्ट्रियल सप्लायर अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1 H39 जुनी MIDC सातारा 98 22 801 804
10: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान
11: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान
10: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स NX म्हणजे
11: चांदीची खाण आनंदाचं वाण
12: श्री वर्धमान ज्वेलर्स NX मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा
13: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट
14: उपलब्ध ब्रांचेस डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ऑटोमेशन अँड रोबोटिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन कम्प्युटर इंजिनिअरिंग मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग
13: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा
14: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा 97 66 86 68 37
15: आदेशवर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट आदेशवर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा
16: लोकसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता शेवटी ऐकूया अरुण आणि शकुंतला यांनी गायलेलं लोकगीत संगीतकार आहेत अरुण काशीनाथ वेसावकर

या रचनेबरोबरच आजचा लोकगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. ज्ञान, मनोरंजन, माहिती, गप्पा आणि गाणी आपल्यासाठी सादर करते सातारा आकाशवाणी 103.1 मेगाहर्ट्स या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर. रसिकांची सुरेलसोबत सातारा आकाशवाणी सकाळचे ठीक 11:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम. श्रोतेहो, हिंदी चित्रपटसृष्टीत सहज, सोज्वळ आणि मनाला भिडणाऱ्या अभिनयाची ओळख निर्माण करणारी एक देखणी प्रतिभावान अभिनेत्री नूतन. त्यांच्या चेहऱ्यावरचे निरगस भाव, त्यांचं सौंदर्य, बोलके डोळे आणि प्रामाणिक अभिनय यामुळे त्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिल्या. आज नूतन यांचा जन्मदिवस. त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्यावर चित्रित काही गाणी आज आपण ऐकणार आहोत. नूतन यांच्या मोहक सौंदर्याला, त्यांच्या अदाकारीला सलाम करत आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करूया सरस्वती चंद्र या चित्रपटातील गीतानं. स्वर आहे लता मंगेशकर यांच्या समवेत मुकेश यांचा.

काय सुंदर शब्द आहेत ना हे श्रोतेहो, तितकीच मोहक अदाकारी सुद्धा. नूतन यांच्या सोज्वळ सौंदर्याचं जणू शब्दांनी केलेलं चित्रच आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं हो ना. त्यांच्या प्रत्येक भावात एक निरागसता आहे जी मनाला स्पर्श करून जाते. चित्रपट निर्माते कुमार सेन समर्थ आणि अभिनेत्री शोभना समर्थ यांच्या पोटी जन्मलेल्या नूतन यांनी वयाच्या 14व्या वर्षीच चित्रपटात भूमिका करायला सुरुवात केली. सीमा या चित्रपटातील भूमिकेनं त्यांना व्यापक मान्यता मिळवून दिली आणि पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा. सुजाता, बंदिनी, मैं तुलसी तेरे अंगन की आणि मिलन या चित्रपटामधील भूमिकांसाठी त्यांना फिल्मफेअरचे पुरस्कार मिळाले. ऐकूया मिलन या चित्रपटातलं अजरामर गाणं. मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या युगुलस्वरात इंदिवर यांच्या गीताला संगीत दिलंय कल्याणजी आनंदजी यांनी.

पावसाच्या सरी वाऱ्याची साद आणि मनात दाटलेली गोड ओढ, नूतन यांच्या भावविश्वात आपण अगदी अलगद हरवून गेलो ना। श्रोतेहो, हीच त्यांच्या अभिनयाची जादू आहे। प्रत्येक भाव त्या आपल्या मनात जिवंत करून ठेवतात। नूतन आणि देवानंद यांचं मोहक दर्शन घडवणारं, प्रेमाच्या नाजूक भावना अलगदपणे व्यक्त करणारं एक गोड गाणं आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात। गीत आहे हसरत जयपुरी यांचं, संगीत शंकर जयकिशन यांचं आणि चित्रपट आहे अनारी।

श्रोते हो, चांदण्यांच्या साक्षीनं उमललेलं ते कोवळं प्रेम आणि नूतन यांच्या नजरेतून व्यक्त झालेल्या भावना खरंच अगदी मनात साठवून ठेवाव्या अशाच. हीच तर त्यांच्या अभिनयाची जादू आहे. त्यांची एक नजर, स्मितहास्य सगळंच काही बोलून जाणार. आता श्रोते हो, थोडंसं खट्याळ गाणं, थोडीशी नजरेची जादू आणि प्रेमातला तो हलका फुलका चंचल रंग आपण अनुभवणार आहोत पेईंग गेस्ट या चित्रपटातील गाण्यातून. युगलस्वर आहे आशा भोसले आणि किशोर कुमार यांचा, गीत मजरूह यांचं आणि संगीतकार एस डी बर्मन.

श्रोतेहो, नूतन म्हणजे साधेपणातलं सौंदर्य आणि भावनांमधली खरी ताकद. कमी शब्दात खूप काही सांगणारा अभिनय. नूतन यांच्या नजरेतून असं बरंच काही उमटतं जे शब्दात मावत नाही. ऐकूया बंदिनी या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात, शब्द गुलजार यांचे आणि संगीत SD बर्मन यांचं.

0: तेरे घर के सामने या चित्रपटातलं हे गीत होतं हसरत जयपुरी यांचं. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरात आपण ते ऐकलं. संगीतकार होते एस डी बर्मन. श्रोते हो, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी 5 फिल्मफेअर पुरस्कार, पद्मश्री या भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानानं नूतन यांना गौरवण्यात आलं. नूतन यांची अभिव्यक्ती, त्यांची प्रत्येक भूमिका आजही आपल्या मनात तितकीच ताजी आहे. आज ही गाणी आपण फक्त ऐकली नाहीत, तर ती गाणी आपण पुन्हा जगलो. नूतन यांच्या त्या काळात आपण पुन्हा एकदा रमून गेलो. नूतन यांच्यासारखे कलाकार दुर्मिळच, जे पडद्यावर दिसतात आणि थेट मनात उतरतात. त्यांच्या या सुंदर आठवणींसह आजचा आपला सूत्रबद्ध निवेदनासह हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा.
1: नमस्कार श्रोतेहो. श्रोतेहो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोतेहो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोतेहो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र 103.1 मेगाहर्ट्झ या ध्वनीलहरींवर. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजतात. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे विविधरंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला वनिता मंडळ हा कार्यक्रम.

हा ऋतू नवसंजीवनी देतो. पहिल्या पावसाच्या सरी जेव्हा कोरड्या जमिनीवर पडतात तेव्हा जो मातीचा सुगंध दरवळतो तो शब्दात व्यक्त करणंच अशक्य. हा क्षण म्हणजे ऋतूचक्रातील एक जादुई अनुभव. खरंच बऱ्याच ठिकाणी पाऊस आपली हजेरी लावतोही आहे. अगदी तनामनाला सुखावणाऱ्या या पावसासाठी निसर्गातला प्रत्येक जीव आसुसलेला. त्यांनी यावं आणि मनसोक्त बरसावं असं वाटतंय. मैत्रिणींनो, पण या बरसणाऱ्या पावसाचं काही नियोजनही करावं लागणार आहे. येणाऱ्या प्रत्येक थेंबाचं महत्व समजून पाणी साठवून ठेवावं लागणार आहे. जमिनीत पाणी मुरेल अशा सोयी कराव्या लागतील आणि त्या दिशेनं पावलं आत्ताच उचलावी लागतील. एकूणच कुठल्याही ऋतूत पाण्याची कमतरता भासू नये या दृष्टीनं प्रयत्न करावा लागणार आहे. आपली येणारी पिढी पशुपक्षी यांच्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा या धोरणाचा अवलंब करावा लागणार आहे. चला तर छोटासा प्रयत्न आपणही करूया, पर्यावरणाचं संतुलन राखूया. मैत्रिणींनो, यानंतर वळूया आपल्या या कार्यक्रमातील मालिकेकडे. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये डॉक्टर शारदा नायडू यांच्याबद्दल त्यांचं क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल आपण जाणून घेणार आहात. चला तर

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि मी आज आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो बघता बघता जून महिन्याला सुरुवातही झाली आणि आता सर्वांनाच वेध लागले ते येणाऱ्या पावसाचे. उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे तापलेल्या धरणीला

0: मैत्रिणींनो, क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेअंतर्गत आज आपण फुटबॉल प्लेयर आणि ऍथलीट असलेल्या डॉक्टर शारदा नायडू यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. 40 वर्षाचा त्यांचा हा क्रीडा क्षेत्रातील प्रवास आहे. करिअरही याच क्षेत्रात त्यांनी घडवलेला आहे. कसा हा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाचा प्रवास होता हे आता छान गप्पांमधून जाणून घेऊया. शारदाताईंचं स्वागत करूया. नमस्कार शारदाताई.
1: नमस्कार मॅडम.
0: आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: खेळ कुठलाही असो, प्रत्येक व्यक्तीच्या तो जवळचा असतो. कोणी आपल्या समाधानासाठी खेळतं, कोणी त्यामध्ये करिअर करतं, आणि खेळ म्हटला की मग जिद्द, चिकाटी हे गुण आलेच. तर तुमचा हा खेळाचा प्रवास आणि सहसा फुटबॉल या खेळाकडे मुली फारशा वळत नव्हत्या जर तुमचा काळ जर पाहिला तर. आणि तुम्ही कितीतरी मॅचेस जिंकलेले आहात आणि आज प्रिन्सिपल म्हणून तुम्ही एका कॉलेजमध्ये कार्यरत आहात. अजूनही विद्यार्थ्यांना घडवता, स्वतः तुम्ही खेळता देखील. तर कशी या खेळाची आवड निर्माण झाली, इथपासून सुरुवात करूया ना आपण आपल्या मुलाखतीला.
1: माझी सुरुवात अगदी लहानपण, मी 2 वर्षाची होती तेव्हापासून. मला कळायचं नाही खेळ वगैरे. मी नर्सरीमध्ये होती, एक रेस झाली आणि ती रेसमध्ये मी फर्स्ट आली.
0: बरं.
1: आणि मला एक वॉटर बॅग आणि काही काही मिळालं आणि मी असे टाकून दुपारी घराला गेली. हे काय मला माहित नाही काय होतं, पण इथे असं धावण्यामुळे असे बक्षिसे मिळतात असं मला कळलं. नंतर कुठे पण जिथे 15 ऑगस्ट मध्ये होत होता त्या काळी दुर्गा उत्सव गणपती मध्ये असे छोटे छोटे खेळ होत होते, तो मी निघायची आणि माझी आई मला खूप ढुंडायची कुठे गेली माझी बेटी. पण एखादीने सांगितलं तुमची मुलगी तिथे धावत आहे, तो मग मी यायची, पुन्हा खूप सारे पुरस्कार घेऊन यायची. नंतर असे मला खूप आवडलं लागलं खेळायला. जेव्हा मी 7वी कक्षात मध्ये गेली तेव्हा मी सेंट अँथनी स्कूल मध्ये होती आणि एक सर्क्युलर निघाला की फुटबॉल कोणाला खेळायचं आहे, वुमेन फुटबॉल असं एक सर्क्युलर निघाला होता आणि मी एकटीच हात उपर केले. तर सरांनी म्हणाला की फुटबॉल आणि तू खेळशील. मी हो सर. मला माहित नव्हता की फुटबॉल काय आहे, पण मला खेळायचं होता. आणि त्या दिवशी अगर हँडबॉल हॉकी काही पण असते तरी माझा हात वरच असता. काही मैत्रीण माझ्यासोबत आले.
0: बरं.
1: आणि आमची यशवंत स्टेडियम मध्ये प्रॅक्टिस होत होती, डीएसओ चे कोच होते, ते आले आणि ट्रायल वगैरे झालं. माझी हाईट बघून मी खेळत होती, त्याला खूप फिटनेस तेव्हापासून छान होता माझा. म्हणाले ही खूप अच्छी गोलकीपर बनेगी ये लडकी, पटियालाचे कोच होते ते.
0: बरं.
1: तर माझा सुरू झाला प्रॅक्टिस आणि 6 महिना नंतरही माझा सिलेक्शन 1983 मध्ये फैजाबाद इथे सब ज्युनियर मध्ये झाला. तेव्हापासून माझा प्रवास आजपर्यंत सुरू आहे.
0: वा वा वा वा, खूपच छान. आणि फुटबॉल हा खेळ तुम्हाला माहित नव्हता, पण खेळायचं होतं, जिद्द होती की कुठलाही खेळ मी खेळ.

0: करायचं होतं मला.
1: आणि ती जिद्द तुम्ही पुढे ठेवली आणि याच्यामध्ये तुम्ही खूप छान पद्धतीने आपलं करिअर केलं. आता फुटबॉल या खेळाविषयी खूप असं सविस्तर माहिती अनेकांना नसते, तर तुम्ही ऍज अ कोच आहात, तुम्ही अनेक मॅचेस खेळल्या आहात, तर काय सांगाल आमच्या मैत्रिणींना काय हा गेम आहे?
0: फुटबॉल खूप छान गेम आहे, खूप फिटनेस लागते. 90 मिनिटचा गेम.
1: बरं,
0: 90 मिनिट गेम मध्ये खूप फिटनेस लागेल आणि कोऑर्डिनेशन हे खूप छान असते. वुमेन्स फुटबॉल मध्ये वुमेनला 90 मिनिट खेळणं म्हणजे मजाक नाही आहे.
1: हो,
0: तरीही आमच्या महाराष्ट्राची तेव्हा फुटबॉलची टीम खूप छान होती. मी खेळली 10 इयर्स. 10 इयर्स मध्ये काफी फर्स्ट सेकंड थर्ड असे महाराष्ट्राला मिळाले.
1: बरं,
0: आता थोडा कठीण आहे. आता मणिपूर आणि वेस्ट बेंगॉल इतके खूप छान फुटबॉल प्लेअर आहे.
1: बरं,
0: आणि फुटबॉल जो प्लेअर असतात तिथे एक गोलकीपर आहे, मग फॉरवर्ड प्लेअर असतात, हाफ प्लेअर असतात, बॅक प्लेअर असतात. आणि क्रिकेट जो खूप फेमस आहे आजची स्थिती, पण वर्ल्ड मध्ये फुटबॉलही फेमस आहे.
1: एका गोलकीपरची काय भूमिका असते?
0: गोलकीपरची भूमिका म्हणजे सर्व आत्मा असते.
1: हो,
0: गोलकीपर हा, कारण की त्याला दिसते की काय होत आहे ग्राउंड मध्ये. आणि त्याला जो प्लेअर असतात ना खेळते, जो फॉरवर्ड असतात, बॅक असतात, त्याला पण गोलकीपर ही मोटिवेट करतात, अगे बढ, इधर से बॉल ले, इधर इसको ये, यानी ऐसे वो गोलकीपर का ही पूरा रोल रहता है, जिसमें गोलकीपर अपना पूरा एनर्जी एक तो बोलने में, और दूसरा उसका दूसरा रोल रहता है कि उसको रोकना भी है बॉल. ये बात यानी इतना उसका पूरा ध्यान पूरे ग्राउंड के साथ में रह के और खुद को गोल भी रोकना है. अगर हमने बहुत अच्छा गोल मार भी दिया, अगर फिर वहां से अगर गोल होता है तो फिर कोई मतलब नहीं. इसलिए गोलकीपर का रोल बहुत बड़ा होता है, मतलब गोल बचाना भी है और गोल मारने वालों को मोटिवेट करके जिताना भी है.
1: बरं,
0: तो इतका खूप छान असते.
1: हो, मग यासाठी काही स्पेशल ट्रेनिंग द्यावी लागते का गोलकीपरला?
0: हो, सर्वांना.
1: बरं,
0: बॅकची अलग ट्रेनिंग असते, फॉरवर्डची अलग असते, हाफची अलग असते, गोलकीपरची अलग असते. गोलकीपरला डाइव मारायचं असते,
1: हो,
0: खूप जंप असावी.
1: बरोबर, मग कसं तुम्हाला तुमच्या कोचने घडवलं?
0: माझा कोच होता सत्यनारायण पारबल्ली. तो कोच एज्युकेटेड नव्हता, पण इतका छान कोचिंग द्यायचा, त्यांच्यामुळे आमचं भविष्य घडलं असं मला वाटते.
1: आणि ऍज अ प्लेअर म्हणून तुम्ही तेवढी मेहनत केली, जसं तुम्हाला कोचने सांगितलं तसं तुम्ही सगळं फॉलो करत गेले, आणि पुढे मग चमकलात छान खेळामध्ये. प्रत्येक खेळाडूला त्या खेळातला मेन खेळाडू जो असतो, जो खूप नावाजलेला असतो, तो आपला आदर्श असतो. तुमच्या दृष्टीने कोण या खेळाचा आदर्श आहे?
0: त्यावेळी खूप सोशल मीडिया नव्हता, म्हणून आम्हाला पेले, मॅराडोना ये आमची आवडची.
1: पण मग त्यावेळी मॅचेस बघणं वगैरे होत असेल,
0: पण दूरदर्शन DD1 हेच होतं. मला आठवते की जेव्हा मी इंटरनॅशनल खेळली होती 86 ला, माझ्या घरी टीव्ही नव्हता, माझ्या फ्रेंडकडे एक टीव्ही होता आणि माझी मॅच रात्री 11 वाजता आली. धावत आला आणि मला म्हणजे शारदा तेरा मॅच सुरू हो रहा है, जल्दी चल. तो ऐसा जमाना था.
1: खरंच अवघड होतं, पण अवघडलाही तुम्ही सोपं करून दाखवलं मेहनतीने. बरं, यातच करिअर करावं असा केव्हा निर्णय घेतला मग तुम्ही?
0: मॅडम, मी ना ऍक्च्युअल 12th नंतर LLB चा फॉर्म आणला होता, पण माझी एक सिनियर गोलकीपर होती किरण लुक, ती बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन करत होती आणि स्टेडियम मध्ये आता काय करायचं शारदा, तो मी म्हटलं दीदी मैंने LLB का फॉर्म लेके आया है, तुला कशाला करायचं LLB? आपला फील्ड स्पोर्ट्स मध्ये आहे, फिजिकल एज्युकेशन ही आम्हाला पण माहित नव्हता की फिजिकल एज्युकेशन पण आहे. आणि मीने BPE मध्ये नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालय धंतोली,
1: बरं,
0: तिथे माझी ऍडमिशन झाली किरण दीदीमुळे.
1: बरं,
0: मी ईश्वर देशमुख कॉलेजचा प्रिन्सिपल आहे.
1: बरं,
0: आणि माझी मास्टर डिग्री PGTD म्हणजे कॅम्पसमध्ये झाली नागपूर युनिव्हर्सिटीचे.
1: बरं, त्यामुळे खेळ, करिअर, नंतर कोचच्या भूमिकेत
0: पण
1: या सगळ्या

0: भूमिकेत तुम्ही पुढे आलात. आता तुम्ही कॉलेज स्तरावरही अनेक मॅचेस खेळल्या असाल, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा. तर आपण थोडंसं राष्ट्रीय स्तरावर आता बोलूया. तर पहिली मॅच कुठे होती आणि ते अनुभव आम्हाला सांगा ना.
1: जसं की मी सांगितलं होतं की फर्स्ट मॅच म्हणजे सब ज्युनियर फैजाबाद, तेव्हा मी फक्त 13 वर्षाची होती.
0: बरं.
1: आणि त्यानंतर दरवर्षी 3 नॅशनल व्हायचे, सब ज्युनियर, ज्युनियर आणि सिनियर.
0: बरं.
1: माझ्या फिटनेस, माझ्या हाईट की वजह से मुझे जो गोलकीपर का चान्स मिला, माझं सिलेक्शन सब ज्युनियर मध्ये पण व्हायचं, ज्युनियर मध्ये पण व्हायचं आणि सिनियर मध्ये पण व्हायचं. मी 16, 15, 16, 14 इयर्स मध्ये पण सिनियर नॅशनल खेळले.
0: बरं.
1: तर माझा अनुभव मतलब खूप, मला अभ्यास आणि खेळ
0: हो,
1: याशिवाय माझा
0: दुसरं काहीच नव्हतं,
1: काहीच नाही होता. आणि माझी आई कधीच मला बोलली नाही की तुला हे काम करायचं आहे, तुला ते घरचं काम कर, असं कधीच नाही. तिने खूप खूप मतलब
0: मदत केली,
1: मदत इतकी केली काय सांगू आता मी. कारण की एका वेळी माझ्या वडिलांना रिश्तेदार लड़की है, हाफ पेंट पेन के खेलने जाती है, अभी उससे शादी कौन करेगा. तो माझ्या वडिलांनी माझा खेळ बंद केलं होतं
0: एका
1: वेळी. पण माझे शाळेचे प्रिन्सिपल फादर फ्रान्सिस सेंट अँथोनी, शारदा कैसे चल रहा आपका प्रॅक्टिस. मी सांगितलं सर माझा बंद झालाच. तर मला काही सांगता ते प्रिन्सिपलनी अपना स्कूटर से मेरे घर आए.
0: बर.
1: त्यावेळी माझे फादर होते घरी. तो उन्होंने बताया कि आपकी लड़की जो है वो एक दिन बहुत ज्यादा नाम कमाएगी, आपने उसका खेल बंद कर दिया है, तो ये ठीक नहीं है. आप उसको फिर से शुरू करो. माझे वडील काही ना बोलता
0: हो म्हणाले,
1: हो म्हणाले. आणि त्यानंतर वडिलांनी काहीच नाही बोललं, काही कधी नाही. आणि त्यांना कळत पण नाही होतं कुठे चालली केव्हा येते. माझे वडील गार्ड होते सेंट्रल रेल्वे मध्ये, ते पण टूर मध्ये असतात. तर तिने पण काही नाही. आणि माझी आईचा मोठा रोल आणि माझी भाऊचा, माझ्या मला 3 भाऊ होते.
0: बरं.
1: तिघे भाऊ कधी माझ्या स्टड बूट असतात तिला पॉलिश करायचे, टूर मध्ये जाणार तो प्रेस करायचे, देन अक्का क्या हो गया अभी और क्या करना है. खूप खुश माझ्या, मतलब वातावरण इतका मतलब
0: सपोर्टिव्ह
1: होता, खूप खूप सपोर्टिव्ह होता. आईचा रोल मोठा
0: हो. आई वडिलांची भूमिकाच इतकी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये महत्वाची असते आणि त्यांच्या पाठिंब्याने आपण खऱ्या अर्थाने पुढे जातो. जसा भक्कम पाठिंबा तुम्हाला मिळाला. आता अडचणी तर प्रत्येकाच गोष्टींमध्ये येतात.
1: खूप अडचणी आली, सांगण्याचा काही अर्थ नाही. पण अडचणींमधून निघायचा म्हणजे स्पोर्ट्स.
0: बरोबर. तेच पुन्हा तेच की जिद्द चिकाटी जर तुमच्यात असेल आणि मला करायचंय, माझ्या स्वप्नांना मला पूर्ण करायचंय असं म्हटलं की नक्कीच ती स्वप्न पूर्ण होतात. तर अशा रीतीने तुम्ही राष्ट्रीय स्पर्धेतही अनेक मॅचेस खेळलेला आहात. पुढे जेव्हा तुमचा खेळ अधिकाधिक प्रगल्भ होत गेलात, तुम्ही गोलकीपरची भूमिकाही खूप छान पद्धतीने निभावत होतात, आंतरराष्ट्रीय खेळाकडेही तुम्ही वळलात. तर आंतरराष्ट्रीय खेळात तुम्ही किती मॅचेस खेळलात, किती मॅचेस तुमच्या झाल्या?
1: आंतरराष्ट्रीय मॅचेस फुटबॉलमध्ये खूप जास्त खेळायला मिळालं नाही. जेव्हा सिलेक्शन होतं जकार्ताला म्हणजे जायचं होतं, तेव्हा 10,000 द्यायचं होतं. तर 10,000 तेव्हा नाही माझ्याजवळ होते पण नाही, आणि पापाजवळ पण इतके नाही होते. तो मी सोडलं ते. नंतर इंडियामध्येही होतं इंटरनॅशनल, तेव्हा माझं सिलेक्शन पुन्हा झालं आणि मी पुन्हा खेळले. नंतर माझी ही जो स्वप्न होती इंटरनॅशनल खेळायची, ती माझ्या डोक्यात राहायची. तर मी मॅरेज नंतर आणि खूप शोधायची कुठे आहे वेटरन्स का जो होता है वो किधर मिलेगा. तर ऐसे पता करते करते मुझे पता चल गया की वेटरन्स का भी मॅचेस जो होते. नंतर मी तेव्हा एज ऑफ 45 श्रीलंका मध्ये खेळले, नंतर फिलिपिन्स मध्ये खेळले आणि मलेशिया मध्ये खेळले, आणि वहां से मुझे ब्रॉन्झ मेडल, सिल्वर मेडल मिळाला.
0: बरं. आणि जेव्हा ही असं नॅशनल म्हणा किंवा इंटरनॅशनल मॅचेस सुरू असतात आणि 90 मिनिटाची तुम्ही म्हणालात मॅच असते, त्यामध्ये एक एक मिनिट महत्वाचा असतो. आणि असा एखादा अनुभव सांगता येईल का शारदाताई की बस आता मॅच संपायला आलेली

0: आहे, पण आपल्याला एका गोलची गरज आहे. आणि वेळेतच प्रतिस्पर्धी दुसऱ्या टीमनी तो गोल केला आणि तुम्ही तो अडवला आणि तुम्ही आपली आपल्या टीमला जिंकवून दिलं, इंडियाला जिंकवून दिलं, असा अनुभव?
1: इंडिया तर नाही, पण नॅशनल होता, सिनियर नॅशनल गोंदियामध्ये 1992 आणि खूप पब्लिक, पुरा गोंदियाचा स्टेडियम
0: फुल
1: फुल होता. आम्ही सेमी फायनल हारलो होतो मणिपूर सोबत आणि आम्हाला थर्ड प्लेस साठी पाहिजे होतं प्लेस, तर आमची मॅच होती केरला आणि केरला पण खूप छान त्यावेळी, तो

0: मी सेमीफायनल हारलो होतो मणिपूर सोबत आणि आम्हाला थर्ड प्लेस साठी पाहिजे होतं प्लेस. तर आमची मॅच होती केरला आणि केरला पण खूप छान त्यावेळी तो खूप छान आमचा गोल झाला. आम्ही दोन केलं आणि केरलाने एक गोल केला. आता माझा मानसिक स्थिती आप समजू शकते हो. की मला दुसरा गोल
1: कुठल्या हलते
0: थांबवायचं. तर मी इतके गोल इतना गोल बचाया है मैंने डाई मार मार के. उस समय एक डाई मारने से इतनी पब्लिक तालियां और ये वो जो पब्लिक का सपोर्ट और उनके वजह से वो हमने मैच जीते.
1: वाह वाह,
0: वो नहीं भूल सकती. और उसमें मुझे बेस्ट गोलकीपर का मिला अवार्ड.
1: बर किती अशा पद्धतीने तुम्ही मॅचेस जिंकवून दिल्या आहेत, किती गोल अडवलेत.
0: खूप महाराष्ट्राला खूप मेडल दिले.
1: बर
0: 1984 ते 95 पर्यंत खूप मेडल दिले.
1: बरं, आता तुम्ही ऍथलीट सुद्धा आहात.
0: हो,
1: तुम्ही हाय जम्प हर्डल्स मध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलेलं आहे, त्याबद्दल सांगा ना थोडं.
0: जेव्हा मला सुरू करायचं होतं ऍथलेटिक्स, तेव्हा मी काय करू असं माझ्या मनात होतं. तर फर्स्ट गोवामध्ये एक नॅशनल होता तेव्हा आम्ही लोक थ्रोईंग इव्हेंट मध्ये घेतलं.
1: हा,
0: माझी मैत्रिणी आणि मी डिस्कस थ्रो, जेव्हलिन थ्रो आणि शॉर्टपट. नंतर मला वाटलं की मी खेळू शकते पण माझा थ्रोईंग मध्ये नाही आहे, मी रनिंग करू शकते असं मला वाटलं. तर मी प्रॅक्टिस सुरू केली रनिंगची.
1: बरं,
0: हो. तर रनिंग करता करता मला वाटलं की मी हर्डल्स पण करू शकते. कारण की मी जेव्हा ग्रॅज्युएशन करत होती तेव्हा नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये मी हर्डल्स मध्ये सिल्वर मेडल होती आणि लॉंग जम्प मध्ये पण होती. तर मी फिर 100 मीटर हर्डल्स आणि लॉंग जम्प पण हाय जम्प पण सुरू केलं. पण प्रॅक्टिस विदाउट प्रॅक्टिस
1: काहीच
0: मी बिलकुल पॉसिबल नाही आहे. उसके लिए मी सकाळी 6 ते 8 वर्कआउट करते.
1: बरं, अजूनही मग यामध्ये किती मेडल्स मिळाले, कुठे गेले?
0: यामध्ये श्रीलंका मध्ये मुझे हर्डल्स मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळाला, फिलिपिन्स मध्ये सिल्वर मेडल मिळाला हर्डल्स आणि हाय जम्पला, आणि मलेशिया मध्ये पण 100 मीटर मध्ये ब्रॉन्झ मेडल आणि हर्डल्स मध्ये ब्रॉन्झ मेडल.
1: आता तुम्ही म्हणालात की खेळासाठी खूप व्यायाम करावा लागतो, सराव असतो, आहारही खूप महत्वाचा असतो.
0: आहार मध्ये मी सगळं घेते, मतलब प्रोटीन. आणि आहार मध्ये कसं की नाश्ता कंपल्सरी 8:30 मतलब 8:30 है ना. लंच टायमिंग डायटिंग कधीच नाही कली.
1: बरं,
0: डायटिंग करते.
1: तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले, त्यातला एक मानाचा पुरस्कार आहे तो म्हणजे शिवछत्रपती अवॉर्ड फुटबॉल साठी तुम्हाला मिळालेला आहे, तो अनुभव सांगा ना. 1991 ते 1992 मध्ये हा पुरस्कार तुम्हाला मिळाला
0: आणि मला 94 मध्ये मुंबईमध्ये मिळाला. खूप खूप मतलब जितना हम लोग सब करते है उसकी मेहनत का वो फल. आणि खूप आनंद मिळाला की सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी तिथे होते त्यांना पण छत्रपती पुरस्कार मिळाला होता आमच्या सोबत.
1: वा वा वा, तो अनुभव आजही तुम्हाला आठवत असेल.
0: मला खूप पुरस्कार मिळाले खेळा क्षेत्रातही आणि खेळा
1: व्यतिरिक्त.
0: हा, पण मला वाटते माझा सर्व मोठा पुरस्कार आहे आय एम मदर ऑफ इंटरनॅशनल शूटर. हे माझा मोठा पुरस्कार आहे कारण की माझी जी मुलगी आहे ते पण रायफल शूटिंग करते आणि ती इंटरनॅशनल झाली. ही माझा खूप मोठा मला वाटते असा की माझा खूप मोठा पुरस्कार आहे.
1: आणि तिला घडवण्यात तुमचा हात आहे. खेळानंतर मग तुम्ही कॉलेजमध्ये सर्व्हिसला लागलात आणि कोचच्या भूमिकेत लेक्चरर म्हणूनही तुमचं काम सुरू होतं आणि मुलांना घडवणंही काम सुरू होतं. कोचची भूमिका जरा थोडीशी जबाबदारीची असते, तर कशा पद्धतीने कसं आव्हान पेललं?
0: साइकोलॉजी असते. हम एक प्लेयर को उस दृष्टि से देखते हैं कि जब सब खेलने के बाद उनको नहीं पता होता कि उनका, जैसे मुझे एक हमारे कोच ने बोला कि ये गोलकीपर बहुत अच्छी बनेगी है ना, तो उसी दृष्टिकोण से सभी को देखना होता सिलेक्शन के समय. फिर वहां से हम बिल्कुल उनको वहां से लेकर कि आप ये लॉन्ग जम्प अच्छा कर सकते हो, आप 100 मीटर अच्छा कर सकते हो, आप फुटबॉल में इस पोजीशन पे अच्छा कर सकते हैं, ये एक कोच का होता है दृष्टिकोण कि वो किस तरीके से देखने के बाद उसको बताए कि इसमें आप बहुत ऊपर जा सकते हैं.
1: आणि त्यात त्याला एक्सपर्ट बनवणं ही तुमची भूमिका असते. तर अनेक मॅचेस तुमची टीम खेळली असेल, तुमच्या कॉलेजची

0: विद्यार्थी खेळले असतील.
1: चॅम्पियन आहे
2: तुमची टीम, चॅम्पियन आहे
1: फुटबॉलमध्ये.
2: बरं, तर पुष्कळदा असं होतं ना की कधी हार जीत होते, जिंकणं हरणं तर हे असतंच, खेळताना दडपण येतं कारण पुढची टीम जर स्ट्रॉंग असेल तर त्या प्लेअरवरही दडपण येतं. कसं त्यांचं ते मानसिक बळ वाढवतात?
1: मेंटल टफनेस. खेळ शारीरिक आहे पण मेंटल टफनेस खूप आवश्यक. त्यामध्ये मेडिटेशनचा खूप मोठा रोल आहे.
2: बरं,
1: अग्रेसिव्ह गेम आहे फुटबॉल.
2: हो,
1: मुलांना थोडा साईड मध्ये घेऊन मेडिटेशन करायचं आणि त्यांना मेंटली टफनेसचे जितके ट्रेनिंग असतात ते आवश्यक आहे.
2: बरं शारदा, ते आता मुलांचा सध्या खेळाकडे कसा कल दिसून येतो? किती उत्सुक आहेत खेळाविषयी?
1: आजकालचे मुले मोबाईल मध्ये,
2: हो,
1: मोबाईलचा खेळ खूप खेळतात. पण हे आमची जिम्मेदारी आहे आता की मैदान मध्ये कसं, मतलब किस प्रकार से हम लोग उनको मैदान में ला सकते हैं, क्योंकि स्कूल का टाइम टेबल, ट्यूशन, अदर ऍक्टिव्हिटी, त्यानंतर वेळ नसते. पण कंपल्सरी 1 आवर
2: खेळायला
1: द्यायलाच हवं. जे मुली आहे, मुली डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, काही पण कोणत्याही फील्ड आहे, पण त्याला पण सेल्फ डिफेन्स आलाय पाहिजे.
2: हो बरोबर.
1: हर स्कूल में, हर कॉलेज में, जो फील्ड में आप है वहां एक सेल्फ डिफेन्स का कोर्स के लिए कंपल्सरी करना चाहिए.
2: बरोबर. तुमचा हा खेळाचा प्रवास अजूनही सुरू आहे. वयाच्या 45व्या वर्षीपासून कितीतरी स्पर्धेत तुम्ही भाग घेतला, नॅशनल इंटरनॅशनल गाजवलेलं आहे आणि आणखी अजूनही तुम्ही प्रॅक्टिस करता आणि मॅचेस खेळताही?
1: खेळते.
2: बरं, तर आता कसं वाटतं?
1: मला मतलब खूप आनंद ग्राउंड मध्येच येते.
2: बरं,
1: आता पण मी रोज धावते, जंप करते. आमचे जो विद्यार्थी आहे त्यांच्या सोबत खेळते मी, फुटबॉल पण खेळते मी आता.
2: बरं, म्हणजे अजून खेळण्याचं काही इच्छा अजून संपली नाही?
1: संपली नाही, कधी संपणार पण नाही.
2: हो, म्हणजे ग्राउंड तुम्हाला असं ओढून देतं. फुटबॉल हा खेळ धावण्याचा आहे, ताकदीचा आहे आणि पेशन्सचा आहे. खरंच कौतुक आहे तुमचं की आजही तुम्ही अशा या खेळामध्ये अजूनही आहात आणि तेवढंच जीव तोडून मुलांनाही तुम्ही शिकवत आहात. आपण बघतोय की आता इतक्या अनेक, गेल्या मागील 10 वर्षापासून भारतामध्ये अनेक खेळ होतात, त्या खेळामध्ये आपल्या भारत देशाचं नाव अनेक प्लेयर्सनी उंचावलेलं आहे. खास करून महिलांचाही खूप सहभाग दिसून येतो आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकवला जातो तेव्हा अगदी आपल्याला सगळ्यांनाच अभिमान वाटतो. स्त्रियांनी खेळामध्ये घेतलेली गगनभरारी बघता तुम्हाला काय वाटतं?
1: अभि आपने देखा की जितने भी ओलंपिक्स वगैरे में भी मेडल्स महिलाओं के, पहले पुरुष और महिला इसमें कैसा था कि शक्ति पुरुष को, ऐसा कुछ नहीं है. मेडिकल साइंस ने वो प्रूफ भी कर दिया है कि आप पहले रेसलिंग वगैरह लड़कियां नहीं खेलती थी कि उससे आपको प्रॉब्लम आएगी आगे चल के, शादी के बाद प्रॉब्लम आएगी. बट लड़कियों ने भी ये सिद्ध कर दिया कि इक्वल मीन्स इक्वल.
2: हो,
1: कहीं पर भी अभी ऐसे ऊपर नीचे नहीं है. तो इसकी वजह से उन्होंने अपने आप को सिद्ध किया और अभी आगे भी कर लेगी. आगे भी जितनी जो लड़कियां अभी इस वक्त है, क्रिकेट, हॉकी है ना, शूटिंग,
2: हो,
1: शूटिंग मध्ये पण खूप छान रिजल्ट आहे आपला. तर मला वाटते की हा जो प्रवास आता आगे
2: वाढतोय,
1: वाढतोय छान, खूप छान असेल.
2: हो, ज्या मुलींना या खेळात यायचंय खास करून फुटबॉल मध्ये, तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
1: जैसे मेरा लाइफ में मैंने ऐसे बनाया था कि मुझे किसी का उदाहरण नहीं, मेरा उदाहरण लोग ने लेना चाहिए. तो ऐसे ही हर किसी ने यदि सोचा कि वो खुद ही एक उदाहरण बनते जाए तो कोई रुकावट है, कहीं रुकी नहीं सकती है.
2: खूब छान. तंत्रज्ञान वाढत चाललंय, फैसिलिटी वाढत चाललेली आहे,
1: फैसिलिटी खूब आहे आता.
2: हो, त्या काळात तुमच्या काळात एवढी फॅसिलिटी नव्हती जितकी आता आहे.
1: काहीच फॅसिलिटी नव्हती. जनरल डिब्बे मध्ये जायचं आम्ही, फक्त ब्रेड अँड जॅम मध्ये दिवसभर राहायचं.
2: बरं,
1: तर असं नाही आहे.
2: हो,
1: खूप फॅसिलिटी आहे आणि खूप स्पॉन्सरशिप पण भेटत आहे मुलींना.
2: आता अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेतच, तर कोणकोणते आहेत?
1: एक्सिलन्सी पुरस्कार आणि संयोजक, खूप छान ऑर्गनायझेशन आहे मधून, मोटिवेशनल स्पीकर, आणि एव्हरी इयर वुमेन्स डे को एक पुरस्कार तो रहता ही.
2: वा वा, छान. तर जाता जाता तुम्ही काय सांगाल की या खेळाने तुम्हाला काय दिलं, कसं घडवलं तुमचं आयुष्य?
1: हो, मला खेळांनी सर्व दिलं. स्पोर्ट्स एज ए करिअर याला बघायला पाहिजे. खुद के फिटनेस के लिए बहुत जरूरी है.
2: हो,
1: तो स्पोर्ट्स ही काम आएगा।
2: बरोबर, आपली ही जी मुलाखत आपल्या इतर मैत्रिणी

0: ऐकतील तर नक्कीच त्या प्रेरित होतील आणि खेळाकडे मुलांनाही प्रेरित करतील या आशेसह आता आपण इथे थांबूया. शारदाताई, आपल्याला कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
1: मी युपीमध्ये गेली होती खेळायला नॅशनलमध्ये, तिथे एक गाणं खूप चालत होता, कोण दिशा में लेके आया है बटुईया, ते मला खूप आवडते.
0: तर ऐकूया हे गीत. आपण इथे आलात आणि छान मनमोकळी मुलाखत दिलीत. पुढच्याही वाटचालीसाठी आकाशवाणी नागपूर तर्फे शुभेच्छा आहेत तुम्हाला. धन्यवाद, नमस्कार.
1: थँक्यू.

क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये डॉ शारदा नायडू यांची राखी पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत. यानंतर इंद्रधनू या मालिकेमध्ये एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती याविषयी सोनश्री देशपांडे यांची ही मुलाखत आपण ऐकणार आहात. चला तर ऐकूया.

0: मैत्रिणींनो नमस्कार. इंद्रधनु मालिकेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज तंत्रज्ञानाचा युग. प्रत्येक गोष्ट एका क्लिकवरती आपल्याला उपलब्ध होते. धावत्या युगात तंत्रज्ञानाची प्रगती सुद्धा धावतीच आहे, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधली जाते. पण या गोष्टीचा चुकीचा वापर होऊ नये ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्वाची. डिजिटल युगात झालेली क्रांती म्हणजे AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. सध्या सतत कानावर पडणारा हा शब्द. दैनंदिन जीवनामध्ये आरोग्यसेवा, वाहतूक, उद्योग, शिक्षण या आणि अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा सहजतेनं वापर केला जातोय. तर आज याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट सोनश्री देशपांडे. आणि आजचा आपला विषय आहे AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती. तर सोनश्रीताई नमस्कार.
1: नमस्कार,
0: तुमचं स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद, धन्यवाद.
0: तर हा असा एक सध्या सगळ्यांसाठी असा कुतूहलाचा विषय आहे, कारण की आपल्या बऱ्याच मैत्रिणींना AI याबद्दल थोडीफार माहिती आहे, पण त्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. तर सोनश्रीताई, हे सांगा की AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय? आणि आमच्या मैत्रिणींना हे सोप्या शब्दात तुम्ही कसं सांगू शकाल?
1: अगदी बरोबर म्हणालात स्वातीताई. कृत्रिम बुद्धिमत्ता यातच सगळं येतं, पण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे या यंत्रांना माणसासारखी हुशारी देणं.
0: हा,
1: सोप्या भाषेमध्ये त्यांना बुद्धिवान करणं. पण मग कसं? विचार करायला शिकवायचं, माहिती द्यायची, ह्या विचारांनी ही माहिती कशी डिकोड करायची, त्याच्यावर निर्णय कसे घ्यायचे.

0: आणि मग ते निर्णय प्लॅनिंगच्या किंवा ऍक्शनच्या स्वरूपात आपल्याला कसे द्यायचे हे सगळं शिकतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि हे उत्तर असतं जेव्हा तुम्ही एक प्रॉम्प्ट देता ना कसला तरी की मला हे शोधून दे, तेव्हा तो जो प्रॉम्प्ट काही सेकंद विचार करून उत्तर देतो तेव्हा ही सगळी प्रक्रिया मागे झालेली असते. तर फक्त आपण विचार करतो जेव्हा एआय म्हणतो तेव्हा अशा लिखाणापुरती गोष्टींचा विचार करतो, पण ऍक्च्युली एआय आपल्या रोजच्या गोष्टींमध्ये मिसळलेलं गेलं आहे. उदाहरण घेतलं झालं तर तुमचे ओटीटी प्लॅटफॉर्म्स असू देत, तुमचे डिजिटल सर्च इंजिन्स असू देत, किंवा तुमच्या रेग्युलर मॅप्स असू देत. आपण कुठेही जातो साधा एक मॅप लावून देतो की आम्हाला इथे इथे जायचं आहे, किंवा तुम्ही तुमचा जो व्हॉइस असिस्टंट असेल त्याला सांगता. तर त्याच्यामध्ये जी सुधारणा होते, जे बेटरमेंट येत आहे, रिफाईनमेंट येत आहे, तो सगळा एआयचा गुण आहे.
1: अच्छा, बरं, आज तंत्रज्ञान बरंच पुढे गेलं आहे, स्त्रिया सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करत आहेत, तर आज स्त्रियांनी एआय समजून घेणं का महत्वाचं ठरतं हे सांगा.
0: नक्कीच नक्कीच, खूप खूप गरजेचं आहे, कारण एआय जसं आपण आता बोललो डिजिटलच रोजच्या जगाचा भाग झाला आहे. तर एआय हा त्याच्यातला सरमिसळलेला एक असं इन्ग्रेडियंट आहे जे त्या सगळ्याला स्मार्ट बनवतं. आपल्या भूमिका जेव्हा आपण वेगवेगळ्या स्त्रिया म्हणून आपण वेगवेगळ्या भूमिका सांभाळतो, मग घर असो, काम असो, मुलं, शिक्षण, नातेसंबंध, तो एक खूपच इनव्हिजिबल विषय असतो. पण या सगळी गोष्टींमध्ये माहिती लागते. आणि आपण दिवसाला, अशी एक स्टडी सांगते की महिला पुरुषांपेक्षा तिप्पट जास्त निर्णय घेतात दिवसाला. मग ह्या सगळ्या निर्णयांसाठी मिळणारी माहिती, त्याच्यासाठी सांभाळावा लागणारा वेळ, ते सगळं, जी तारेवरची कसरत आपण रोज येता जाता करतो, या सगळ्यामध्ये आत्मविश्वास पण टिकवावा लागतो. तो सगळ्यात महत्वाचा विषय आहे. एआय समजलं की आजच्या डिजिटल जगामध्ये स्त्रीचा आत्मविश्वास वाढतो. हे मी स्वतः बघितलं आहे. खूप साऱ्या ज्या स्त्री उद्योजक आहेत ज्यांच्याशी माझा संपर्क येतो, त्यांना यांनी फार फरक पडतो. कारण आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय क्षमता वाढवायला मदत करतो.
1: बरोबर आहे.
0: आणि जेव्हा असे टूल्स आपल्याला चांगल्यानी येतात तेव्हा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असतो. तुमचा वेळ वाचतो. तुम्हाला माहिती आहे की माझी जी माहिती पुरवली आहे त्याच्यामध्ये मला प्लॅनिंगसाठी एक असिस्टंट आहे जो मला गोष्टी थोड्या सोप्या करून देईल आणि मला चटकन निर्णय घेता येतील. सो हा झाला स्त्री म्हणून कोर विषय का माहिती असावा, कारण आपला आत्मविश्वास वाढतो. तिथून आपण थोडं विलगित झालो तर आपलं घर येतं. मग जसा घरच्या सवयी या स्त्रीच्या रूपाने असतात, आईच्या, सुनेच्या, मुलीच्या, तशाच डिजिटल सवयी पण आपल्यातून येतात. जर आपली त्याबद्दलची माहिती कमी असेल तर आपल्या सवयी बिघडतात आहे का बरोबर जातात आहे हे पण आपल्याला कळणार नाही. तर मग आपल्या घराला या डिजिटल सवयी लावायच्या आहे त्या आपल्या नॉलेजशिवाय कमतरता पडतात. राईट. सो हा आत्मविश्वास, या सवयी आणि त्यासाठी जे काही छोटं छोटं शिकणं आहे ते. सो महिलांसाठी हे गरजेचं नाही आहे की मी एखादा मोठा कोर्स करून घेऊ का यायचा, मग मला सगळ्याच गोष्टी वापरता येतील. आपण जसं एक एक करत एक एक गोष्ट शिकलो, पहिले मॅप्स नाही शोधता यायचे, आता शोधता येतात, सर्च नाही करता यायचं, आता सर्च करता येतं, अगदी तसंच. तर आज एखादा पाठवायचा मेसेजच आहे तो नीट करून घे, उद्या एखाद्या गोष्टीची यादीच बनवून घेऊ दे, परवा एक प्रोजेक्टच करायचं मुलांसाठी त्याच्यासाठी काही रूपरेषा बोलवून घे, आयडियाज मागवू देत, अशा छोट्या छोट्या स्टेप्स मधनं पण एआय शिकता येतं.
1: हो, छान.
0: त्यामुळे एआयची भीती कमी होते, विश्वास वाढतो, आत्मविश्वास वाढतो आणि वापरासाठी आपली बुद्धी मोकळी होते. आपण एआयला वापरताना बेसिक सगळ्यात फंडामेंटल सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की एआय हा आपलं काम कमी करायला असलेला असिस्टंट आहे. आपलं काम आउटसोर्स नाही करायचंय. घरात बाई लावली जर आपण कामाला तर ती आपल्याला मदत करते, ती आपला डिसिजन नाही घेऊन घेत तिच्यासोबत. आपण सांगतो हे काम करायचंय, अगदी त्याच रांगेमध्ये एआय पण आपल्याला मदत करतो आपण जे काम सांगू त्यासाठी.
1: अच्छा.
0: सो महिलांसाठी हा विषय समजून घेणं नितांत गरजेचं आहे, कारण आपण जे अष्टभुजा बनून असतो ना घरी, त्या अष्टभुजेला एक्स्ट्रा पॉवर देण्याचं काम एआय करतं.
1: खूप छान सांगितलं तुम्ही, कारण आज तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये प्रत्येकानेच पुढे जाणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही सांगितलं की उद्योजिका असो किंवा नोकरदार स्त्री असो, त्यांना एआय वापरणं आणि येणं खूप गरजेचं आहे. आणि तसंच गृहिणीला पण येणं खूप गरजेचं आहे. हो ना, जी घरी राहते, कारण तिला असं वाटते मला काय करायचंय शिकून, पण तिच्यासाठी पण खूप गरजेचं आहे, कारण की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये, रोजच्या व्यवहारामध्ये

0: कृत्रिम बुद्धिमत्तेची आपल्याला गरज पडते.
1: नक्कीच.
0: तर ही गरज आपल्याला कुठे कुठे पडते हे सांगा.
1: खूपच छान प्रश्न. याच्यासाठी एक तर हा वापर खूप ठिकाणी होऊ शकतो आणि हे श्रोत्यांना सोपं चटकन लक्षात यावं म्हणून मी तीन भागात सांगते. पहिला भाग वैयक्तिक वाढ, पर्सनल ग्रोथ. मग तुम्ही वर्किंग वुमन आहात, तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही सासू आहात, सून आहात, कॉलेजमध्ये जाणारी अध्यापिका आहात, तुमचं प्रोफेशन काय यांनी फरक पडत नाही. तुमची वैयक्तिक ग्रोथ ही तर आहेच ना. पर्सनल ग्रोथ हा असा विषय आहे जो ज्याचा त्याला वेळोवेळी कळत असतो आणि या पर्सनल ग्रोथसाठी खूप सारे AI टूल्स अवेलेबल आहेत आपल्याला आता, जे तुमच्या कामामध्ये, जे तुमच्या घर कामामध्ये, जे तुमच्या परिवारासाठी वेगवेगळ्या पद्धतीने काम करू शकतात. जसं की काही टूल्स आहेत जे आपण लिहायला भाषेसाठी वापरतो, जसं की ChatGPT आहे, Gemini आहे, Claude आहे. हे टूल्स आपण एखादा विषय सोप्या भाषेत कसा करता येईल, त्यावर रिसर्च कसा करता येईल, त्याच्यावर निबंध लिहायचा, त्यावर काही विचार ठेवायचे आहेत, त्यासाठी वापरतो. मोठा मजकूर, छोटा, ईमेल ऑपरेशन्स, याच्यासाठी या गोष्टी वापरतो. पण त्याचसोबत काही ठिकाणी नवीन स्किल शिकायसाठी पण या टूल्सचा वापर होऊ शकतो. की मला अमुक एखादी गोष्ट शिकायची आहे तर त्याच्यासाठी छोटासा प्लॅन बनवून देत तो टूल तुम्हाला शिकवणार नाही पण तुम्हाला त्याची आखणी करून देईल, त्याचं प्लॅनिंग करून देईल.
0: अच्छा.
1: खूपदा आपल्याला भाषेची अडचण असते, बोली भाषेत हवं असतं, आपण ट्रान्सलेट केलं तरी पण ती क्लिष्ट मराठी येते खूपदा. पण मग हे करताना हे टूल्स खूप कामात येतात. जेव्हा तुमचे रायटिंग टूल्स आपण म्हणतो, तुम्हाला खूप इझिली बोलण्याचे मुद्दे मिळू शकतात. तुम्हाला एक खूप इझिली एखादा आर्टिकल आहे जे तुम्हाला तुमच्या सुपिरियरने सांगितलं आहे की हे आर्टिकल तुम्ही हे करून आणा, तुम्ही इझिली त्यांना ट्रान्सलेट करू शकता. एखादा निर्णय, गृहिणींबद्दल तुम्ही बोललात म्हणून सांगते की गृहिणींसाठी हे असतं की मला तसं काहीच करायचं नाही, मी का वापरू,
0: हो ना,
1: राईट. त्याच्यासाठी खूप छान पद्धतीने AI वापरता येतं. जसं की एखादा निर्णय आहे आपल्याला घ्यायचा, तुम्हाला माहिती आहे की मी घेणार, पण मग असं असतं की नाही मम्मी इथे विचारलं तर असं होईल, तिथे विचारलं तर तसं होईल, जज करतील सगळे. तुम्ही असे जे निर्णय आहे AI ला विचारू शकता पण विथ अ फिल्टर. फिल्टर असं वापरायचं, मला या निर्णयाचे तोटे आणि फायदे सांग, मला 5 गोष्टी सांग या निर्णयावर अवलंबून असलेल्या. तुमच्या गोष्टी क्लिअर होतात, तुम्हाला निर्णय स्वतःच घ्यायचा आहे, तो AI नाही घेणार, पण तुमच्यासाठी या गोष्टींची मांडणी किंवा आखणी म्हणता येईल, प्लॅनिंग म्हणता येईल, ते तुमचा AI नक्कीच नक्कीच करू शकतो. दुसरा भाग घर, आरोग्य, मुलं. AI काही लॅपटॉप किंवा GPT पुरतं मर्यादित नाही आहे, तुमच्या फोनमध्ये आहे, तुमच्या घरामध्ये जर ते व्हॉइस असिस्टंट डिव्हायसेस असतील तर त्याच्यामध्ये आहे, तुमच्या TV पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर इतक्या, आणि इंटरनेट ऑफ थिंग्स तर आहेच, तुमच्या ॲपवरनं लाईट बंद होतात, फॅन सुरू होतो, AC बंद होतो, या सगळ्या गोष्टी तर आता ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत. असं असताना जेव्हा तुमच्या स्मार्टवॉच, तुमचे रिमाइंडर्स, तुमच्या ॲप्स, तुमचे व्हॉइस असिस्टंट्स, तुमचं लर्निंग ॲप, आजकाल लर्निंग पण ॲप्सवर चालतं, इथे सगळीकडे स्मार्ट फीचर्स असतात. मग तुमच्या औषधांचे रिमाइंडर्स असो, पाण्याचे रिमाइंडर्स असो, तुम्हाला स्टेप काउंटर असो, स्लीप ट्रॅकिंग असो, हे सगळ्या गोष्टी तुमच्या घराचं आरोग्य ठीक ठेवतं आणि हे तुम्ही सगळं कन्सॉलिडेट करू शकता, एकत्र आणू शकता तुमच्या AI मध्ये. सो गृहिणींनी हा विचार मनातनं काढून टाकावा की माझ्यासाठी याचा काय फायदा आहे. प्रचंड उपयोग आहे मुलांसाठी. जेव्हा आपण आता म्हणतो घर, आरोग्य, मुलं, मुलांसाठी दर आठवड्याला कुठला ना कुठला प्रोजेक्ट असतो, नवीन ऍक्टिव्हिटी करायची असते, टिफिनमध्ये काही नवं द्यायचं असतं, मग तुम्ही रेसिपी शोधू शकता, ऍक्टिव्हिटी शोधू शकता. काहीच नसेल आणि तुम्हाला जर सुचत नसेल की मी काय करू, आता माझ्या मुलांसाठी काहीतरी अजून खाद्य हवं आहे, त्यांच्या बुद्धीला अजून काहीतरी हवं आहे, सारखे आपले स्क्रीन बघतात, हे करतात, याचे उपाय सुद्धा तुम्ही AI ला विचारू शकता की मला पेरेंटिंग क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज सजेस्ट कर. अगदी सोप्या पद्धतीने आपण या गोष्टी करू शकतो. तिसरा भाग काम, उद्योजकता किंवा तुमचा व्यवसाय असेल, तुमचा व्यवसाय नसेल तरी घरची कामं पण. माझी घरची कामं ही 50 आहेत, ती मी दर आठवड्याला कशी विभागू शकते, हा एक सोपी गोष्ट झाली घरच्या गृहिणींसाठी. बाहेर करताना तुमचे ईमेल्स आहे, रिराईट्स आहे, तुम्हाला तुमच्या कंपनीचे पोर्टफोलिओज बनवायचे आहेत, प्रपोजल्स द्यायचे आहेत. कामांमध्ये एक खूप मोठा, जर तुमचा व्यवसाय असेल किंवा तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे तुम्हाला लोकांशी बोलावं लागतं, क्लायंट फेसिंग असतं, तिथे कोऑर्डिनेशन्स आणि रिप्लाईजला खूप फरक पडतो. मी एक छोटी उद्योजिका आहे, मला एक ईमेल आला थँक्यू म्हणायला, तर मला त्याचा रिप्लाय टाकायचा आहे. काहीतरी नवीन ऑफर मी तयार करते आहे आणि ती मला 10 लोकांना, 15 लोकांना मेलवर टाकायची. याचं जे क्रिएशन असतं, हा मेसेज बनवणं जे आहे, कारण खूपदा

0: तिथे कॅरेक्टर लिमिट असते. तुम्ही स्पेसिफिक 250 वर्डसहून जास्त शब्द नाही वापरू शकत. तेवढ्या कॅरेक्टर्समध्येच बसवायचं. पण मग माझी ब्रँड लँग्वेज पण नको खराब व्हायला, व्हॉइस अँड टोन माझाच असला पाहिजे. असं असताना मला मराठीतच लिहायचं आहे, एवढ्या शब्दात लिहायचं आहे आणि हाच अर्थ जायला हवा, त्याच्यातली माहिती तुटायला नको, हे सगळं जेव्हा करायचं असतं तेव्हा एआय खूप खूप मदतीचा असतो. सो अशा वेगवेगळ्या 3 भागांमध्ये तुम्ही एआयचा वापर करू शकतो.
1: हा सोनश्री, तरी खूप छान असं सांगितलं तुम्ही, कारण की आज प्रगती करण्यासाठी तंत्रज्ञानाची कास धरणं खूप महत्वाचं ठरतं. तर आता आपण पूर्णपणे त्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहायचं का, किंवा मग हे सांगा की एआय वापरताना स्वतःचा विचार आपण कसा जपायचा?
0: हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे या विषयाचा, की एआय वापरणं अगदीच चांगलं का वाईट या प्रश्नांमध्ये न पडता एआय वापरणं ही काळाची गरज आहे. ते वापरत असताना आपण आपली विचार करायची सवय जपणं हा मोठा भाग आहे या गोष्टीचा. आणि माणूस म्हणून, मनुष्य म्हणून ही बुद्धिमत्ता आपल्याचकडे आहे. तसं पाहिलं, आपण थोडं झूमआउट केलं आणि पाहिलं तर माणूसच शिकवतोय मशीनला की माझ्यासारखा विचार कसा करायचा, राईट? म्हणून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, आपल्याकडे नॅचरल इंटेलिजन्स आहे. म्हणून इथे एक छोटासा मनाचा ब्रेक खूप महत्वाचा असतो. 3 स्टेपचं फ्रेमवर्क आम्ही युजली याच्यासाठी कामात आणतो. 3 स्टेपचा रूल म्हणता येईल. एआय वापरताना सगळ्यात आधी स्वतः विचार करा. मग तुम्ही तुमचे काउंटर्स असू देत, स्टेप काउंटर, किंवा तुम्ही एखादी मदत मागत असाल, जसं आपण आत्ताच बोललो की मला हे हवंय, मला ते करून हवंय, मला याचा प्लॅनिंग हवंय, हा कुठलाही प्रश्न विचारण्याआधी पहिले हा नियम लावा की मी विचार करेल, मला नेमकं काय हवं आहे ते ठरवेल आणि त्यानंतरच प्रॉम्प्ट देईल किंवा विचारणा करेल. आता आपण व्हॉइस असिस्टंट मध्ये पण असतो तर विचारणा करेल. तो एआय उघडण्याआधी हे करायचं, म्हणजे आपण डिस्ट्रॅक्ट होत नाही, कारण आपला मूळ प्रॉब्लेम एआय नाहीच आहे, आपला प्रॉब्लेम डिस्ट्रॅक्शन आहे. आपला प्रॉब्लेम खूपदा आळस होऊन जातो की आहे ना मग करून घेईल. आपल्याला ती छोटीशी सवय आपल्याला लावायची आहे. सगळ्यात आधी मी 2 मिनिट विचार करेल, थांबेल की मला नेमकं काय हवंय, मी विचार करून याचं उत्तर नाही मिळणार आहे का, खूप आहे का काम, ते कमी वेळात हवंय का, या सगळ्या गोष्टींची आखणी त्या 2 मिनिटात करायची आणि मग प्रश्न विचारायचा. मग ऍप उघडायची, जी कुठली तुमची प्रिफर्ड असेल ती. या गोष्टी क्लिअर झाल्या, हे मुद्दे तुमच्याकडे आले की मग दुसरा स्टेप एआय कडनं ऑप्शन्स घ्यायचे, की ही परिस्थिती आहे, ही सिच्युएशन आहे, हा प्रॉब्लेम आहे, असं असताना मी काय काय करू शकते ह्याचे पर्याय घ्यायचे. इन्स्टेड ऑफ की मी काय करू सांग आणि मग एआय त्याच्या अंडरस्टँडिंगनुसार तुम्हाला काहीतरी सांगेल, पण मग तुमच्याकडे त्याच्यासाठी काहीच चेकपॉइंट्स राहत नाही जेव्हा आपण 1-on-1 क्वेश्चन करतो. म्हणून आपण थोडं स्मार्ट बनायचं. कमांड देण्याआधी पहिले आपले मुद्दे क्लिअर करायचे,
1: बरोबर,
0: आणि त्याला म्हणायचं की आता या सिच्युएशनवर, या गोष्टीवर, या प्रॉब्लेमवर 5 पर्याय दे, 3 पर्याय दे. पर्याय आले की तुम्ही विचार करायला भाग पडता की ह्या पर्यायांपैकी माझ्यासाठी कुठला. मग ते पर्याय तुम्हाला, आणि पर्याय घेण्यामागचं एक सेफ्टी उदाहरण पण असतं, सेफ्टी कारण पण असतं, यासाठी की तुमचा परिवार तुम्हाला माहीत, लोकांची स्वभाव तुम्हाला माहीत, तुमची एक्झॅक्ट सिच्युएशन तुम्हाला माहिती. एआयला फक्त तेवढंच माहिती जेवढं तुम्ही दिलंय, तो त्या बेसिसवर निर्णय देतोय. फायनल तुमचा जो निर्णय असेल, जी हुशारी आहे ती तुमच्याचकडे राहते. का? कारण तिसरी स्टेप म्हणजे निर्णय घेणं हे तुमच्याकडे असतं, की हे मी करावं का नाही करावं. म्हणून पर्याय मागणं दुसऱ्या स्टेपमध्ये खूप महत्वाचं असतं. पर्याय आले की त्याची समज काय हे कळतं, आपल्याला पर्याय मिळतात, आपल्याला ते जास्त चांगल्याने समजून घेता येतात आणि ते जास्त रिअल असतात आपल्या सिच्युएशनसाठी. तिसरी स्टेप म्हणजे तुम्हाला त्याचं फायनल जे डिसिजन आहे ते आपण वापरायचं असतं. या खूप छोट्याच्या गोष्टींनी आपली विचारशक्ती प्रचंड पद्धतीने जपता येते.
1: खूप छान सांगितलं. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ. या अंतर्गत आज इंद्रधनु या मालिकेमध्ये डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट सोनश्री देशपांडे आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि आजचा आपला विषय आहे एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती. मैत्रिणींनो, वळूया पुन्हा आपल्या कार्यक्रमाकडे. तुम्ही म्हणालात की एआय म्हणजे काळाची गरज आहे, पण बरेचदा यावर आपल्याला अवलंबून सुद्धा राहावं लागतं, तर त्यावर अवलंबून राहण्यासाठी कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे सांगा.
0: आपण त्या झोनकडे वळतोय जिथे थोडी

0: भीती वाटायला लागते. एआय बद्दल भीती बाळगणं वाटणं आता ज्या पद्धतीने हे तंत्रज्ञान विकसित होत आहे अगदी साहजिक आहे. पण ह्यासाठी माझे स्वतःचे तीन नियम आहेत, तीन झोन्स आहेत, ग्रीन झोन, येलो झोन आणि रेड झोन. असे तीन झोन्स मध्ये मी पण ऑपरेट करते आणि मी पण सगळ्यांना सांगते की ह्याच पद्धतीने ऑपरेट करावं.
1: अच्छा,
0: ग्रीन झोन. ग्रीन झोन म्हणजे अशी कामं जिथे एआय सहज वापरता येतं, ज्याबद्दल आपण आतापर्यंत बोललो. ड्राफ्ट आहे, आयडियाज आहेत, समराईज करायची आहे काही गोष्टी, चेकलिस्ट बनवून घ्यायच्या आहे, कामांच्या यादी किंवा टाइम टेबल बनवून घ्यायचा आहे कामांचा, किंवा प्लॅनिंग आहे, लँग्वेजचं करेक्शन आहे. हे झाले ग्रीन झोन वाले कामं, ज्याच्यामध्ये आपण कुठलीही प्रायव्हेट माहिती देत नाही आहे. ज्या खूप सोप्या पद्धतीने आपल्या पेरिफेरीवाल्या गोष्टी इझी करू शकतात, जिथे आपण म्हणतो की माझा नाहक वेळ जातोय, जी कामं खूपच वेळ खाणारी असतात ती सगळी कामं ग्रीन झोन मध्ये होतात आणि ती एआय डेफिनेटली सोपी करतो. दुसरा झोन असतो येलो झोन, असे विषय जिथे मला एआय ची मदत तर हवी आहे पण त्याचं डिसिजन नको आहे.
1: अच्छा,
0: मदत हवी आहे आता कशी? मला डॉक्टरकडे जायचं आहे, चार पाच रिपोर्ट्स केल्या, मग त्याच्यासोबत ते एवढं मोठं काय काय लिहून आलं मला कळलंच नाही त्याच्यात काय लिहिलं आहे, एखाद दोन गोष्टी वाढून आल्या तेवढं ते ब्लॅक मध्ये बोल्ड मध्ये ठळक झालेलं आहे, पण पुढे काय? मग डॉक्टरकडे गेले, डॉक्टर म्हणाले हे गोळ्या घ्या, झालं. माझ्यातले प्रश्न तसेच राहतात. या ठिकाणी एआय कामात येतं. तुम्ही डॉक्टरांना प्रश्न काय विचारायचे हे एआयला विचारू शकता. हे खूप सोपी होतं की मला डॉक्टरकडे जायचंय पण 10 प्रश्न जे डॉक्टरांना विचारायला हवेत विचारायचे डॉक्टरला. तुमचं जे ओपिनियन आहे ते तज्ञाकडनंच घ्यायचं आहे पण प्रश्न काय विचारायचे हे तुम्ही यायला विचारू शकता.
1: अच्छा,
0: हा तुमचा येलो झोन झाला. अशा गोष्टी ज्या सेन्सिटिव्ह असतात, फायनान्शियल अडवायझर, एआय तुमचा फायनान्शियल अडवायझर कधीही बनू शकत नाही. आपण कितीही माहिती फीड केली तरीही त्यातला जो तज्ज्ञ आहे आपण त्याच्याच कडे जायचं, पण त्या तज्ज्ञाला विचारायचे प्रश्न जर तुमच्याकडे नसतील तर ती एआय कडनं बनवून घ्यायची. तिसरा म्हणजे रेड झोन, जिथे हा सगळ्यात जास्त धोकादायक बनतो. आता मगाशी मी एक्झाम्पल घेतलं तुमच्या ब्लड टेस्ट रिपोर्टचं, आता हे जर करायचं असेल तर आपण म्हणू की अरे पण मग मी प्रश्न कोणत्या बेसिसवर विचारेल. हे या गोष्टी येतात रेड झोन मध्ये. जेव्हा तुम्हाला अशी माहिती आहे जी एआय मध्ये टाकता कामा नये त्याचा दुरुपयोग होऊ शकतो.
1: अच्छा,
0: ओटीपी, तुमचे पासवर्ड, तुमचे पॅन कार्ड, तुमचे डिटेल्स, तुमचे लीगल डॉक्युमेंट्सचे डिटेल्स, तुमचे आयडेंटिटी डिटेल्स, तुमच्या ब्लड रिपोर्ट्स एक्झॅक्ट, मुलांचे फोटोज, त्यांच्याबद्दलचे डिटेल्स, पत्ता, ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या खूपच स्पेसिफिक असतात, ज्या आपण कुठल्या पण जनरल प्लॅटफॉर्मवर नाही टाकत, त्या डिटेल्स कधीही एआयला फीड करू नये. का? कारण एआय, तुम्ही पण आपल्याला जे काही डिसिजन्स मिळतात एआय कडनं ते जगभर मिळणाऱ्या फाईल्समधनं वर्कआउट होऊनच मिळत आहे. तो त्याच्यावरच काम करतो. ही माहिती अख्ख्या जगातनं पुरवली जाते आणि त्या जगात आपणही येतो. मग ही माहिती जर सगळ्या पद्धतीने वापरली जाते आहे तर आपण दिलेली माहिती पण सगळ्या पद्धतीने वापरली जाईल. म्हणून कुठलीही खासगी माहिती त्यावर कधीही टाकू नयेत. यासाठी एआय वापरताना तुमची डिजिटल सेफ्टी, तुमची प्रायव्हसी हा स्वतंत्र मोठा विषय आहे, पण सध्या हे तीन झोन्स आपण नेहमी पाळायला हवेत. रेड झोन, येलो झोन अँड जो आपला कुरण असू शकतो असा ग्रीन झोन.
1: खूप छान अशी महत्वाची माहिती तुम्ही आता दिलीत. तर आता हे सांगा की कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय वापरताना प्रायव्हसी आणि सुरक्षिततेची कोणती काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे?
0: आता आपण बोललो की प्रायव्हसी खूप महत्वाची आणि त्याचे संदर्भ वापरणाऱ्यालाच माहिती असतात, वापरणाऱ्या माणसालाच माहिती असतं.
1: बरोबर,
0: मशीनला माहिती राहणार नाही. पण एक खूप मोठी गोष्ट इथे समजून घ्यावी लागते. आपला डिजिटल फुटप्रिंट, जसं मी आधी पण म्हणाली, हा फक्त एआयमुळे तयार नाही होत. आपण सोशल मीडिया वापरतो, ऑनलाईन शॉपिंग करतो, यूपीआय वापरतो. भारतात अगदी यूपीआय डिजिटल पेमेंट्स अगदी पीकवर आहेत. फोटोज आपण क्लाउडवर अपलोड करतो, मॅप्स वापरतो, तर लोकेशन सर्व्हिस ऑन करायला लागतं. ही सगळी माहिती आपण शेअर करतो. ही सगळी माहिती आपण रोजच्या दिवसात, तुम्ही आत्ता आठवलं तर सकाळपासून आतापर्यंत किती किती ठिकाणी माहिती गेलेली आहे आणि ती पण फक्त आजच्या दिवसाची, आतापर्यंतची तर मी बोलतच नाहीये. सो एवढी जर आपण माहिती करतो तर फक्त एआयचा प्रश्न नाही आहे. जे काही आपल्या डिजिटल फुटप्रिंट मध्ये आहे ते सगळं ओपन आहे कुठल्याही एआयला ऍक्सेस करायला. सो प्रश्न एआयच्या सुरक्षिततेचा किंवा प्रायव्हसीचा नाही आहे, प्रश्न आपल्या डिजिटल सवयींचा आहे.
1: अच्छा,
0: की आपल्या

0: डिजिटल सवयी काय आहे, आपण कुठे काय शेअर करतो आहे. इथे एक साधं फ्रेमवर्क आपण वापरतो. युजली चार प्रकार त्याच्यातले लक्षात ठेवू शकतो आपण. चार गोष्टी. पहिली ही पब्लिक माहिती असते. पब्लिक माहिती जी ऑलरेडी पब्लिक आहे. माझी कंपनी आहे, त्याचं नाव, त्याचा ऍड्रेस, त्याचा फोन नंबर ऑलरेडी पब्लिक मध्ये आहे, कारण आपण रजिस्टर करतो गव्हर्नमेंट एंटिटी मध्ये. पण आपला आधार पब्लिक नसतो, कारण तुम्ही जर तुमच्या डिजी लॉकरवर आधार बघितला तर समोरच्या नंबर्सवर फुल्या फुल्या असतात आणि शेवटी फक्त तुमचे चार डिजिट दिसतात. सो असं नाही समजायचं की माझा आधार पण प्लॅटफॉर्मवर आहे तर तो पण पब्लिक, असं नाही. दुसरा प्रकार म्हणजे प्रायव्हेट माहिती, वैयक्तिक माहिती. जसं आपण बोललो, माझा फोटो, घरचा पत्ता, नंबर, आयडीज, असं सगळं. ही माहिती टाकताना काळजी घ्यायला हवी. तिसरी गोष्ट सेन्सिटिव्ह माहिती. आता सेन्सिटिव्ह माहिती म्हणजे काय? माझ्या घरात किती लोक आहे ही प्रायव्हेट माहिती झाली. माझ्या घरात कोण लोक आहेत, त्यांची नावं काय, ते कसे दिसतात, ही सेन्सिटिव्ह माहिती. मग ही जी सेन्सिटिव्ह माहिती आहे ती मास्क करून वापरायची. जसं की आपण म्हणालो की आम्हाला 10 प्रश्न विचारायचे डॉक्टरांना, कसं विचारायचं, मेडिकल रिपोर्ट आहे, ती मास्क करून विचारा. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, फक्त अप्रोच बदलायचा आहे थोडासा. तसंच तुम्ही जर म्हणालात की माझं फायनान्शियल, तुम्हाला काही ऍडवायझर हवं असेल, किंवा सगळे म्हणतात इकडे तिकडे खूप मी गोष्टी ऐकते आहे, पण मला ना माझ्या सिच्युएशनसाठी काहीतरी हवं आहे आणि मला माहिती आहे कुठे जायचं, पण मला त्यांच्यासमोर मूर्ख नाही ठरायचंय, मला नीट प्रश्न विचारायची आहेत. मग असं करताना काय करायचं, एक सिच्युएशन एक्सप्लेन करायची. असं नाही सांगण्याची गरज की मला हा प्रॉब्लेम येतोय. तुम्ही सिच्युएशन एक्सप्लेन करा आणि त्याच्यातनं प्रश्न घ्या. म्हणजे ही तुमची जी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे ती बाहेर जाणार नाही. चौथी गोष्ट सगळ्यात महत्वाची, प्रोटेक्टेड माहिती. याच्यासाठी एकदम प्रॅक्टिकल रूल जो मी आत्ता सांगितला, मास्किंग. मास्क इट बिफोर यू आस्क इट. अगदी डोक्यात फिट करून घ्यायचं की मी मास्क नाही केला तर मी आस्क नाही करू शकत. मास्क इट फर्स्ट. तुम्हाला या सगळ्या पद्धतींच्या गोष्टींसाठी खूप मदत मिळते, पण इन्फॉर्मेशन प्रायव्हसी ही अटमोस्ट इम्पॉर्टंट असते. जर तुम्हाला क्लायंट बद्दल काही विचारायचंय तर कंपनीचं नाव मिटवा, फक्त क्लायंट लिहा, फोन नंबर्स मिटवा, अड्रेस लाईन्स मिटवा. अगदी साध्या पद्धतीने आपण फोनमध्ये गोष्टी क्रूप करू शकतो. त्याच्यावर ब्लॅक हायलायटरनी तुम्ही कव्हर करू शकता की मला जेवढी सिच्युएशन आहे तेवढीच विचारायची, बाकी गोष्टी करा. थोडासा एफर्ट्स जास्त लागेल, पण या मास्किंगनी खूप जास्त फरक पडतो. आणि आपण आपल्या सवयी बदलायच्या त्या तर आहेच, ते महत्वाचं आहे. पण याच्याशिवाय ह्या ज्या इनपुट्स आपण डेलिबरेटली देतो त्या इनपुट्स देताना आपल्याला मास्किंग करणं खूप गरजेचं आहे.
1: खूप छान सांगितलं सोनश्रीताई. तर एआयचा सजग आणि उपयोगी वापर करण्यासाठी स्त्रियांनी कोणते नियम पाळायला हवेत हे सांगा.
0: याच्यासाठी मी रफली 5 नियम देऊ शकते. बघायचं की आपण 5 गोष्टी करतोय का. सगळ्यात आधी थांबायचं, विचार करायचा की मला विचारायचं काय आहे, विचारण्याची गरज आहे का, की हे माझ्याच बुद्धिमत्तेने सॉल्व्ह होतं आणि मला आर्टिफिशियल बुद्धिमत्तेची गरज नाही. स्वतःला विचारा माझं मत काय आणि त्या मतानुसार मला उत्तर हवं आहे का. रूल नंबर 2, प्रॉम्प्ट स्पष्ट द्यायचा. जर मी अस्पष्ट प्रश्न विचारला तर मला उत्तरही अस्पष्ट येतं. तिसरी गोष्ट, कामानुसार टूल्स निवडायचे. प्रत्येक गोष्टीसाठी एकाच टूलकडे विसंबून राहण्याची गरज नाही, कारण ते त्या पद्धतीने बनलेलं नसू शकतं. लिखाण आहे तर तुम्हाला जेमिनी आहे, तुम्हाला जीपीटी आहे, बाकी इतर टूल्स आहेत. तुम्हाला डिझायनिंग करायचं आहे तिथे इतर टूल्स आहेत. तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे तिथे वेगळी टूल्स आहेत. या पद्धतीने रिमाइंडर्स कोणी द्यायचे, रुटीन कोणी ठेवायचं, अशा टूल्सला तुम्ही विभागू शकता. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा जास्तीत जास्त वापरही करू शकता आणि एफिशियन्सी तुम्हाला मिळते. त्यानंतरचा चौथा नियम जो आपण आत्ताच पाहिला, सगळ्यात महत्वाचा, खासगी माहिती काढायची. मास्क करायची. मास्क इट बिफोर यू आस्क इट. दॅट इज युअर फोर्थ. आणि पाचवा नियम सगळ्यात महत्वाचा, अंडरलाईनिंग एव्हरीथिंग जे आज आपण डिस्कस केलं, आपण हुशारी आपल्याकडे ठेवायची. एआय हुशार आहे पण हुशारी आपलीच असली पाहिजे. तो माझा असिस्टंट म्हणून काम करतोय, ती माझी असिस्टंट म्हणून काम करते, माझी असिस्टंट म्हणून काम करते. म्हणजे डिसिजन मेकिंग माझा आहे, लॉजिक माझा आहे, त्यातले प्रिन्सिपल्स व्हॅल्यूज माझे आहेत. हा पाचवा सगळ्यात महत्वाचा नियम आहे, जो सगळ्या स्त्रिया तशाही त्यांच्या रोजच्या नातेसंबंधांमध्ये, कामांमध्ये, स्वतःच्या जडणघडणामध्ये, पोरांच्या जडणघडणामध्ये वापरतातच. पण एआयच्याही बाबतीत हीच गोष्ट लागू होते. हे असे 5 नियम आहेत जे तुम्हाला सगळ्या पद्धतीने प्रोटेक्ट पण करतात पण ऍट द सेम टाइम एम्पॉवर पण करतात.
1: खूप छान सांगितलं सोनश्रीताई. आणि खरंच

0: जर आपल्या मैत्रिणींनी एआयची माहिती जास्ती जाणून घेतली आणि त्याचा जर वापर केला तर त्यांच्यात नक्कीच आत्मविश्वास निर्माण होईल. तर तुम्ही आज इथे आलात आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती या विषयावरती खूप छान असं मार्गदर्शन आमच्या मैत्रिणींना केलं, ते नक्कीच त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा करूया. तर तुम्ही इथे आलात त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: सो मच. थँक्यू सो मच.
2: मैत्रिणींनो, इंद्रधनु या मालिकेमध्ये एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती याविषयी सोनश्री देशपांडे यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत.

तर मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

0: हाँ तो साथियों, ये गाना ना बजे ऐसा तो हो ही नहीं सकता जब बंदिनी फिल्म का जिक्र हो, और आज भी ये गाना सुनो तो बहुत अच्छा लगता है। चलिए देखें हमारे साथी लोग क्या कहते हैं। वैसे जब बहुत सारे साथियों ने उनकी मुस्कान और आंखों के बारे में लिखा है, तो सच में साथियों, नूतन जी की मुस्कान में मासूमियत थी, उनकी अदाकारी में गहराई थी, सादगी उनका आभूषण थे और प्रतिभा उनकी असली पहचान थी। और वो सिर्फ पर्दे का सितारा नहीं थी, बल्कि वो हैं भारतीय सिनेमा की अमर विरासत।
1: राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा। डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत ठराव मंजूर। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद, टोबॅगो आणि झिम्बाब्वे या देशांची निवड। मोसमी पावसाचं केरळात आगमन। पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार। आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज नेहलानी यांचं मुंबईत निधन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात आज नवी दिल्ली इथं बैठक सुरू आहे। ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातल्या सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेते चर्चा करतील। त्याआधी डेल्सी रॉड्रिक्स यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली। त्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक बळकट होतील अशी आशा जयशंकर यांनी व्यक्त केली। डेल्सी रॉड्रिक्स यांचं 5 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल नवी दिल्ली इथं आगमन झालं। त्यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळात व्हेनेझुएलाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, अर्थमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री यांचा समावेश आहे। व्हेनेझुएलाचं शिष्टमंडळ ऊर्जा, औषध निर्माण आणि वाहन क्षेत्राशी संबंधित आस्थापनांना भेट देणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी सांगितलं। भारत आणि व्हेनेझुएला हे ऊर्जा क्षेत्रातले महत्वाचे भागीदार असून भारतातल्या सार्वजनिक क्षेत्रानं व्हेनेझुएलाच्या ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली। या भेटीमुळे हे संबंध आणखी दृढ होतील अशी अपेक्षा आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये

वाढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेनं एक ठराव मंजूर केलाय. चार रिपब्लिकन सदस्यांनी डेमोक्रेट्सना साथ दिल्यानंतर 215-208 मतांनी हा ठराव मंजूर झाला. इस्रायल आणि अमेरिकेनं गेल्या फेब्रुवारीपासून इराणमध्ये छेडलेल्या युद्धावरून अमेरिकन संसदेत नाराजी उमटत असून ट्रम्प यांच्या युद्धखोरीवर नियंत्रण मिळवण्याचा अमेरिकन संसदेचा हा चौथा प्रयत्न आहे. मात्र रिपब्लिकन पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या अमेरिकन प्रतिनिधीगृहात अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात परस्परांबरोबरचा शस्त्रसंधी आणखी वाढवण्यावर तसंच लेबनॉनमध्ये प्रायोगिक तत्वावर अनेक सुरक्षा क्षेत्र निर्माण करण्यावर सहमती झाली. हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना या क्षेत्रात प्रवेश करायला बंदी असेल. या सुरक्षा क्षेत्रांचा संपूर्ण ताबा लेबनीज सैन्यानं घ्यावा अशी तरतूद या करारात करण्यात आली असून या उपायांमुळे सर्वसमावेशक शांतता आणि सुरक्षा कराराच्या दिशेनं प्रगती शक्य होईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान हिजबुल्ला गटानं गोळीबार पूर्णपणे थांबवल्यावर आणि लिटानी नदीच्या दक्षिणेकडच्या भागातून माघार घेतल्यावरच हा शस्त्रसंधी लागू होईल असं अमेरिकेच्या मध्यस्थीनं पार पडलेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलंय. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेनं ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद टोबॅको तसंच झिम्बाब्वे या पाच देशांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड केली. हे देश 1 जानेवारी 2027 रोजी आपला कार्यभार स्वीकारतील आणि 31 डिसेंबर 2028 पर्यंत कार्यरत राहतील. नव्यानं निवड झालेले देश डेन्मार्क, ग्रीस, पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया या अस्थायी सदस्य देशांची जागा घेतील. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अस्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी उमेदवार देशाला संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेत उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्य देशांपैकी 2/3 सदस्यांचा पाठिंबा मिळवणं आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 15 सदस्य आहेत. ब्रिटन, चीन, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका हे स्थायी सदस्य आहेत तर 10 अस्थायी सदस्य वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमधून निवडले जातात. यापैकी 5 सदस्यांची दरवर्षी नव्यानं निवड होते. ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं आयोजन उत्तर प्रदेशात वाराणसी इथं करण्यात आलंय. आज आणि उद्या होणाऱ्या या बैठकीत चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. या बैठकीत वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातले तज्ज्ञ चर्चा करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज मेघालयात शिलाँग इथं ईशान्येकडच्या राज्यांची 73वी परिषद सुरू झाली. या परिषदेत ईशान्येकडच्या राज्यांमधल्या विकासाबाबतच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. पायाभूत सुविधा विकास, शेती, बगीचे, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प यासारख्या विविध क्षेत्रांचा यात समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 बाबतही चर्चा होणार आहे. या परिषदेत ईशान्येकडच्या 7 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे अधिकारी सहभागी झाले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाचं आज केरळमध्ये आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली. नैऋत्य मोसमी पावसानं आज नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राच्या उर्वरित भागात, पश्चिम मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, संपूर्ण लक्षद्वीप बेटं, केरळ आणि माहे, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये, कोमोरिन परिसराच्या उर्वरित भागांमध्ये, आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि नैऋत्य, पश्चिम मध्य, पूर्व मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात आगेकूच केले. यापूर्वी हवामान विभागानं 26 मे रोजी केरळमध्ये मोसमी पावसाची सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला होता. वातावरणातल्या एल निनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली. भारतातला वायव्य प्रांत, ऑस्ट्रेलियाचा गहू पट्टा, थायलंडचा तांदूळ पट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे.
पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरु होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी

0: होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलंय. स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धकांना त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिली आहेत. येत्या 8 जून पर्यंत या स्पर्धा चालणार असून आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानियामधल्या सुमारे 70 ते 75 देशातले 500 पेक्षा जास्त खेळाडू यात सहभागी होत आहेत. भारतात बंदी असलेल्या बर्मीज सुपारीच्या सीमापार तस्करीचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज ईशान्य भारतात मिझोराममध्ये चंफाई या म्यामा सीमेवरच्या शहरात मोठी शोध मोहीम राबवली. तस्करीच्या जाळ्यात सहभागी असलेल्या स्थानिक संशयित व्यक्तींच्या निवासस्थानांवर ईडीनं छापे टाकले. या व्यक्तींनी टियू नदीमार्गे म्यामामधून बेकायदेशीरपणे बर्मीज सुपारीची तस्करी केली, स्थानिक गोदामांमध्ये ती साठवली आणि बनावट ईवे बिलं आणि खोट्या कागदपत्रांचा वापर करून ती कायदेशीर स्थानिक खरेदी असल्याचं भासवलं असा ईडीचा आरोप आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथखडी या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी 21 हिंदी चित्रपट बनवले. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे ते अध्यक्ष होते. 2014 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ त्यांनी हर हर मोदी घर घर मोदी ही यूट्यूब चित्रफीत बनवली होती. बिहारमध्ये मुझफ्फरपूर इथं ब्रह्मपुरा परिसरातल्या एका खासगी रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारांसाठी इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आल्याचं स्थानिक प्रशासनानं सांगितलं. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा. डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत ठराव मंजूर. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद टोबॅगो आणि झिम्बाब्वे या देशांची निवड. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं मुंबईत निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: देता था हमेशा अपने ऊपर होने वाले अन्याय के लिए चुपचाप सहती रहती नूतन जी. वैसे तो हमारी मम्मी के जमाने की हीरोइन थी, लेकिन जब हम स्कूल में पढ़ते थे तो जो सीधी और शांत सहेलियां रहती थीं उनको हम सब कहते थे ये नूतन है और बाकी सब तनुजा. तो बताइएगा जरा कि नूतन जी और तनुजा जी में रिश्ता क्या है. एक साथी ने लिखा है कि फिल्म सुजाता का गाना हमने सुना. सुनील दत्त साहब टेलीफोन पर नूतन जी को अपने दिल की बात कह रहे हैं. आवाज तलत महमूद साहब की है. और एक ने लिखा है कि फिल्म सुजाता में सुनील दत्त जी हैं और बहुत अच्छा फिल्म अंकन है ये. दूसरे साथी लिखते हैं कि श्वेत श्याम फिल्मों का दौर भारतीय सिनेमा का स्वर्णिम अध्याय था, जहां अभिनेत्री नूतन ने अपने स्वाभाविक अभिनय से दर्शकों के दिलों में एक खास स्थान बनाया. इन्हीं स्मृतियों में सुजाता का भोला चेहरा, गहरी आंखें और मासूम अदाएं जीवंत हो उठती हैं. कहीं वो बंदिनी है, कहीं अनाड़ी की नायिका, तो कहीं प्रेम और विरह के गीतों में डूबी एक संवेदनशील स्त्री. उनकी फिल्मों में के अनेक गीतों को के साथ प्रेम, प्रतीक्षा तथा सपनों से भरे इस अमर श्वेत श्याम गीत को आज भी जब रेडियो पर सुनते हैं, एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने, तब श्वेत श्याम दौर की फिल्में और गाने सुनहरी यादें बनकर मन को छू जाते हैं. एक साथ ही लिखते हैं कि आज की भारत में शब्द ढूंढने की जरूरत नहीं है, उस शख्सियत की फिल्मों से गीत ढूंढना है जिनका नाम नूतन है. आज उनका जन्म स्मृति दिन है. उस छबीली अभिनेत्री को विनम्र नमन करते हैं. उनके द्वारा निभाए गए हर किरदार में नूतनता भरी होती थी, क्योंकि नूतन एक अभिनेत्री ही नहीं, भावनाओं की सशक्त अभिव्यक्ति थी. हर कोई एक कार्य की सीमा होती है, लेकिन उनके द्वारा निभाए गए किरदारों की कोई सीमा नहीं होती. चाहे वो कन्हैया अनाड़ी या छलिया राज कपूर के साथ हो, या सौदागर अमिताभ बच्चन के साथ हो, या धर्मेंद्र के साथ दुल्हन एक रात की बनकर चुनरिया रंग ली हो, या हैंडीकैप सुनील दत्त की पत्नी राधा बन

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस. कोकणातल्या दोन्ही जागांवर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं निधन. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, आपल्या अर्जावर सूचक म्हणून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सह्या केल्या नाहीत, तसंच जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मतविभाजन होऊन विजय होण्याची शक्यताही संपली, त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला असं माने यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. दरम्यान अर्ज मागे घेतल्यामुळे माने यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतला, तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले. त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे संख्याबळ असून विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. बंडखोर उमेदवारांशी चर्चा केली असून बहुतांश बंडखोर अर्ज मागे घेतील. जिथे संख्या

वळ नाही तिथे काँग्रेसनंही उमेदवार मागे घ्यावा आणि निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी असं बावनकुळे म्हणाले. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचं वितरण काल नवी दिल्ली इथं झालं. केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. महाराष्ट्रातल्या 4 पंचायतींना विविध वर्गात पुरस्कार मिळाले. भंडारा जिल्ह्यातल्या ईदगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत तर रायगड जिल्ह्यातील खारीवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवला. रायगड जिल्ह्यातल्या चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सुरक्षा विभागात तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासन विभागात द्वितीय पुरस्कार मिळाला. केंद्र सरकारनं बफर स्टॉकसाठी सुरू असलेल्या कांदा खरेदीला वेग देण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. नाशिक जिल्ह्यात नाफेडला नवीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून यामुळे अधिक शेतकऱ्यांचा कांदा सरकारी खरेदी योजनेत समाविष्ट होणार असून बाजारभावाला आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अवकाळी पावसामुळे दर्जेदार कांद्याचं प्रमाण घटल्यानं खरेदी प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळात झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळात पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. वातावरणातल्या अल निनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली आहे. भारतातला वायव्य भाग, ऑस्ट्रेलियाचा गहूपट्टा, थायलंडचा तांदूळपट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरू होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धकांना त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या 8 जूनपर्यंत या स्पर्धा चालणार असून आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानीमधल्या सुमारे 70 ते 75 देशातले 500 पेक्षा जास्त योगपटू यात सहभागी होणार आहेत. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून भारताची पीव्ही सिंधू बाहेर पडली आहे. अव्वल मानांकित दक्षिण कोरियन खेळाडू अॅन से यंगनं 17-21, 14-21 अशा गुणफरकानं सिंधूला पराजित केलं आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. गोव्यात मडगाव इथं काल झालेल्या सामन्यात भारतीय संघानं भूतानचा 1-0 असा पराभव केला. भारत 6 वर्षांनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला असून विजेतेपदासाठी भारताचा सामना येत्या शनिवारी बांगलादेशबरोबर होणार आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत इटलीचा फ्लेविओ कोबोली यानं प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यानं कॅनडाचा 4th मानांकित फेलिक्स ऑगर एलियासेमे याला 4-6, 6-4, 6-4, 6-4 हरवलं. या स्पर्धेतला दुसरा उपांत्यपूर्व सामना इटलीच्याच मॅटिओ बेरेटिनी आणि मॅटिओ अर्नाल्डी यांच्यात होणार असून सामन्याच्या विजेत्याबरोबर फ्लेविओ कोबोली उपांत्य फेरीत लढत देईल. पुणे जिल्ह्यातल्या विषारी दारू प्रकरणी सीआयडीनं काल नवी मुंबईत वाशी इथं 2 जणांना अटक केली. दारू बनवण्यासाठी विषारी रसायनांचा पुरवठा केल्याचा त्यांच्यावर आरोप असून त्यांनी आज पिंपरी इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली. पिंपरी चिंचवडमध्ये दापोडी आणि पुण्यात हडपसर परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे 20 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला तर अनेकांना विषबाधा झाली होती. या प्रकरणातली संपूर्ण पुरवठा साखळी, विषारी रसायनांचा स्रोत आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनानं 2 स्वतंत्र कारवाया करत खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवलेलं खाद्यतेल तसंच मानकानुसार नसलेल्या शीतपेयांचा 1,55,000 रुपयांचा साठा जप्त केला. पाचोरा तालुक्यात वरखेडी वाघोडे परिसरात करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान रिफाईंड सोयाबीन

का है नाम रखा, है नाम रखा जहां नारा, मेरी भैंस को डंडा।

श्रोता को दें। और हाँ, जब आप इलाके के बारे में बताएं कुछ तो इसका

0: Through the offside.
1: Hey,

0: हीच तर बालपणाची खरी ओळख आहे ना. आज आपण युवक आहोत, उद्या शिक्षक, पालक, मार्गदर्शक किंवा समाजाचे एक जबाबदार नागरिक होणार आहोत, म्हणून बालपणाला जपण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. तर मित्रांनो, जर आपल्या आजूबाजूला एखादं लहान मूल असेल तर त्याला फक्त मोबाईल देण्यापेक्षा त्याला एखादी गोष्ट सांगा, त्याच्यासोबत एखादा खेळ खेळा, त्याच्या प्रश्नांना उत्तर द्या. कारण कधी कधी मुलांना सर्वात जास्त गरज असते ती आपल्या वेळेची. मित्रांनो, आजचा दिवस आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगतो, प्रत्येक मुलाला सुरक्षित वातावरण मिळलंच पाहिजे, शिक्षण मिळलंच पाहिजे, खेळण्याची संधी ही मिळालीच पाहिजे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला त्याचं बालपण जगता आलं पाहिजे. कारण आजची मुलं हे फक्त उद्याचे नागरिक नाहीत तर उद्याचे शास्त्रज्ञ, कलाकार, शिक्षक, खेळाडू आणि देशाचं भविष्य देखील आहेत. चला तर मग आजच्या या दिनविशेषाच्या निमित्ताने आपण एक छोटासा संकल्प करूया, आपल्या आजूबाजूला प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हसू टिकवून राहण्यासाठी, त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आणि त्यांचं बालपण अधिक सुंदर करण्यासाठी आपण आपल्या परीने नक्कीच काही ना काही प्रयत्न करूया. काय म्हणता, तुम्ही आहात ना माझ्यासोबत? मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपल्या मालिकांकडे वळण्याची. चला तर मग ऐकूयात वेदविश्वाचा ही मालिका, आपली रेडिओ मैत्रीण सन्मती अडावतकर हिच्या सोबत.
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या, मग चला घेऊया वेदविश्वाचा.